0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 57 प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 2 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. विरोधक एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन प्लुटोच्या 4थ्या आणि 5व्या चंद्रांना कर्बेरोस आणि स्टिक्स अशी नावे देण्यात आली. दिवस होता स्टीव फॉसेट फुगा आणि स्थिर पंख असलेल्या विमानात जगभर एकट्याने न थांबता उड्डाण करणारे पहिले व्यक्ती बनले. दिवस होता आजचा. बिहार मधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104 फूट उंचीचा जगातील मोठा बौद्ध स्तूप सापडला. तोही आजच्याच दिवशी पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण झाले आणि एबीओ कोर हे स्वयंपूर्ण कृत्रिम हृदय पहिल्यांदा प्रत्यारोपण करण्यात आले. तेही आजच्याच दिवशी 1997 आशियाई आर्थिक संकटाची सुरुवात झाली. तीही आजच. व्हिएतनाम देशात समाजवादी प्रजासत्ताक तयार झाले. तेही आजच्याच दिवशी. कल्पक्कम तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले. तोही दिवस होता आजचा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले. तेही आजच्याच दिवशी. पहिले महायुद्ध झाल्याने नॉक्स पोर्टर ठराव झाला. अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील युद्ध औपचारिकपणे समाप्त झाले. तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. पवन मल्होत्रा भारतीय अभिनेते यांचा जन्म आजचाच. आशालता वाबगावकर भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचाही जन्म आजचाच. ओ व्ही विजयन भारतीय लेखक आणि चित्रकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. विनायक आदिनाथ बुवा विनोदी लेखक यांचाही जन्म आजच. जवाहरलालजी दर्डा लोकमतचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य सेनानी यांचाही जन्म आजचाच. इंदुमती भट्टाचार्य भारतीय राजकारणी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. गणपतराव बोडस श्रेष्ठ गायक आणि नट यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात करतेय मेष राशीपासून. आज तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळेल. तुम्ही केलेल्या कामांमुळे आज तुमचा आदर वाढेल. वृषभ रास, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात काही निर्णय घेतल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आज राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. मिथुन रास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आज जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत असाल तर तिचे तथ्य तपासून पहा. कर्क रास, जर तुम्हाला आज घर किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मुलाची जबाबदारी पूर्ण होऊ शकते. सिंह रास, आज व्यवसायात जर तुम्हाला घाईघाईने निर्णय घ्यायचा असेल तर तो तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकतो. आज तुमचे संभाषण तुम्हाला व्यवसाय क्षेत्रात आदर देईल. कन्या रास, आज तुम्हाला मुलांच्या बाजूने काही समाधानकारक बातम्या ऐकू येतील ज्यामुळे तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज व्यवसायात मनाप्रमाणे परिणाम मिळतील ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल, तुमच्या कामातही प्रगती होईल. वृश्चिक रास, आज कौटुंबिक संपत्ती वाढेल आणि पालकांचा आशीर्वादही मिळेल. आज तुम्ही कोणतेही काम केलेत तर ते तुम्हाला चांगले परिणाम देईल. धनुरास, भावाच्या मदतीने आज तुम्ही तुमचे बऱ्याच काळापासून रखडलेले काम पूर्ण कराल ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक दृष्ट्या देखील फायदा होऊ शकतो. मकर रास, बऱ्याच काळापासून रखडलेली तुमची कामे आज पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. कुंभ रास, जर नोकरी करणारे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी दिवस चांगला असेल. आणि शेवटची मीन रास, जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर पैशाचे व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर तसे अजिबात करू नका, कारण यामुळे तुमच्या नात्यात फूट पडू शकते. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

नमस्कार, मी डॉक्टर हेमलता शेटे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रोगनिदान, काहे श्री बी एम के कनकनवाडी आयुर्वेद महाविद्यालय आणि KLE आयुर्वेद हॉस्पिटल इथे काम करत आहे. आजचा विषय स्किन केअर इन आयुर्वेदा. त्वचा ही माणसाच्या शरीराचं एक महत्वपूर्ण अवयव आहे आणि शरीर रचनेत पंचेंद्रिय पैकी एक आहे. त्वचा प्रत्येक माणसाच्या आत्मविश्वासावर प्रभाव सोडण्यात सक्षम असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर व आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये सुंदर, तेजस्वी आणि ओजस्वी त्वचा प्रत्येकाला आवडते. परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात व्यक्तीला स्वतःचं सौंदर्य टिकवण्यासाठी त्वचेची निगा राखणे अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे. याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्याला आपल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. विशेषतः महिला आकर्षक एवं सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यावर विशेष ध्यान देताना दिसतात. आजकालच्या जीवनात धावपळीचा आणि प्रदूषित वातावरणाचा परिणाम सर्वप्रथम शरीराच्या सर्वात महत्वपूर्ण अशा त्वचेवर विपरीत होताना दिसून येतो. विशेषतः तो चेहऱ्यांवर होताना दिसून येतो. बाहेरील वातावरण, ऊन, धूळ, गर्मी इत्यादीचा दुष्परिणाम सर्वप्रथम चेहऱ्यांवरील त्वचेवर दिसून येतो. त्यात आजकालच्या जीवनशैली आणि तणाव याचाही दुष्परिणाम त्वचेवर होताना दिसतो. चला तर मग आज आपण आपल्या त्वचेची निगा कशी राखावी आणि त्यासाठी आयुर्वेद कशा पद्धतीने आपली मदत करतो यावर बोलूया. आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा मानवी जीवन संपूर्णपणे निरोगी आणि स्वास्थ ठेवणे हा आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्रात जीवन नैसर्गिक पद्धतीने जगण्यावर भर दिले जात. आयुष्य आणि आरोग्य हे आयुर्वेदाचे प्रमुख दोन उद्दिष्ट आहे. आज भारतीय जनमानसामध्ये आणि विदेशी जनमानसामध्ये नैसर्गिक जीवन जगण्याकडे ओढ दिसता. पाश्चात्य जीवनशैलीपेक्षा भारतीय जीवनशैली स्वीकारून नैसर्गिक रूप स्वरूपात निर्माण झालेले वस्तू वापरण्याकडे भारतीयांचं कळ वाढत असताना दिसतोय. आयुर्वेदमध्ये स्किन केअरसाठी नैसर्गिक औषधींचा उपयोग केला जातो. त्यात कुठलाही रासायनिक पदार्थ वापरण्यात येत नाही. त्यामुळे त्याची कुठलीही किंवा कमी साइड इफेक्ट दिसून येतात. त्यात अत्यंत सुरक्षित एवं परिणामकारक असे उपाय केले जातात. आयुर्वेद अनुसार मानवी प्रकृती आणि स्वास्थ्य या तीन दोषांवर अवलंबून असतात. त्वचेवर सुद्धा या तीन दोषांचा प्रमुख प्रमाणे प्रभाव दिसून येतो. ते दोष आहेत वात, पित्त आणि कफ. ज्या माणसामध्ये वात दोष प्रभावी असतो त्याची त्वचा अत्यंत कोरडी, रफ असते. अशा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत असतात आणि वात दोष म्हणून त्वचेचे मॉइश्चर लेवल सुद्धा स्थिर नसते. तसेच पित्त दोष प्रभावी असलेल्या माणसाची त्वचा ही अत्यंत तेलकट आणि संवेदनशील असते. असा त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. कफ दोष असलेल्या माणसाची त्वचा ही स्निग्ध आणि निस्तेज असते, म्हणजे डल असते. अशा प्रकारचे त्वचाची निगा आणि आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी पद्धती अवलंबावी लागते. वेगवेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या दोषानुसार त्वचेची निगा कशा पद्धतीने राखावी जावी याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. नंबर एक, जर तुमची त्वचा अत्यंत कोरडी आणि रफ असेल व सुरकुत्या पडल्या असतील तर तुम्ही मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरायला पाहिजे. तसे मार्केटमध्ये खूप मॉइश्चरायझर अवेलेबल आहे, पण घरगुती जर तुम्हाला मॉइश्चरायझर म्हणून काही वापरायची इच्छा असेल तर सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लोणी, साई, एलोवेरा हे वापरू शकता. मॉइश्चरायझर व्यतिरिक्त अशा स्किनच्या व्यक्तीने अभ्यंग, त्याला आपण मसाज म्हणतो, फेशियल मसाज केल्याल कधीही प्रभावी ठरेल. तर फेशियल मसाज किंवा अभ्यंगासाठी तुम्ही तिल तेल, बदाम तेल, कुमकुमादी तेल इत्यादी वापरू शकता. जर आपली त्वचा ही तेलकट आणि संवेदनशील असेल तर अशा त्वचेवर सूर्यकिरणांचा अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. त्यासाठी हा अशा त्वचेचे व्यक्तीनं त्वचेची निगा राखण्यासाठी सनस्क्रीनचा सतत वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच
गुलाब तेल, खोबरेल तेल पासून तुम्ही अभ्यंग करू शकताय. अशी त्वचा असलेल्या त्वचेची स्वस्थता राखली पाहिजे त्यासाठी साबण योजी रोज वॉटर किंवा मध कद किंवा अलोवेरा मध्ये चंदन किंवा नीम पावडर मिसळून चेहरा धुता येतो. ज्यांची त्वचा स्निग्ध आणि निस्तेज असती अशा व्यक्तींनी रेग्युलरली एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे फेस पॅक वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ण्य द्रव्य न बनवलेलं फेस पॅक वापरले जावा. जर अभ्यंग करायचे असेल तर अशा व्यक्तीनं ग्रेप सीड किंवा जोजोबा ऑइलचा वापर करावा. अभ्यंगापेक्षा ह्या अशा व्यक्तीत फेस पॅक्स जास्त इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ही सर्व माहिती मी वरवर आपल्याशी आपल्याला दिलेली आहे. व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीला पर्सनलाइज स्किन केअर घ्यावी लागते. ज्यांना अशी विशिष्ट माहिती हवी आहे त्यांनी कृपया करून केली आयुर्वेद हॉस्पिटल किंवा केली काहे श्री बी एम कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि स्किन केअर बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी. शेवटी ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल किंवा टाइम नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थित बॅलन्स डाईट घेणे आणि नियमित 3 ते 4 चमचे जेवणात तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरा, दररोज 7 ते 8 तास शांतपणे रात्रीची झोप घेणे. चौथा, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्याच्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम ह्यांचा उपयोग करू शकताय. पाचवा, आयुर्वेदातील रसायन औषधी जसं खदीर, गुडुची, महातिक्त, आमलकी रसायन ह्याचा तुम्ही सेवन नित्यप्राशन करू शकताय. शेवटी, ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थितपणे बॅलन्स डाईट घेणे, नियमित 3 ते 4 तूप चमचे तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरं, दररोज 7 ते 8 तास शांतपणे झोप घेणे. चौथं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे, ह्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करू शकताय. पाचवं, आयुर्वेदिक रसायन चं नित्य प्राशन करणे. ह्याच्यात तुम्ही खदीर, गुडचादी, महातिक्तक किंवा आमलकी रसायनचा प्रयोग करू शकताय. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्किन त्वचेच्या विषयी काही माहिती किंवा ट्रीटमेंट किंवा तुम्हाला कस्टमाइज स्किन केअर ची आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटल केली आयुर्वेद हॉस्पिटल ला भेट देऊ शकताय. थँक्यू.

0: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu.
1: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಒಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेमध्ये आपण 38 पुष्पौषधींची आणि 39व्या मिश्र औषधीची म्हणजेच रेस्क्यू रेमेडीची माहिती घेतली. आता थोडस हितगुज तुमच्या शंका समाधानासाठी. ही 38 औषधांची उपचार पद्धती डॉक्टर एडवर्ड बॅच, MBBS, MRCS, LRCP, DPH, केम्ब्रिज यांनी शोधून काढली. यापैकी 37 औषधं निरनिराळी झाडं झुडपं वृक्ष यांच्या फुलांपासून तयार केली जातात व रॉक वॉटर हे एक औषध मात्र पाषाण जलापासून तयार केलं जातं. रेस्क्यू रेमेडी ही मिश्र औषधी आहे. या औषधांचं वैशिष्ट्य म्हणजे ती रुग्णाच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगानेच दिली जातात, मग रुग्णाच्या तक्रारी मानसिक असोत वा शारीरिक. कारण माणसाचं शरीर रोगानुकूल होण्याआधी त्याचं मन प्रथम रोगाला बळी पडतं, असं डॉक्टर बॅच म्हणतात. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात अनेक जणांना चिंता काळजीनं ग्रासलेलं दिसतं, त्यामुळं मानसिक व्यथा रोग तर निर्माण होतातच, पण मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन सायकोसोमॅटिक डिसीजेस किंवा मनोकायिक आजार उद्भवतात. उदाहरणार्थ दमा, पेप्टिक अल्सर, अतिरक्तदाब, मधुमेह, सोरियासिस, हृदयरोग, संधिवात, अल्सरेटिव्ह कोलायटिस. रोगट मनस्थिती, मानसिक रोग व तज्ञुषंगाने होणारे शारीरिक रोग यावर विशेषतः या औषधींचा अधिक उपयोग होतो. आपणा सर्वांच्या मनाशी सुसंवाद साधणारा हा विषय मात्र अगदी जिव्हाळ्याचा आहे, नवीन आहे, पण अशा प्रकारच्या तक्रारी देखील काही अंशी बऱ्या होऊ शकतात हा दिलासा देणार आहे. या औषधांचा अभ्यास करताना मी देखील अगदी भारावून गेले होते. या औषधांची माहिती देताना वर्णन केलेली ही माणसं म्हणजे कोणी वेगळी नव्हेत, तुमच्या आमच्यातीलच आहेत. एवढंच नव्हे तर आपण सर्वजण या 38 औषधांमध्ये कुठेतरी अगदी फिट्ट बसतो. प्रत्येक माणसाचा वेगळा असा एक स्वभाव असतो, काही अंशी चांगला आणि काही अंशी वाईट, काही गुण आणि काही अवगुणही असलेला. पूर्ण कुणीच नाही, कधी कधी गुणांचा अतिरेक हा दोषच नाही का? आता हा स्वभाव, जन्मजात वैशिष्ट्य, भोवतालची परिस्थिती, कौटुंबिक वातावरण, भावंडातील स्थान, यशापयश, शारीरिक देणग्या, वैगुण्य याचा मनावर होणारा परिणाम, व्यवसाय जबाबदाऱ्या यांचे मनावर होणारे परिणाम इत्यादी अनेक गोष्टींमुळं हा परिणाम होत राहतो. कुणी हळवा, कुणी भित्रा, कुणी चिडखोर, मत्सरी, कुणी भांडखोर, अशी अनेक स्वभाव वैशिष्ट्ये आपण पाहतो, एकमेकांना सांगतो देखील. ती ना फारच काळजी करत बसते, त्याला आत्मविश्वासच नाही, तो नेहमी उदास असतो, त्याचा अभ्यासात अजिबात लक्ष नाही, असं काहीतरी. पण आपण सर्वजण हे सगळं असंच चालणार असं समजून चालतो. त्याचा किंवा तिचा स्वभावच तसला, त्याला इलाज नाही म्हणून गप्प बसतो. स्वभावाचे हे कंगोरे बरेचदा टोचतात बोचतात. कधी कधी त्याची परिणिती मानसिक आजारात होते, तर कधी व्हेन माइंड कॅनॉट वीप ऑर्गन्स स्टार्ट वीपिंग या न्यायाने मनाचा शरीरावर परिणाम होऊन शारीरिक आजारांना उत्तेजना मिळते किंवा ते वाढतात. उदाहरणार्थ दमा, सोरियासिस, अतिरक्तदाब, मधुमेह इत्यादी. स्वभाव पूर्णपणे बदलता येणार नाही व स्वभाव वैशिष्ट्य कायम राहूनही त्याचे तोटे होऊ न देणं हे मात्र साधता येईल, आणि हेही नसे थोडके, होय ना? काही मानसिक व्यायाम, आहारातील बदल, शारीरिक व्यायामाची योग्य जोड, डॉक्टर बॅचनी शोधून काढलेली ही संजीवनी एक इत्यादींच्या सहाय्यानं मन अवश्य निरोगी आणि सुंदर बनू शकेल. काही मानसिक व्यायाम, आहारातील बदल, शारीरिक व्यायामाची योग्य जोड, डॉक्टर बॅचनी शोधून काढलेली ही संजीवनीसारखी पुष्पौषधी. काही मानसिक व्यायाम, आहारातील बदल, शारीरिक व्यायामाची योग्य जोड, डॉक्टर बॅचनी शोधून काढलेली ही या पुष्पौषधी इत्यादींच्या सहाय्याने मन अवश्य निरोगी आणि सुंदर बनू शकेल. पुष्पौषधी खरोखर संजीवनी आहे मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी. पण आपला सर्वांचा एक समज गैरसमज म्हणा ना, खूप जाणवण्या इतके दोष मनात स्वभावात निर्माण झाल्याशिवाय कोणी डॉक्टरांकडे जातच नाही. मानसोपचार करून घेणं म्हणजे जणू वेडेपणाचा शिक्का मारून घेणं असंच काही लोक समजतात. अर्थात आता ही धारणा थोडी बदलत चालली आहे ही आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे शरीरावर साधा ओरखडा पडला, जखम झाली तर आपण उपचार करून घेतो नाही का? तर मग मनावर उपचार करून घेताना मागे पुढे बघण्याचंच काही कारण नाही. खरं तर वेळीच उपचार न केल्यास शरीरातील जखमा जशा चिघळत जातात तशा मनाच्या जखमाही चिघळत जातात. नंतर त्या बऱ्या करण्यास खूप वेळ जातो, पण वेळीच उपचार केल्यास स्टिच इन टाइम सेव्ह्ज नाईनचा फायदा मिळतो. बॅच फ्लॉवर रेमेडीज ही खरी खुरी जीवन संजीवनी आहे जी तुम्हाला जगण्यातील खरा खुरा आनंद मिळवून देते. काही वेळा परिस्थिती तणावजन्य असते, कोणतीही परीक्षा, अगर इंटरव्ह्यू, अगदी वधू परीक्षा देखील. प्रिय व्यक्तीचा वियोग, मृत्यू, धक्कादायक घटना पाहणं, वाचणं, ऐकणं, प्रिय व्यक्ती किंवा स्वतःबाबतचे, इतरांचे वा स्वतःचे महत्वाचे निर्णय

क्रिया म्हणजे सर्जरी, एखाद्या गोष्टीचा धक्का बसणं इत्यादी बाबतीत शरीराकडून अजीवनसत्व नत्रयुक्त पदार्थ अधिक वापरले जातात व त्यांची आहारातील गरज वाढते. डोक्यात गोंधळ उडणं, अचानक खचून जाणं, काही न सुचणं, विचार करण्याची क्षमता कमी होणं इत्यादी लक्षणं नत्रयुक्त पदार्थाची कमतरता दर्शवतात. चिडचिडेपणा जो अनेक बायकात आढळतो, मुलांच्यात आढळतो, याचं महत्वाचं कारण कॅल्शियमची कमतरता. मानसिक बदल, व्यक्तिमत्वात बदल होणं, उदास होणं, चिडणं, तोल सुटणं इतकंच काय पण व्यसनाधीन होणं इत्यादी प्रकार कुपोषण सुधारल्यास टाळता येतात किंवा कमी होतात. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळं आत्महत्येचे विचार मनात येणं, औदासिन्य, निद्रानाश इत्यादी लक्षणं निर्माण होऊ शकतात. लहानपणी असलेला तल्लखपणा, पुढे न राहणं, अभ्यासाचा ताण सहन न होणं, आत्मविश्वास, धडाडी हे गुण कमी पडणं इत्यादी बाबतीतही कुपोषण हे महत्वाचं कारण असू शकतं. अर्थात जन्मजात अशी मन शरीराची वैशिष्ट्य आणि भोवतालची परिस्थिती या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आपण एक उदाहरण घेऊ. गरोदरपणी कॅल्शियमची गरज वाढेल, कधी आत्यंतिक तणावामुळे कॅल्शियम खनिज द्रव्याची कमतरता निर्माण होईल, तर कधी तो आहारातच अपुरा असेल, तर कधी योग्य प्रमाणात घेतला जाऊन त्या व्यक्तीच्या चयापचय क्रियेतील दोषांमुळे योग्य प्रमाणात शोषण केला जाणार नाही. या तिन्ही कारणामुळे म्हणजेच गरज, पुरवठा आणि शोषण कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं निर्माण होतील. वाचक श्रोते हो, म्हणूनच तुम्हाला माझी आग्रहाची सूचना आहे की शरीरा इतकीच मनाची काळजी घ्या. स्वतःच्या मनाचा आणि स्वभावाचा अभ्यास करा. त्यातील कंगोरे, दोष लक्षात घ्या, त्याची कारणं शोधा. मानसिक सवयीतील, कामाच्या पद्धतीतील थोडासा बदल, आहारातील बदल, काही विशिष्ट मानसिक व्यायाम, विचार करण्याची योग्य पद्धत, तत्वचिंतन, शारीरिक व्यायाम, औषधं इत्यादींच्या सहाय्यानं तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करू शकाल, ते दोष घालवू शकाल, अधिक यशस्वी कर्तृत्ववान बनू शकाल. या सर्व प्रक्रियेत औषधांचं कार्य कोणतं हा प्रश्न साहजिकच मनात येईल. होमिओपॅथिक औषधं व बॅचफ्लॉवर रेमेडीज या औषधांच्या बाबतीत काय घडतं ते पाहूया. या सर्व प्रक्रियेत औषधांचं कार्य कोणतं हा प्रश्न साहजिकच मनात येईल. पुष्पौषधी किंवा बॅचफ्लॉवर रेमेडीज या औषधांच्या बाबतीत काय घडतं ते पाहूया. उदाहरणार्थ परीक्षेचा ताण मनावर असेल तर प्रोटीन्स, जीवनसत्व, कॅल्शियम इत्यादी पोषक आहार तर घ्यावा लागेलच, पण तरीही मानसिक आणि शारीरिक व्यक्तिमत्वानुसार दिलेल्या औषधामुळे जीवरासायनिक क्रियांना योग्य दिशा व प्रेरणा मिळेल. नकारार्थी भावना, उदाहरणार्थ भीती, ताण इत्यादीमुळे होणारे वाईट जीवरासायनिक बदल व त्यांचे परिणाम नाहीसे होतील किंवा कमी होतील, आणि झाले तरी कमी प्रमाणात होतील. बायोकेमिक औषधांच्या योजनेमुळे आवश्यक ती जीवरसायने पुरेशा प्रमाणात मिळू शकतील. मानसिक व्यायामांमुळे चांगल्या होकारार्थी क्रिया घडून येतील, अर्थात त्यामुळे एकाग्रता व आत्मविश्वास इत्यादी गोष्टी नक्की वाढतील. मन आणि शरीर एकमेकांशी अत्यंत निगडित आहेत. राग आला की भुवया ताणल्या जातात, मुठी आवळल्या जातात, भीती वाटली की घाम फुटतो, छातीत धडधडतं, शरीर थरथरतं. नववधूच्या गालावर उधळले जाणारे प्रीतीचे रंग, गुलाबी गाल, आईनं कुशीत घेतलं की चिमण्या राजाला लगेच झोप लागते. इतकंच काय पण शृंगाराच्या नुसत्या कल्पनेनं देखील पती पत्नीच्या अंगावर उठणारे रोमांच, या सर्व गोष्टी मनाचा आणि शरीराचा अतूट संबंध दर्शवतात. मनाचा शरीरावर व शरीराचा मनावर परिणाम होतो. म्हणूनच जितक्या सहजतेनं शारीरिक तक्रारींची काळजी घेता तितक्याच सहजतेनं मानसिक तक्रारींचाही विचार करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या लपवू नका, वेळीच दूर करा. मग पहा जीवन किती सुंदर वाटेल ते. पुष्पौषधींविषयी लक्षात ठेवा, मी अगदी थोडक्यात पण महत्वाचं सांगते. ही औषधं मानसिक लक्षणानुसार दिली जातात, पण मानसिक तक्रारींसाठी उपयोगी पडतात असं नाही, तर छोट्या मोठ्या मानसिक तक्रारी तसंच शारीरिक तक्रारीही या औषधांनी बऱ्या होतात. प्रत्येकाचा वेगळा स्वभाव धर्म असतो, त्याचे फायदे असतात तसे तोटेही असतात. हे तोटे तुम्ही या औषधांनी टाळू शकता, स्वभावाचे टोचणारे कंगोरे गुळगुळीत करू शकता. तक्रारींना मानसिक आजाराचं स्वरूप येईपर्यंत थांबू नका. छोट्या तक्रारी वेळाच बऱ्या करून घ्या. स्टीच इन टाइम सेव्ज नाईन हे अवश्य लक्षात ठेवा. कधी कधी मानसिक तक्रारी थोडासा वेगळा स्वभाव एवढ्याच स्वरूपाच्या असतात. अशा स्वभावाचे
किंवा मानसिक तणावांचे नकळत शरीरावर परिणाम होत राहतात तेही या औषधांनी टाळतात।

0: येतील. मानसिक तक्रारींचं मूळ तुमच्या आहार विहारात जीवन पद्धतीत असू शकेल. मनोरंजन कार्यपद्धती विचार पद्धती यांचा मागोवा घ्या, त्या तपासून पहा. शरीर आणि मन यांचा संबंध अतूट आहे. शरीराचा मनावर आणि मनाचा शरीरावर कळत नकळत परिणाम होत राहतो. म्हणूनच शरीरा इतकीच मनाची काळजी घ्या. किंवा सतत काही दिवस घेतल्यामुळं ही औषधं घेण्याची सवयही लागून राहत नाही. म्हणजेच ही नॉन हॅबिट फॉर्मिंग औषधं आहेत. सर्वेपि सुखिना सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. म्हणजेच हे परमेश्वरा, सर्वांना सुखी कर, सर्वजण निरोगी राहू देत, सर्वांचं कल्याण होऊ दे, कोणीही दुःखी राहू नये. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती केएलबी अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर धीरज शिवराम पोळ यांना, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडीचे MD आहेत आणि त्यासोबत अतिदक्षता विभाग स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. तर त्यांना आपण भेटणार आहोत आणि चिकोडीमध्ये जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आहे तिथं कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या लोकांना त्याचा कसा फायदा होतो याबद्दल आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम, नमस्ते.
0: आज आपण चिकोडीमध्ये जे आपलं केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीपासूनचं थोडंसं आपण सांगूया की कशी त्याची सुरुवात झाली आणि किती वर्ष झाली वगैरे.
1: मॅडम, चिकोडी हे ग्रामीण भाग असल्याकारणाने तिथे कोणतंही मोठं हॉस्पिटल नाहीतर ICU सुविधा नाहीतर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण ज्याला म्हणतो ते कधीही नव्हतं. आपल्या चेअरमन सरांच्या सहाय्याने आणि लोकांच्या सपोर्टने आपण पहिला 2016 त्याचं 60-bed ICU म्हणून ओपनिंग झालं होतं. त्यानंतर ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण कन्वर्ट केलं. 2017 आजपर्यंत हे हॉस्पिटल पूर्ण चिकोडी जिल्ह्याला आणि व आसपास ग्रामीण भागाला पूर्णपणे सपोर्ट असा मिळतो की जे आपण मल्टी सिटी लेवल म्हणजे बेळगाव, कोल्हापूर, मिरज हे जे चिकोडीच्या आसपास जी पण गावं आहेत त्यातमध्ये जे पण आपल्याला एमर्जन्सी केअर नाहीतरी आपली जी म्हणतो जी स्पेशालिटी केअर पाहिजे ती आपण चिकोडी भागामध्येच आज देत आहोत.
0: अच्छा,
1: त्यासाठी आय थिंक चिकोडी हॉस्पिटल हे एक सेंटर पॉईंट झालेलं आहे की जे ग्रामीण पॉप्युलेशन आहे त्यांना क्षुल्लक छोट्या मोठ्या आजारासाठी नाहीतर ज्या गंभीर आजारासाठी त्यांना मिरज नाहीतर बेळगाव नाहीतर कोल्हापूर नाहीतर इकडे बागलकोट ह्या सिटीमध्येच जावं लागत होतं. आज चिकोडीमध्ये हे हॉस्पिटल झाल्यामुळे तर ते पूर्ण आजार आपण 100% चिकोडीमध्ये ट्रीट करण्याची आपली क्षमता आहे.
0: म्हणजे फक्त 60-bed पासून सुरू झालेलं हॉस्पिटल हे आता ते खूप वाढलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण सध्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
1: मॅडम, आज आपल्यामध्ये अतिदक्षता विभाग आहे, ICU स्पेशालिटी आहे, आपल्यामध्ये 24 गायनेकोलॉजिस्ट अवेलेबल असतात, ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट आहे, पीडियाट्रिक्स डिपार्टमेंट आहे, डायबेटोलॉजी डिपार्टमेंट आहे, आपल्या इथे 24 फार्मसी अवेलेबल असते, आपल्या 24 लॅबोरेटरी आहे, CT स्कॅन आहे आणि 24 हरेक एमर्जन्सी सर्व्हिसेस आपण देतो. फार्मसी बद्दल जर बघितलं जे पण आपल्याला मेडिसिन्स जे पण हाय एंड मेडिसिन्स जे कोल्हापूर आणि बेळगावला आणायला जावं लागत असे पहिला आता आपण ते सगळे मेडिसिन्स आपल्या चिकोडीमध्येच अवेलेबल केलो आहोत. जे पण ब्लड टेस्ट क्षुल्लक ब्लड टेस्टसाठी जे पण पॉप्युलेशन बाहेर जावं लागत होतं नाहीतर कोल्हापूरला जावं लागत होतं नाहीतर बेळगावला यावं लागत होतं ते आज आपण चिकोडीमध्येच अवेलेबल करत आहोत. हाय एंड टेस्ट प्रत्येक टेस्ट चिकोडीमध्ये अवेलेबल आहे, प्रत्येक औषध चिकोडीमध्ये अवेलेबल आहे, प्रत्येक जे पण एमर्जन्सी प्रोसिजर्स आहेत जे पण एमर्जन्सीला जीव वाचवण्याची जे पण एमर्जन्सी असते ती प्रत्येक एमर्जन्सी आपण चिकोडी हॉस्पिटलमध्ये ट्रीट करत आहोत.
0: ग्रेट. म्हणजे जी खेडीपाडी आहेत, छोटी छोटी गावं आहेत, त्यांनाही सगळ्या मेडिकल सुविधा मिळाव्यात हा पूर्णपणे प्रयत्न केला गेला आहे.
1: प्रयत्न केला आहे आणि आम्ही आजपर्यंत खूपशा एमर्जन्सीज म्हणजे हजारोंच्या संख्येमध्ये आपण आज तिथे जीव वाचवलो आहोत. फॉर एक्झाम्पल जर समजा आपल्याला हार्ट अटॅक आला आहे, जर हार्ट अटॅक आला तर टाइम इज मसल म्हणतो आपण, म्हणजे ज्याला हार्ट अटॅक असतो त्याचे हृदयाची रक्तवाहिनी ही ब्लॉक असलेली असते. ती रक्तवाहिनी जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत हृदयाचं जे मास असतं त्याला रक्त पोहोचत नाही. जेवढ्या लवकर आपण ते हृदयाची रक्तवाहिनी ओपन करतो तितकं हृदयाचं जीव म्हणजे हृदयाचं मास आपण वाचू शकतो.
0: बरोबर.
1: जे त्याला म्हणतो आपण टाइम इज मसल. मग आता समजा आपल्याला एक चिकोडीच्या 10-15 आसपास मध्ये जर पेशंटला अटॅक आला तर तो पेशंट बेळगाव पर्यंत पोहोचूपर्यंत नाहीतर कोल्हापूर पर्यंत पोहोचूपर्यंत त्याला कमीत कमी 1.5-2 तरी जातं. ओके, तोच पेशंट आपल्याला 10-15 चिकोडीला पोहोचू शकतो. जर चिकोडीमध्ये त्याला तोच पेशंट बेळगावला पोहोचून नाहीतर कोल्हापूरला पोहोचून त्याचं थ्रॉम्बोलायसिस म्हणजे जे रक्त गुठळी विरघळण्याचं इंजेक्शन असतं नाहीतर जे रक्त गुठळी जीव वाचवण्याचं जे प्रोसिजर करावी लागते त्याला त्याला तिथून बेळगावला नाहीतर कोल्हापूरला येईपर्यंत कमीत कमी 4 जातात. ते आपण 1/2-1 तासामध्ये चिकोडीमध्येच आपण ट्रीटमेंट देऊ शकतो आणि याचमध्ये त्याचं खूप जणांचे जीव वाचतात. ऑब्व्हियसली टाइम हृदयाचं जे पंपिंग असतं तेही जसं आहे तसं राहतं नाही तर बऱ्यापैकी डॅमेज होत नाही. पण मेनपणे त्यांचा जीव वाचू शकतो. म्हणून हे हॉस्पिटल आणखी ही अतिदक्षता विभाग हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या चिकोडीच्या लोकांसाठी आणि चिकोडीच्या आसपास खेड्यांसाठी.
0: होय ना, म्हणजे अशा तालुका लेवलला एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज मिळणं हॉस्पिटलच्या, आणि सध्याचं जीवन जर बघितलं तर कधी कुणाला काय होईल हे सांगता येत नाही, आणि अशा वेळी ज्या ह्या इमर्जन्सी सेवा आपण देतोय त्या लोकांसाठी त्याचा नक्कीच त्यांना फायदा होत आहे.
1: हो.
0: मग सर, आता जसं मेडिसिन बद्दल आपण बोललो की वेगवेगळे मेडिसिन सुद्धा तिकडं अवेलेबल आहेत किंवा 24 तास आपलं हॉस्पिटल कार्यरत असतं, लॅब बद्दल तुम्ही सांगितलं, आता प्रत्येक गोष्ट ही रक्तलघवी तपासल्याशिवाय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे जाऊ शकत नाही.
1: हो.
0: तर ह्या सगळ्या आपण सुविधा तिथं आहेत.
1: हो आहेत मॅडम. जे पण आपल्याला टेस्ट करायची असते ती प्रत्येक टेस्ट आपल्या चिकोडी लॅब मध्ये होते. आणि समजा जर आपल्याला एक हाय लेवलची टेस्ट करायची असेल जी फक्त मुंबई नाहीतर दिल्लीमध्ये होते, नाहीतर थोडे टेस्ट जे फॉरेन मध्ये होतात, प्रत्येक मुंबईत तरी दिलो तरी आपण ते US मध्ये पाठवतो, अशा ज्याही टेस्ट असतील त्याही आपण तिथे सॅम्पल कलेक्ट करून आपण पाठवून त्याचे रिपोर्ट आपण तिथेच कलेक्ट करतो. पेशंटला कुठे जायची गरज नाही आहे. पेशंट चिकोडी हॉस्पिटलमध्ये येऊन तिथेच रक्त लघवीचं सॅम्पल दिलं तर आम्ही पूर्ण बाकी पुढचं जे पण प्रोसिजर आहे ते आम्ही करतो पूर्ण, तेही एकदम कमी दरामध्ये.
0: हो, ते महत्वाचं आहे कारण मोठं हॉस्पिटल म्हटलं की लोक आधीच घाबरतात आणि किती रेट असतील वगैरे हे सगळं डोक्यात येत आहे त्यांच्या.
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे आणि हा खूप मोठं मिथ आहे की मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप रेट जास्त आहेत, नाहीतर आपल्याला खूप दिवस राहावं लागेल, नाहीतर खूप पैसे भरावे लागेल. हे खूप मोठं गैरसमज आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये वन ऑफ द चिपेस्ट, तुम्ही जर कोल्हापूर बेळगाव तर सोडाच, जर तुम्ही चिकोडीचे लोकल रेट जरी बघितला तरी आपण 100-bed ICU वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल असून पण आपले ICU रेट्स नेमके 2000 rupees आहेत. जे जनरल वॉर्डचे बेड चार्जेस 2000 असतात ते आपले ICU बेड चार्जेस 2000 आहेत. आपण पूर्ण सगळं ICU नर्सिंग डॉक्टर चार्जेस बाकी कन्झ्युएबल्स हे सगळं जर आपण विचार केला ICU तर आपण 3000 rupees टोटल घेतो एक दिवसाचे.
0: अच्छा.
1: व्हेंटिलेटर वगैरे असेल ते चार्जेस वेगळे असतात, पण ICU पेशंट आपण ऍडमिट करतो आणखी त्यांचं 2 दिवस पेशंट असेल तर त्यांचे चार्जेस 6000 होणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाहीत.
0: म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्त सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय.
1: हो मॅडम. मॅडम, आता जर आपले डॉक्टर्स बघितले तर तुम्ही मला जर विचारला तर मी माझं एज्युकेशन पूर्ण टॉप कॉलेजेस मध्ये गेले मॅडम. मी MBBS माझं बँगलोर मेडिकल कॉलेज मध्ये गेले. बँगलोर मेडिकल कॉलेज आपले कर्नाटकचं टॉप कॉलेज आहे मॅडम, बँगलोर मेडिकल कॉलेज. मी माझी MD BJMC अहमदाबादला केलं, ते गुजरातचं टॉप कॉलेज आहे आणि भारतातलं top 10 एक कॉलेज आहे. मी सुपर स्पेशालिटी क्रिटिकल केअर अतिदक्षता विभाग मी बॉम्बे हॉस्पिटलला मुंबईला केले, ते हॉस्पिटल मुंबईचं वन ऑफ द टॉप कॉलेज आहे मॅडम. तर आपल्याला अशा प्रकारचे डॉक्टर्स चिकोडीमध्ये अवेलेबल होणे हे खूप खूप कमी असतं, कारण की डॉक्टरांचं मुलांचं शिक्षण नाहीतर डॉक्टरांचे स्वतःचे आवडीनिवडी नाहीतर राहण्याच्या फॅसिलिटीज नाहीतर बाकीचे जे पण मनोरंजन फॅसिलिटीज हे रुरल लेवलमध्ये नाहीतर तालुक्या लेवलमध्ये मिळणं हे खूप कठीण असतं. पण ते सॅक्रिफाईस करून ह्या लेवलला येणे नाहीतर हे सर्व्हिस देणे, सॅलरी असो काही पण असो, हे कुठे पण मिळू शकतं. बेळगावला पण मिळू शकतं आणि चिकोडीला पण मिळू शकतं. पण ते जे आपल्याला सर्व्हिस असते नाहीतर पण जे रुरल सर्व्हिस नाहीतर एक काय म्हणतो सोशल सर्व्हिस आपण जी म्हणतो ती आय थिंक आम्हा लोकांना म्हणजे आमच्या सगळ्या कन्सल्टंटला इथे काम करून वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतं मॅडम.
0: छान.
1: आपले तुम्ही डायबेटोलॉजिस्ट जर आमचे बघितलं तर शी इज ऑल्सो, त्यांनी पण BMC मधून MBBS केले, त्यांनी जिपमेर मधून MD केलेत, आणखी RLA UK मधून त्यांनी डायबेटोलॉजी फेलोशिप केलेले आहेत. आपले पीडियाट्रिशियन आहेत, पेरियाट्रिशियन आपले बेळगाव KLE मध्ये MD पीडियाट्रिक्स करून ते पीडियाट्रिक न्यूनेटोलॉजी फेलोशिप केलेले आहेत. ऑर्थोपेडिशियन आहेत, ते पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बीदरमध्ये त्यांनी MS ऑर्थोपेडिक्स केलेलं आहे. आपले गायनेकोलॉजिस्ट आहेत, ते पण मणिपालमध्ये MD गायनेकोलॉजी केलेले आहेत. आपले पॅथॉलॉजिस्ट आहेत, सो 24/7 पॅथॉलॉजिस्टची पण अवेलेबिलिटी आहे. सो आपले जे डॉक्टर वर्ग आहे आणि जो सपोर्टिंग स्टाफ आहे वेल क्वालिफाईड, आणखी तुम्ही जर बाहेर बघितला तर हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर असतात पण जो सपोर्टिंग स्टाफ असतो तो 10th-12th असा असतो, पण आपल्या इथं बघितला तर BSc नर्सिंग GNM नर्सिंग सोडून काही कुठलाही स्टाफ आपण घेत नाही. त्यांचे क्वालिफिकेशन आणि पेशंट केअरमध्ये बराचसा फरक असतो.
0: बरोबर.
1: जे क्वालिफाईड स्टाफ असतात, जे मेडिकल ऑफिसर्स असो नाहीतर नर्सिंग स्टाफ असो, जी क्वालिटी आपण मेंटेन करतो हे पेशंट केअरमध्ये दिसून येते.
0: बरोबर ना. आणि एवढे सगळे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला एका छताखाली भेटणं, तेही एवढ्या रुरल एरियामध्ये, हे खरंच त्या तिथल्या लोकांचं भाग्य समजायला पाहिजे त्यांनी. कारण एवढ्या सगळ्या सुविधा देणं कठीण जातं आणि एवढे चांगले डॉक्टर असणं एकत्र आणि त्यांची सेवा मिळणं, ते खरंच म्हणजे खूप कमी लोकांना भेटतं. ते आता आपण कितीतरी गोष्टी ऐकत असतो किंवा वाचत असतो न्यूजमध्ये की या गावामध्ये या सुविधा नाहीत, मेडिकल सुविधा नाही आहेत म्हणून लोकांचे हाल होत आहेत वगैरे वगैरे. म्हणजे साधं डिसेंट्री सारखा सुद्धा प्रॉब्लेम एखादा जीवघेणा होऊ शकतो एखाद्या गाव लेवलला. तर असे सगळे प्रॉब्लेम्स आपण ऐकत असतो, त्यामुळे खूप छान सुविधा आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिक्कोडी येथे अवेलेबल आहेत.
1: आता तुम्ही डिसेंट्री बोलला नाही तर लूज स्टूल बोलला, त्यामध्ये काय होतं मॅडम? त्यामध्ये तुर्तात एक छोटीशी समजा 10 रुपयाची गोळी घेतली तरी ते बरं होऊ शकतं.
0: हो ना.
1: पण जर तो प्रॉब्लेम वाढला आणि जर टाइमली ट्रीटमेंट जर घेतलं नाही तर तुम्ही एक महिना ऍडमिट होऊन आयसीयूमध्ये पण जीव वाचवण्याचं गॅरंटी नसते.
0: हो ना.
1: ह्या पेशंट्सला आपण टाइमली डायग्नोसिस की कुठल्या प्रकारचा डायरिया आहे त्याला आणि कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट मिळावं लागतं, ओपीडी बेसिस की आयपीडी बेसिस, हे टाइमली डायग्नोसिस आणि टाइमली ट्रीटमेंट जर मिळालं तर रुरल एरियामध्ये आपल्याला ते पॉप्युलेशनला खूप अर्ली सर्व्हिस आणखी करेक्ट डायग्नोसिस देण्याची शक्यता खूप वाढते.
0: बरोबर. मग याच्यामध्ये सर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काही अवेअरनेस प्रोग्राम वगैरे किंवा कॅम्प वगैरे काही ऑर्गनाईज केलाय का आणि ज्याच्यातून लोकांना फायदा झाला?
1: हो मॅडम, आपण प्रत्येक महिन्याच्या लास्ट गुरुवारी फ्री ओपीडी ठेवतो. प्रत्येक महिन्याच्या लास्ट चौथ्या गुरुवारी फ्री ओपीडी असते आपल्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामध्ये ओपीडी कन्सल्टेशन पूर्णपणे मुफ्त असतं, 1 रुपयाही आम्ही घेत नाही.
0: ओके.
1: प्लस आणखी बाकीचे छोटे मोठे टेस्ट असतील, शुगर असो, ईसीजी असो, एक्सरे असो, ते पण आम्ही डिस्काउंटेड रेट्स मध्ये त्या दिवशी पेशंटला करून देतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटल मार्फत जे पण जवळचे गाव आहेत, जेही लोकांना म्हणजे अरेंजमेंट जे सोशल वर्कर्स सोबत मिळून जे पण अरेंजमेंट लागते आपल्याला कॅम्प कंडक्ट करण्यासाठी, तर तेही वारंवार आपण महिन्या 2 महिन्याला एकदा करत असतो. जे पण डेज असतात म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे असो, हार्ट डे असो, ते आपण स्फूर्तीपूर्वक सेलिब्रेट करतो आणि त्या दिवशी आपण आणखी मुफ्त सर्व्हिस आपण हॉस्पिटलमध्ये ठेवतो. कोरोनाच्या काळात आपण खूपशा पेशंटला वाचवलं. कोरोनाच्या काळामध्ये आपलं हॉस्पिटल पूर्णपणे कोविडमध्ये कन्वर्ट केलं होतं. मोर दॅन 60 पेशंट्स ऑर 70 पेशंट्स ॲट अ टाइम आपल्या इथे ॲडमिट होते आणि मोर दॅन 99 or 98% जीव आपण वाचवलेत मॅडम. क्वचितच पेशंट्स आपल्या इकडे दगावलेत कोविडमध्ये, पण 98 to 99% पेशंट्स आपल्या इथे वाचले. मोर दॅन 500 पेशंट्स आपण ऍडमिट केलं होतं कोविडच्या काळात. आणखी ती लेवल्स ऑफ सर्व्हिस आपण दिलो होत मॅडम. प्रत्येक हरेक कन्सल्टंट आपल्या हॉस्पिटलमधले तेवढेच जिद्दीचे आणि तेवढेच स्फूर्तीपूर्वक पेशंट केअर करण्याला सक्षम आहेत.
0: बरोबर ना. तुम्ही जसं म्हटलात की अगदी क्वालिफाईड स्टाफ आहे तुमचा, इवन नर्स ज्या आहेत त्या सुद्धा क्वालिफाईड आहेत आणि त्यामुळं ती जी सेवा देण्यामध्ये फरक पडतो तो नक्कीच पडत असतो. कारण 10वी 12वी किंवा ट्रेनी म्हणून एखाद्याकडे काम करणं आणि ती सेवा किंवा ते ट्रीटमेंट नक्कीच त्याच्यामध्ये फरक असतो. तर हे सगळं झालं सर कोविड बद्दलचं पण सांगितलं तुम्ही, लोकांच्याकडून कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला? म्हणजे एवढे सगळे आता तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम म्हणा किंवा फ्री हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज करता त्यावेळी
1: मॅडम लोकांचा साथ आम्हाला मोर दॅन एक्सपेक्टेड आहे. म्हणजे जे आम्ही असं एक काळ येतो की आम्हाला बेड्स नसतात पेशंट ऍडमिट करण्यासाठी, म्हणून आम्ही 2 फ्लोर आता वाढवलेत. पहिला 60 बेड होता, आम्ही आता 100 बेड केलेत. कारण की लास्ट 2-3 वर्ष जर आम्ही भेटलो तर आम्हाला पेशंट ऍडमिट करायला म्हणेल एवढी जागा नव्हती.
0: ओके.
1: आणि मेजॉरिटी पेशंट्सना रूम सर्व्हिस लागते, नाही तर रूम्स पाहिजे असतात, नाही तर आयसीयू बेड्स टोटली फुल असतात. गायनॅक डिपार्टमेंट आहे, जे डिलिव्हरीचे पेशंट असतात, जे सिझेरियनचे पेशंट असतात, त्यांना प्रायव्हेट रूम लागत होतं. तर त्याच्यामध्ये आपण अपुरं पडत होतो. पण आज आपण फॅसिलिटीज आपले अपग्रेड केलं आहोत, आपण फॅसिलिटीज जास्त प्रमाणे वाढवलं आहोत. मग आता इथून पुढे ती गैरसोय होणार नाही. आणि पेशंट्स आणि रिलेटिव्हचा सपोर्ट असेल, तर समजा एक पेशंट आपल्याकडे दाखवत असेल तर त्यांचं पूर्ण गल्ली नाही तर त्यांचं पूर्ण फॅमिली आपल्याकडे येते मॅडम. तो सपोर्ट आपल्याला आहे आणि वी आर व्हेरी थँकफुल, आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे. कारण सपोर्ट वाईज तुम्ही म्हणला तर खूप, आणि लोकल पीपल नॉन अलाइन पीपल पण आपल्याला खूप सपोर्ट करतात मॅडम. आणखी एनी इमर्जन्सी, आम्ही कुठलेही इमर्जन्सी इथे होत नाही तुम्ही पुढे जावा असं म्हणत नाही, आम्ही प्रत्येक इमर्जन्सीला हँडल करतो. भलेही कुठलाही ऍक्सिडेंट असो, कुठलंही मेडिकल इमर्जन्सीज असो, काही गायनेक इमर्जन्सीज असो, पीडियाट्रिक इमर्जन्सीज असो, हे जे पण इमर्जन्सीज येतात हे प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यामध्ये आणि ते मॅनेज करण्यामध्ये आपला पूर्ण स्टाफ डॉक्टर्सही सक्षम आहात, हॉस्पिटल सक्षम आहे. मग हे नाही आहे आपल्याकडे आणि तुम्ही बेळगावला घेऊन जावा असं काहीही नाही आहे. हा, सुपर स्पेशालिटी आणि प्रोसिजर फॅसिलिटीज असतील त्याच्यासाठी आम्ही बेळगावला पाठवतो. फॉर एक्झाम्पल, आता अटॅक पेशंट आलेला आहे आणि आम्ही थ्रॉम्बोलाइज केले, त्यांना त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना स्टेबल केले, पुढे एंजियोप्लास्टी लागते त्याला, ती फॅसिलिटी आपल्या इथे नाही आहे. तर एंजियोप्लास्टीसाठी आम्ही बेळगावलाच पाठवतो. मग आपल्या के एल ए हॉस्पिटल बेळगावला पाठवतो आणि तो पेशंट तिथे पूर्णपणे बरा होतो. ज्यावेळेला फॉलोअप असेल तर इथले कार्डिओलॉजिस्ट पण तिथे व्हिजिट करतात चिकोडीमध्ये, डॉक्टर विश्वनाथ व्हिजिट करतात. मग त्यांच्यामध्ये फॉलोअप होतं, नाही तर ते माझ्याकडे दाखवतात, नाही तर विश्वनाथ सरकडे दाखवतात. आणि पेशंटला बेळगावला येणं जाणं, नाही तर कोल्हापूरला येणं जाणं आणि त्यांच्याबरोबर एकटे दोघं जण, त्यांच्या तिघांचा पगार, ते त्यांचा येण्याजाण्याचा खर्च, जेवण्याचा खर्च, कधीतरी राहण्याचा खर्च, हा जो पण खर्च होतो हा चिकोडी हॉस्पिटलमध्ये शून्य होतो. कारण की तो पेशंट एकटा स्वतः येऊ शकतो चिकोडीला, त्याच्या गावावरून 10 किलोमीटर
0: होय ना,
1: त्याला काही राहायची गरज नाही, तो स्वतःचा डबा घेऊन येऊन जेवून दुपारी परत जाऊ शकतो.
0: बरोबर.
1: तर ही जी पण सोय चिकोडी हॉस्पिटलमध्ये होते ती लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.
0: आता चिकोडी म्हटलं की एक छोटस गाव झालं, म्हणजे तालुका प्लेस आहे तो. मग तालुक्याचा विचार करता करता छोटी छोटी गावं पण आसपास आहेत, जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय, तर त्या गावांमधली जर काही अनएज्युकेटेड लोक किंवा तेवढी जास्त शिकलेले नाहीत लोक, अशी लोक जेव्हा आपल्या हॉस्पिटलला येतात, तर त्यांच्यासाठी इझी वे मध्ये काय आपल्याकडे सुविधा आहेत, म्हणजे फॉर्म भरण्यापासून असेल किंवा नवीन काही फॅसिलिटी असेल तर ती कशी आहे?
1: गुड मॅडम, तुम्ही जे विचारला हे खूप चांगलं क्वेश्चन आहे. आम्ही ह्याच्यावर खूप भर देतो मॅडम, कारण की आमचं 80% पॉप्युलेशन हे रुरल आहे. 80% जे पेशंट आमच्याकडे येतात हे रुरल एरियामधून येतात. चिकोडी म्हणजे अर्बन एरियाज तुम्ही 20% पकडू शकता. ह्या पेशंटची काही गैरसोय होऊ नये याची खूप काळजी आम्ही घेतो. राईट फ्रॉम आमचं ऑफिस स्टाफ, क्लरिकल स्टाफ आणि PROs हे पूर्णपणे त्यांच्या मदतीसाठी असतात मॅडम. फॉर्म भरणे आणि कंपल्शन असं काही नाही, त्यांनी नुसतं त्यांचं आधार कार्ड दिलं तर बस आहे. आधार कार्ड जरी नसेल, ते कुणाला फोन लावून दुसऱ्यांचे जर सांगितलं तरी आम्ही पूर्ण डिटेल्स आमच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांचे भरून घेतो आणि त्यांना काही गैरसोय व्हाव असं आम्ही काही ठेवलेलं नाही मॅडम. PROs असतात, ते मदत करतात. क्लरिकल स्टाफ एक्स्ट्रा आहेत. जे पेशंट असतील, जे वयस्कर असतील, त्यांना आम्ही व्हीलचेअरची फॅसिलिटी देतो. जे वयस्कर असतील त्यांना OPD नाही तर IPD मध्ये पहिला प्राधान्य असतं. जे पेशंट्सना इमर्जन्सी असते त्यांना इमर्जन्सी रूम मध्ये बघितलं जातं. ज्या पेशंटला जशी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना कॅटेगराईज करून बघतो.
0: कारण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे एक एकदा एकटेच आलेले असतात ते, सोबत कोणी नसतं आणि मग तेवढे शिकलेले नसतात आणि मग अशा वेळी काय करायचं नेमकं, कुठून सुरुवात करायची, या गोष्टी लक्षात येत नाहीत पटकन. आणि मग एक एकदा असाही विचार येतो की एवढं मोठं हॉस्पिटल आहे आपण आज जावं की नको, असाही प्रश्न पडतो.
1: राईट फ्रॉम गेटच्या सिक्युरिटी पासून ते डॉक्टर कन्सल्टंट पर्यंत त्यांना पूर्णपणे सपोर्ट मिळतो हॉस्पिटल स्टाफ कडून. जर पेशंट असेल तर आमचे अँब्युलन्स ड्रायव्हर असो, नाही तर आमचे सिक्युरिटी गार्ड असो, नाही तर ऑफिस स्टाफ असो, जर कोणी असं बघितलं की एक आजीबाई आलेले आहे त्यांच्यावर कोणी आणि त्यांना दाखवायचं आहे, तर त्यांना गेट टू गेट आम्ही सर्व्हिस देऊ शकतो मॅडम आणि देतो आम्ही. म्हणजे त्यांना आम्ही 100% लोकांना नाही, पण ज्यांना पाहिजे, ज्यांना गरज आहे आणि ज्यांना आम्ही बघितलो असतो की नाही बाबा ही आजी एकटे चालत आणि त्यांना काही समजेना, तर आम्ही स्वतःहून जाऊन विचारतो की काय पाहिजे, कशासाठी आलाय. समजा ते फार्मसीला नुसतं औषध घ्यायला आलाय तर त्यांना तिथे गाईड करतो, आणि लॅब टेस्टला आले तर त्यांना तिकडे गाईड करतो. बट तो प्रॉब्लेम मॅडम ह्या हॉस्पिटलमध्ये नसणार आहे फॉर शुअर. आणखी आम्हाला आणि स्टाफ जर त्याच्यासाठी जर भविष्यकाळामध्ये वाटेल की नाही बाबा आपल्याला स्टाफ अजून पाहिजे, तर आम्ही अजून स्टाफ त्या कामासाठी रेक्रूट करायला आम्हाला काही हरकत नाही.
0: अच्छा, म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स तुम्ही येऊच दिलेले नाहीत
1: मॅडम. तुम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री केला तर तुम्ही जागोजागी फोन नंबर बघाल, जागोजागी सजेशन नाही तर कंप्लेंट बॉक्स बघाल.
0: ओके.
1: आम्ही तिथे आमचे कन्नडमध्ये फोन नंबर लिहिलेले आहेत, म्हणजे जे की जेणेकरून रुरल पॉप्युलेशन जे कन्नड वाचता बोलता येतं, नंतर जे ज्यांना म्हणजे प्रत्येकांना इंग्लिश यावं असं काही नाही, मग ते कन्नडमध्ये आम्ही स्वतःचे फोन नंबर लिहित, माझा स्वतःचा फोन नंबर आहे, नाहीतर आमच्या ऍडमिनिस्ट्रेटर प्रशांत पुजारीचा फोन नंबर आहे. त्यांना कधीही काही वाटलं की बाबा मला कोणतरी बघत नाही, नाहीतर मला वेळ करतात, नाहीतर त्यांना डायरेक्टली ते नंबरवर फोन करू शकतात. आणि ते एका जागी नाही आहे मॅडम, तुम्ही जसे 20 ते 25 पाट्या बघशील आमच्या हॉस्पिटलमध्ये, की तुम्ही डायरेक्ट यू कॅन कॉन्टॅक्ट द मेन पर्सन, म्हणजे तुम्ही मेन पर्सनला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय वया थ्रू, नाहीतर कोणी ते सप्रेस करणे, नाहीतर काही कंप्लेंट्स असेल, नाही सजेशन असेल, ते डायरेक्ट आमच्यापर्यंत येतात. आणि ज्यावेळेला येतात बरेचसे सजेशन्स चांगले सजेशन्स येतात, थँकिंग मेसेजेस येतात, रिव्ह्यूज चांगले येतात, थोडे कंप्लेंट्स येतात, हे जे पण असतात हे आम्ही प्रॉम्प्टली त्याच्यावरती ऍक्शन घेतो आणि ते 99 to 100% सॉल्व्ह करायची लगेचच आम्ही प्रयत्न करतो.
0: म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहे तुमचं काम आणि तुमच्या टीमचं सगळ्यांचं, आणि त्यामुळे तिथल्या लोकांना चांगला याचा फायदा होतोय.
1: होतोय मॅडम.
0: आपल्या हॉस्पिटलमध्ये सर मग काही स्कीम वगैरे अशा म्हणजे ऍप्लिकेबल होतात का लोकांसाठी?
1: मॅडम, स्कीमसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आता आपल्याकडे वी केअर फॅसिलिटी आहे, जी केएलई वैद्यश्री आहे ते फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणखी आपल्याकडे आयुष्यमान भारत आहे जे पीडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये आपण यूज करतो. एक काही पण शिशूंना नाहीतर निओनेट्सना ऍडमिशन लागेल, NICU ऍडमिशन काही पण लागेल, हे पूर्णपणे आपण मोफत करतो, फ्री ऑफ कॉस्ट. त्यांचा येण्या जाण्याचा खर्चही आम्ही देतो.
0: अच्छा.
1: सो निओनेटल डिपार्टमेंट जे पीडियाट्रिक डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यमान भारत हे असाईंड आहे, म्हणजे आयुष्यमान भारत स्कीम आम्ही पीडियाट्रिक डिपार्टमेंटला घेतो. आणखी त्याच्या विरोधात प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या पण आपल्याकडे टायअप आहेत. ICICI आहे, बजाज अलायन्स आहे, आणि खूपशा कंपन्या आहेत ज्याला आपण ऍप्लिकेशन दिलो आहोत पण त्यांच्याकडून रेस्पॉन्स आणायचा, कारण की बरेचशे कंपन्याचे रुल्स कसे असतात, त्यांना प्रायव्हेट रूम्स लागतात, त्यांना प्रत्येक सेपरेट फॅसिलिटीज लागतात. मग आपले प्रायव्हेट रूम्स थोडे कमी होते पण आता वाढलेले आहेत. सो नाऊ प्रायव्हेट इन्शुरन्स आणि आपण अर्बन पॉप्युलेशनला पण केटर करायला सक्षम झालो आहोत. आपल्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे मॅडम, ज्या ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर आहे, स्टाफ 24 तास असतो. आणखी 24 तास आपण कार्डियक ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी देतो. चिकोडीच्या आजूबाजू जेवढे पण खेडे नाही तर जेवढे पण गाव आहेत त्याला पण काही पण आपल्या हॉस्पिटलच्या फोनवर फोन केला तर आपण ॲम्ब्युलन्स डायरेक्ट त्यांच्या घरी पाठवू शकतो. जे पण पेशंटला आहे, जे पण इमर्जन्सी आहे, ते पेशंटला आपण चिकोडीमध्ये ट्रीट करू शकतो. समजा जर चिकोडीमध्ये होत नसेल तर आपण चिकोडीमधून त्यांना बेळगावला शिफ्ट करतो मॅडम. तेवढी फॅसिलिटी ICU ऑन व्हील्स, म्हणजे पेशंटच्या घरी जर ॲम्ब्युलन्स आली पेशंटचा जीव सुरक्षित आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे आम्ही घरातून ज्या वेळेला पेशंटला घरातून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतो त्या पॉईंट त्या सेकंड पासून आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करतो. डायग्नोसिस तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर होईल, ECG करायचं, ब्लड टेस्ट करायचं, जे पण असेल. पण पेशंटला जी इमिडिएट ट्रीटमेंट पाहिजे, समजा पेशंटला श्वास घेता येत नसेल, इंट्युबेशन लागेल, तोंडामध्ये पाईप घालायचं असेल आणि पेशंटचं श्वासोच्छवासची प्रक्रिया चालू ठेवायची असेल तर ते आम्ही ॲम्ब्युलन्समध्येच करतो. ते काय पेशंटला हॉस्पिटलमध्ये येऊपर्यंत तेवढी वाट आणि तेवढा टाइम पेशंटकडे नसतो, ते आम्ही ॲम्ब्युलन्समध्येच करून पेशंटचा जीव सिक्युअर करून आम्ही हॉस्पिटलला मध्ये प्रॉपर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट देण्यासाठी म्हणजे आमचे फॅसिलिटीज तयार आहेत.
0: अच्छा. म्हणजे 24 तास ॲम्ब्युलन्सची सेवा सुद्धा
1: आहे. ओनली ॲम्ब्युलन्स नाही मॅडम, इट इज अ
0: कार्डियक ॲम्ब्युलन्स
1: मध्ये इट इज ICU, म्हणजे तो त्यांच्या घरीच ICU जातो.
0: बरोबर बरोबर. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी शंका असते की आताचे जे डॉक्टर्स आहेत ते वेट करत नाहीत नॉर्मल डिलिव्हरीसाठी आणि लगेचच ते सिझरला घेतात वगैरे वगैरे. तर आपल्याकडे असं चिकोडीच्या हॉस्पिटलमध्ये जे KLIS डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आहे तिथं हे जे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा प्रसूती विभाग आहे त्याचं काम कसं चालतं?
1: मॅडम, प्रसूती विभाग स्त्री रोग तज्ज्ञ डिपार्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग डिपार्टमेंट मॅडम आमच्या हॉस्पिटलचं. तिथे डिलिव्हरीज आणि सिझेरियन सेक्शन हे 24 तास आम्ही करतो मॅडम. रात्री 2 असेल तरी आमचे कन्सल्टंट येतात आणि ते डिलिव्हरी करतात, नाहीतर CS म्हणजे जे सिझेरियन सेक्शन म्हणतो आपण ते करतात. मॅडम, जे पण रजिस्टर्ड केसेस असतात, जे पण आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखवतात पहिल्यापासून त्या केसेस आम्हाला सगळं माहिती असतं त्याच्याबद्दल. ते आम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी 100% नॉर्मल डिलिव्हरीसाठीच आम्ही प्रयत्न करतो. भलेही पेशंट समजा ब्रीज प्रेझेंटेशन म्हणजे डोक्यातून बाळ नसेल, ब्रीज प्रेझेंटेशन असेल, नाहीतर बाळ आडवं असेल, ट्रान्सवर्स लय असेल, मग ह्याच्यामध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी ट्राय करू शकत. नाहीतर बाळाला नाळ गळ्यापुरती भोवती अडकले असेल हे सगळं आपल्याला स्कॅनमध्ये समजतं. आणि जर तशी कंडिशन असेल तर हे नॉर्मल डिलिव्हरीचा चान्स देणं हे खूप धोकादायक असतं, म्हणजे बाळाला पण आणि आईला पण. मग त्यावेळेला आपल्याला सिझेरियन सेक्शनला जावंच लागतं. नेक्स्ट, जे रजिस्टर्ड केसेस नसतात म्हणजे जे पेशंट बाहेर दाखवलेले असतात आणि इमर्जन्सी टाइमला आपल्याकडे येतात मॅडम, त्या टाइममध्ये आम्ही असेस करतो की पेशंट काय आहे, कसं आहे त्याला. आणि बरेचसे पेशंट असे येतात मॅडम जे टोटली क्रिटिकल असतात, म्हणजे ज्यांचा BP वाढलेला असतो, ज्यांना सिझेरियन इमर्जन्सी लागतंच लागतं, ज्यांनी शुगर खूप हाय असते, नाहीतर बाळाचे हृदयाचे ठोके कमी जास्त होत असतात, नाहीतर आईचे BP खूप कमी झालेले असतं, हे असे जे पण डायर इमर्जन्सी असतात, ज्यांना ICU ची गरज असते, नाहीतर ज्यांना इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीची गरज असते, ते पेशंट इमर्जन्सीमध्ये मध्ये आमच्याकडे येतात मॅडम, पण आम्ही ते पेशंट डिनाय करत नाही मॅडम. आम्ही सर्व पेशंट ऍडमिट करतो आणि 100% आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊन, जर डिलिव्हरी असेल तर डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन असेल तर सिझेरियन सेक्शन, हे आम्ही करून त्यांना म्हणजे त्या लेवलचं आम्ही ट्रीटमेंट देतो मॅडम.
0: मग अशा वेळी म्हणजे हे डिसिजन कसे फास्ट व्हायला पाहिजेत, आपल्याकडे वेळ कमी असतो, मग अशा वेळी त्या लोकांची मेंटॅलिटी पण जराशी बदललेली असते, मग काउन्सिलिंग वगैरे असं करणं म्हणजे गरजेचं पडतं का तेव्हा?
1: हो मॅडम, काउन्सिलिंग करायला आमची फुल टीम आहे मॅडम. स्वतः कन्सल्टंट काउन्सिलिंग करतात, त्यांचे असिस्टंट्स काउन्सिलिंग करतात, नर्सिंग स्टाफ असतो काउन्सिलिंग करतात. ओनली ओरल काउन्सिलिंग नसते मॅडम, ते विथ प्रूफ विथ रिपोर्ट आम्ही देतो त्यांना. सोनोग्राफी आमच्या हॉस्पिटलमध्ये इनहाऊस आहे. जर पेशंटचे रिलेटिव्हला इंटरेस्टेड असतील ते बघण्यास, तर आम्ही त्यांना सोनोग्राफी म्हणजे असे इश्यू आहेत पण आम्ही सांगू शकतो त्यांना ह्या बाळाचा असा प्रॉब्लेम आहे. एनएसटी म्हणून एक टेस्ट असते मॅडम, त्याच्यामध्ये आपल्याला समजते की बाळाचं हृदयाचे ठोके कसे आहेत. ते जर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटलं तर आपण म्हणजे जो डिसिजन असेल ते सेकंड्समध्ये घ्यावा लागतो, नाहीतर आपल्याला बाळाचं जीवाचा धोका खूप जास्त असतो.
0: त्याचबरोबर सर, आता लाईफस्टाईल डिसीज आपण म्हणतो ज्याच्यामध्ये आता हायपरटेन्शन आणि शुगर वगैरे आपण पाहतो, असे ज्यावेळी डिसीज होतात आणि याचं प्रमाणही खूप वाढलंय आता, म्हणजे घरटी एक दोन तरी मेंबर असतातच पेशंटचे, तर अशा लोकांना म्हणजे समजावणं किंवा लाईफस्टाईल आपली कशी असावी हे थोडस सांगणं, जागरूकता निर्माण करणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात.
1: मॅडम, आम्ही जास्त सोशल मीडियावर नाही आहे, पण आम्ही जे पण पेशंट आपल्या इथे येतात आणि वारंवार म्हणजे महिन्याच्या महिन्याला जे मी कॅम्प्स घेतो, नाहीतर जे सोशल सर्व्हिस मध्ये म्हणजे जे कॅम्प्स बाहेर घेतो, त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी, नाहीतर काय जगावं, कसं करावं, हे आम्ही सांगतो. आम्ही म्हणतो की रुरल लाईफस्टाईल चांगली असते आणि अर्बन मध्ये शुगर बीपी आहे, हे पण चुकीचं आहे. रुरल लाईफ मध्ये खूप जास्त असतं पण अनडिटेक्टेड असतं. त्यांना रैताला म्हणजे एक फार्मर आहे, एक शेतकरी आहे आणि त्याला बीपी शुगर होणं शक्य नाही आहे, म्हणजे दिवसभर तो शेतात काम करतो मग त्याला कसं हार्ट अटॅक येईल, हे चुकीचं आहे. कुणालाही काही होऊ शकतं कारण की आपण केमिकल्सनं घेरलेलो. आज मी जर भाजी चपाती खाल्लो असेल सकाळी तर त्या भाजीवर काय केमिकल होतं हे मलाही माहिती. ओके, तर आपण पूर्णपणे सगळेजण जे शेतकरी असो नाहीतर प्राईम मिनिस्टर असो, हे सगळेजण थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये काही ना काही कृत्रिम भाग नाहीतर काही ना काही केमिकल्स हे येतच. लाईफस्टाईलमध्ये आपण जर भारतीय बघितलं तर आपण भारतीय कार्बोहायड्रेट्स खूप कमी करावं लागतं. आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त खातो. कार्बोहायड्रेट्स जेवढा आपण कमी करेल, नाहीतर ज्या दिवशी आपण कमी करू कार्बोहायड्रेट्स त्यावेळेला आपलं लाईफस्टाईल थोडंसं नाहीतर हेल्थ आपली इम्प्रूव्ह होईल. आपल्या आहारामध्ये प्रोटीन खूप कमी असतं. आपल्या आहारामध्ये प्रोटीन हे वाढवावं लागतं. प्रोटीन म्हणलं तर पनीर असो नाहीतर आपले डाळी असो नाहीतर कडधान्य असो, हे खूप जास्त आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांनी अंडी नाहीतर पण चिकन असेल हे त्यांच्या आहारामध्ये जर रॉ वाढवलं तर प्रोटीनचं इंटेक खूप वाढतं. ज्या जो माणूस प्रोटीन जास्त खातो त्या माणसांना शुगर बीपी होण्याची शक्यता कमी असते. असं नाही की नाही होत पण शक्यता खूप कमी असते. पण जो कार्बोहायड्रेट जास्त सेवन करतो त्याला शुगर होणं हे खूप म्हणजे नेमकं होण्याची शक्यता खूप वाढते. त्याचबरोबर त्यांना सेडेंटरी लाईफस्टाईल, आपण काही चालत नाही, एक्सरसाइज करत नाही, एक्सरसाइज आणि चालणे नाहीतर नॉर्मल छोटी मोठी एक्सरसाइज, जर शेतकरी असेल तर तो काम करतो, त्याला तुम्ही सकाळी संध्याकाळी 5 किलोमीटर चालत जा म्हटलं तर ते चुकीचं आहे. ते लाईफस्टाईलमध्ये करत पण ते सिगरेट पितात नाहीतर बीडी पितात नाहीतर मिश्री खातात तंबाखू लावतात, हे ते बंद करायला पाहिजे.
0: बरोबर,
1: जर आपण अर्बन लाईफस्टाईल समजा कोणतरी ऑफिसमध्ये बसणार आहे त्याला आपण सिगरेट बिडी तो घेतच नसतो नाहीतर घेत नसेल, पण त्याला तो खुर्चीवरून उठून 2-4 किलोमीटर चालणे हे त्याची गरज आहे.
0: बरोबर.
1: सो लाईफस्टाईल जो जसा आहे त्याच्याप्रमाणे ते चेंज होतं.
0: आपल्या हॉस्पिटलच्या सगळ्या सोयी म्हणा किंवा काय काय फॅसिलिटीज आहेत त्या आपण सांगून दिल्या सर. बऱ्याचदा लोकांना ऑपरेशन पर्यंत जावं लागतं किंवा किरकोळी काही ऑपरेशन्स होतात, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स कोणकोणत्या प्रकारचे होतात, काय आहे याच्याबद्दलची माहिती?
1: मॅडम, आपल्या इथे फुल टाइम ऑर्थोपेडिशियन आहेत, फुल टाइम गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि पार्ट टाइम जनरल सर्जन आहेत. मग ह्या डिपार्टमेंटचे जे पण सर्जरीज असतील, समजा आपण ऑर्थोपेडिक्स घेतले, डॉक्टर अभिषेक रायकर आपले ऑर्थोपेडिशियन आहेत, इज अ वेल क्वालिफाईड पर्सन मॅडम. त्यांचं म्हणजे MS हे विम्स बेल्लारी मधून झालं, जे आपलं कर्नाटकचं एक टॉप कॉलेज म्हणू शकतो आणि त्यांचा हात पण चांगला आहे मॅडम. तर जे पण ट्रॉमा केसेस येतात म्हणजे जे पण ऍक्सिडेंट येतात, जे पण फ्रॅक्चर असतील, हे सगळे आपण अटेंड करतो मॅडम, सगळे अटेंड करतो आणि प्रत्येक ऑपरेशन आपल्या चिकोडी केएलई मध्ये होतं. ओनली न्यूरोसर्जरी पॉसिबल नाही आहे कारण की आपल्या इथे न्यूरोसर्जन नाही आहे, पण जे पण ट्रॉमा केसेस असेल, जे पण ऍक्सिडेंट फ्रॅक्चर जे पण असतील, प्रत्येक प्रकारचे केसेस आपण तेथे ऑपरेट करतो. जर आपण गायनेकोलॉजी म्हणलं तर सिझेरियन सेक्शन आहे, पिशवी काढणे जे हिस्टेक्टोमी म्हणतो आपण, गर्भाशय काढणे, ते ऑपरेशन होतात. जे पोटात गाठ असते, ओव्हरियन सिस्ट असतो ना, तर ओव्हरियन गाठ असते, ती आपल्या इथे ऑपरेट केलं जातं. जे पण स्त्रियांना जे पण स्तन रोग असतो ना, तर ब्रेस्ट फायब्रोएडिनोमा असतो ना, तर ब्रेस्टमध्ये काहीतरी गाठ असते, तर ती त्याचं ऑपरेशन होणे नाही तर त्याचा तपास करण्यासाठी त्याचा तुकडा काढणे, हे आपल्या इथं होतं. आपण जर जनरल सर्जरी बघितलो, जनरल सर्जरीमध्ये हर्निया ऑपरेशन होतं, अपेंडिक्स ऑपरेशन होतं, पित्तकोश काढणे, हे आपल्या इथे होतं. जर का आतड्याचं काही रोग असेल नाही, तर आतड्याचं उलटं पडलं असेल नाही, तर टॉर्शन असेल, ते आपल्या इथं होतं. लघवीचे जे पण रोग असेल, प्रोस्टेट असेल नाहीतर हायड्रोसिल असेल, हे आपल्या इथे ट्रीटमेंट होतं. जर मूत्रपिंडात खडा असेल, ज्याला आपण रिनल स्टोन्स म्हणतो, त्याची सर्जरी आपल्या इथे होतात. आणि बरेचसे जनरल सर्जरी और युरोलॉजिकल प्रोसिजर आपण चिकोडीमध्येच फॅसिलिटी आहे मॅडम.
0: अच्छा, म्हणजे ऑपरेशनचंही बऱ्यापैकी तिथं फॅसिलिटी आहे.
1: ऑपरेशन जे पण स्पेशालिटी ऑपरेशन आहेत कुठल्याही पार्टचे, जे सुपर स्पेशालिटी थोडे आहेत, म्हणजे युरोलॉजी आपण करू शकतो, बाकी स्पेशालिटी ऑपरेशन जे पण लागतात ते पूर्णपणे चिकोडीमध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये करतो.
0: बरोबर. म्हणजे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडी येथे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, आणि त्याचा चिकोडी आणि त्याच्यासोबत आसपासची जी खेडेगाव आहेत त्यांना याचा चांगला लाभ होतोय. चांगली टीम आहे तुमची आणि चांगलं काम करते ते, याबद्दल आपण सगळी माहिती सांगितली सर. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडीचं टायमिंग काय आहे आणि कोणत्या नंबरला कॉन्टॅक्ट करावा?
1: मॅडम, आपल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
0: बर.
1: 24 तास एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात. प्रत्येक डिपार्टमेंटचे एमर्जन्सी सर्व्हिसेस 24 तास आहेत मॅडम. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही PRO ला कॉन्टॅक्ट करू शकता, नाहीतर ऍडमिनिस्ट्रेटरला कॉन्टॅक्ट करू शकता, हे तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 99 45 98 29 94, 9945 98 2994. तर काही इश्यूज असतील चिकोडीच्या आसपास, नाहीतर ज्या पेशंटला जे पण मी इंटेन्सिव्हिस्ट आहे म्हटलं, तर जे पण ICU गरज असेल, नाहीतर त्याच्याबद्दल जे पण माहिती हवी असेल, तर तुम्ही बिंदास मला कॉन्टॅक्ट करू शकता.
0: खूप सविस्तर अशी माहिती दिलीत सर, आणि या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आलात, वेळ दिलात, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू मॅडम, थँक्स लॉट.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर धीरज शिवराम पोळ आपल्या सोबत होते, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडीचे MD आहेत आणि त्याचसोबत अतिदक्षता विभागाचे स्पेशालिस्ट सुद्धा. त्यांना आपण ऐकलं, कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: कभी कभी माँ बनने का सफर होता है थोड़ा लंबा, बट यू आर नॉट अलोन. केली फर्टिलिटी सेंटर इज विथ यू विथ साइंस, सोल एंड सेंसिटिविटी. जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ. केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेलगावी. फोन नंबर 08312551530 and 247377, extension 1530.

0: ಇರಂಗಿಲ್ಲ, ಮಗು ಮೇಲೆ ಇಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಿರ್ತಾವೆ. ಅಂಥ ಟೈಮ್ದಾಗ ನಾವು ಆಕೆ ದೀಡ್ ತಿಂಗಳದಾಗಿ ಎರಡು ತಿಂಗಳಾಗಿ ಬಂದಳಂದ್ರೆ ಆ ಪ್ರೆಗ್ನೆನ್ಸಿ ತೆಗಿಬೇಕಾಗತ್ತೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಬೇಬಿದ ಕಿಡ್ನಿ ಮೇಲೆ ಪರಿಣಾಮ ಆಗಿರ್ತದೆ. ಸೊ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಕಾಳಜಿ ಸರಿಯಾಗಿ ನಾನು ಈ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದಿ ಗರ್ಭಾವಸ್ಥೆ ಪೂರ್ವ ಅಥವಾ ಗರ್ಭಧಾರಣಾ ಪೂರ್ವದೊಳಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಾವು ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೀವ ಅಂತೇಳಿ ದಯವಿಟ್ಟು ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ಕೊರಿ. ಈಗ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ ಯಾರು ಮಕ್ಕಳಾಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ, ಮಕ್ಕಳ ಪ್ರಮಾಣ ಆಗಲಿ ಅಂತೇಳಿ ತೋರ್ಸಕ್ಕೆ ಬರ್ತಿರ್ತಾರೆ. ಅಂಥವ್ರಿಗೆ ನಾವು ತಪಾಸ್ ಮಾಡಿ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಫಸ್ಟ್. ಆದ್ದರಿಂದ ಆ ತಾಯಿ ಹೆಲ್ದಿ ಇರ್ತಾಳೆ. ಮೆನಿ ಟೈಮ್ಸ್ ಅಷ್ಟು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಲೂ ಅವಳು ಗರ್ಭಾವಸ್ಥೆ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಥೈರಾಯ್ಡು, ಡಯಾಬಿಟೀಸು, ಇದರಿಂದ ಒಮ್ಮೆ ಗರ್ಭಧಾರಣೆ ಆಗ್ತಿರೋದಿಲ್ಲ. ಅವನು ಸರಿಯಾಗಿ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣನೂ ಅವ್ರಿಗೆ ಗರ್ಭಧಾರಣೆ ತನ್ನಿಂತಾನ ಆಗಿ ಬಂದವರು ರಗಡ್ ಉದಾಹರಣೆ ಇದಾವೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಈ ಗುಳಿಗೆಯನ್ನು ಬದಲಾಯಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳ ಇವತ್ತು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಕೊಡೋದು, ನಾವು ದೇಶದೊಳಗೆ ಇನ್ನೂ ಮರಣ ಪ್ರಮಾಣ ಆರೋಗ್ಯವಂತ ಮಹಿಳೆಯರನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಗರ್ಭಾವಸ್ಥೆಯ ಪೂರ್ವ ಗರ್ಭಧಾರಣೆ ಪೂರ್ವ ಸರಿಯಾಗಿ ಕಾಳಜಿ ಕೊಡಬೇಕು. ಅವಳು ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದಾಳ ಇಲ್ಲ, ಇದು ನಂದು ಇವತ್ತಿನ ಒಂದನೇ ಮುಖ್ಯ ಗುರಿ ಇವತ್ತಿನ ಫೋನಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನೀವು ಅತ್ತಿರ್ರಿ ಅವು ಇರ್ರಿ, ನೀವು ಗರ್ಭಿಣಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ರು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆಲ್ಲ ಇದನ್ನು ನೀವು ಮೆಸೇಜ್, ನಾನೊಂದು ಈಗ ಪ್ರೆಗ್ನೆಂಟ್ ಆಗೇನಿ ವಿತೌಟ್ ಪ್ಲ್ಯಾನ್, ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನೀವು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಏನ್ರಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರೆ ಮೊದಲು ಹೋಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ಕೊರಿ. ಬಿಕಾಸ್ ಸೂಜಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಡಲಿ ಹಚ್ಚಬಾರ್ದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು,
1: ಬಹಳ ಉತ್ತಮವಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ರಿ ಸ್ನೇಹಿತರೆ. ದಿಸ್ ಇಸ್ KLE ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ನೇರ ಫೋನಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿಷಯ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ, ಗರ್ಭಿಣಿ ಮಹಿಳೆಯರ ಆರೈಕೆ ಕುರಿತು. ಈ ಒಂದು ವಿಷಯದ ಕುರಿತು ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅತಿಥಿ ಡಾಕ್ಟರ್ MB ಬೆಲ್ಲದ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಿ ಹಾಟ್ಲೈನ್ ಸಂಖ್ಯೆ 9019904904 ಈ ನಂಬರ್ ಮೇಲೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿ ಭಾಗವಹಿಸಿ.
2: ಗರ್ಭಧಾರಣೆಯ ಆಧಿ ಸರ್ ಕಾಯ ಕಾಳಜಿ ಘೆತಲಿ ಪಾಹಿಜೆ ಕಿವಾ ಕಸ ಸ್ವತಃ ತಯಾರ ಕೇಳ ಪಾಹಿಜೆ ಯಾಬದಲ ತುಂಬಿ ಡಿಟೇಲ್ ಮಧ್ಯೆ ಸಂಗಿತಲತ. ಏಕದಾ ಗರ್ಭಧಾರಣಾ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಮಗ ಆಪಣ ಸ್ವತಃಚಿ ಕಾಳಜಿ ಕಶಿ ಘೆತಲಿ ಪಾಹಿಜೆ.
0: ಪಹಿಲಾಚ ಕಾರಣ ತೆ ಗರ್ಭಧಾರಣಾ ಝಾಲ್ಯಾವರ ತೆ ಇನಿಷಿಯಲಿ ತ್ಯಾಂಚಾ ಪಿರಿಯಡ್ ಮಿಸ್ ಝಾಲ್ಯಾಪ್ರಮಾಣೆ ಇವನ್ 15 ದಿವಸಾಚ್ಯಾ ಆಧಿ ತ್ಯಾನಿ ಫೋಲಿಕ್ ಆ್ಯಸಿಡ್ ವಗೈರೆ ನೈ ಘೆಟ್ಲ ಅಸಲ ತರಿ ಫೋಲಿಕ್ ಆ್ಯಸಿಡ್ ಗೋಳಿ ಘ್ಯಾಲ ಪಾಹಿಜೆ. ತೆ 5 mg ಗೋಳಿ ಹೈ ते हर रोज घ्यायचं पण जरूरत नाही ते 5 mg आम्हाला फक्त 400-500 मायक्रोग्राम पाहिजे, म्हणजे 1 mg 1000 μg राहते. तो आठवड्यात 2 गोळी घेतलं तर पण चालेल. इवन बट फोलिक ॲसिड ते घ्यायला पाहिजे. आता ॲडव्हान्स्ड फोलिक ॲसिड पण आलंय L-methyl फोलेट म्हणून, ते 1 mg गोळी असतात, तो पण आम्ही आठवड्याला 2 या 3 घेतलं तर पण चालेल. म्हणजे ह्या गोळी घेतल्यावर न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स वगैरे बंद होते, म्हणजे डोकं मोठं व्हायची, पाठीमागचं तिथं गाठी होऊन ये बच्चा पैदा होणं व्हायची, ते सगळं आम्ही बंद करू शकते. आणि त्याला ते फ्रिक्वेन्सी युरिनेशन राहत आहे थोडं, ते समजायला पाहिजे. आणि दुसरं मुख्य कारण बायको अजिबात पाणीच पित नाही.
2: बरोबर,
0: मेजॉरिटी ऑफ द वुमन इवन घरी असताना पण त्यांनी पाणी बरोबर पीत नाही. बाथरूम बाजू असलं तरी पण त्यांनी पाणी पीत नाही. ते मी काय बोलते, वुमन अँड वॉटर दे आर अगेन्स्ट इच अदर, सो मतलब दे डोंट ड्रिंक वॉटर. सो आय सजेस्ट दॅट ॲटलीस्ट वुमन शूड ड्रिंक 3-4 liters ऑफ वॉटर अँड दे देमसेल्फ कॅन चेक दिस वेदर सी इज ड्रिंकिंग ॲडिक्युएट वॉटर ऑर नो बाय वेन सी पासेस युरिन. इट शुड नॉट बी हाय कलर्ड अँड इट शुड नॉट बी हायली स्मेलिंग, इट शुड बी वॉटरी टाईप. That means he is taking adequate water. And that itself prevents urinary infection. Because urinary infection is the main reason for persistent vomiting in early pregnancy. Matlab, ते कंटिन्युअस वॉमिटिंग होत आहे त्यांना. आणि एकदा वॉमिटिंग चालू झालं पाणी पण प्यायला होत नाही त्यांना.
2: बरोबर,
0: तो तेव्हा ते डबल इफेक्ट होत आहे ते युरिनरी इन्फेक्शन. सो त्याच्यामुळे फक्त इम्पॉर्टंट इज पहिला पाणी जास्त प्यायचं आणि उलट्याचं कारण गोळी वगैरे असते बरोबर घ्यायला पाहिजे. तिसरा त्यांना ब्लीडिंग वगैरे व्हायचे रिस्क असतात, तर काही पण थांबल्यावर एकदा डॉक्टरला जाऊन भेटून यायचं आणि त्यांच्याबरोबर असं असं प्रॉब्लेम आहे ते दाखवलं तर आम्हाला आता तुमची प्रेग्नन्सी गर्भपिशवीमध्ये आहे काय बाहेर आहे, ट्यूबल एक्टोपिक म्हणून पण एक होते, ते बाहेर असलं तर रप्चर झालं तर एक एकदा दीड महिन्यामध्येच होते, पेशंट एक एकदा शॉक मध्ये जाईल. तो 35 दिवसांनी म्हणजे पाळीचं झाल्यावर 35वा दिवस मध्ये आम्ही सोनोग्राफी केलं तर बाळ प्रेग्नन्सी पिशव्यात आहे काय कुठे आहे ते माहीत होत आहे. एक मुख्य कारण आहे. आणि 9वा आठवड्यापर्यंत 11 आठवड्यापर्यंत एकदा स्कॅन केलं तर डेटिंग बोलते त्याला, परत किती प्रेग्नन्सी किती दिवसाची झाले म्हणजे आठवडे किती झाले, म्हणजे प्रेग्नन्सी थांबल्यामुळे पिरियड पासून डिलिव्हरीचं डेट 40 आठवडे असतात, म्हणजे फ्रॉम फर्स्ट डे ऑफ द मेन्स्ट्रुएशन ಮುಟ್ಟಾಗಿದ್ದ ತಾರೀಕಿಂದ ಡೆಲಿವರಿ ಡೇಟು 40 ವಾರ ಇರ್ತದೆ. ಸೊ ಇದು ಸರಿಯಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಡೇಟಿಂಗ್ ಕರೆಕ್ಟ್ ಗೊತ್ತಾದ್ರೆ ಅವಧಿ ಪೂರ್ವ ಹೆರಿಗೆ ಆಗೋ ರಿಸ್ಕ್ ಐತೇನು ಇವೆಲ್ಲನೂ ನಾವು ಇವತ್ತು ಗುರುತ ಹಿಡಿಬಹುದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಗರ್ಭಾಶಯದ ಕಂಠ ಅಂತೀವಿ, ಅದು ಗರ್ಭಾಶಯದ ಕಂಠ ಏನೈತಿರಿ ಅದು ಲೆಂತನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು 3ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ 5ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ. ಸೊ ಇದನ್ನ ಮೊದಲನೇದಾಗಿ ವಾಂತಿ ಸಲುವಾಗಿ ಫ್ರೀಕ್ವೆನ್ಸಿ ಆಫ್ ಮಿಕ್ಚುರೇಷನ್ ಅಂತೀವಿ, ಯೂರಿನ್ ಮ್ಯಾಲಿನ ಮ್ಯಾಲ ಹೋಗೋದು. ಆಮೇಲೆ ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ವೇಗ್ ಪೇನ್, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಂದಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯ ಪೂರ್ಣ ಆಹಾರ ತಗೋಬೇಕು, ಹೈ ಫೈಬರ್ ಹೈ ಪ್ರೋಟೀನ್ ಈವನ್ ಹೈ ಕ್ಯಾಲರಿ ಡೈಟ್ ವಿ ಅಡ್ವೈಸ್. ಸೊ ಇದು ತೇ ಫುಡ್ಸ್. आणि पहिला 3 आठवड्यात 3 महिन्यामध्ये एक एकदा त्यांना सगळं फूड आवडत नाही,
2: बरोबर हो,
0: ते त्या टाइम त्याला काय आवडते ते द्यायचं.
2: अच्छा.
0: ते लाईक यु नो काजू ड्राय फ्रुट्स वगैरे चालेल, ज्यूस वगैरे होईल, त्यांना रोटी भाकरी नाही चपाती हे भाजी वगैरे चालत नाही. ते सासूमा अँड मदर इन लॉ वी रिक्वेस्ट देम दॅट डोंट फोर्स व्हॉट इज दे डोंट लाईक इट. सो बेस्ट इज ಐ ಕಾಲ್ ದಿಸ್ ಸಮಟೈಮ್ಸ್ ಮದರ್ ಇನ್ ಲಾ ಸಿಂಡ್ರೋಮ್ ಆಲ್ಸೋ. ಅಂದ್ರೆ ಮಾಹೇರ್ಲಾ ಜರಾ ಥೋಡ ದಿವಸ ಪಾಟೂನ್ ದ್ಯಾ, ತೆಲಾ ಆಯಿಲಾ ಬೋಲೂನ್ ಕಾಯ್ ಪಾಯಿಜೆ ತೆನಾ ಕರುನ್ ಘೇವು ಶಕ್ತೆ.
2: ಬರೋಬರ.
0: ತೆ ಸಗಳ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕೆಲ तरी बरं होईल. आणि ते सिम्पटमला नेग्लेक्ट नाही करायची, म्हणजे फार वॉमिटिंग व्हावं लागलं तर पण आम्हाला दुसरं कारण आहे, एक जुडवा प्रेग्नन्सी असेल, मोर देन वन प्रेग्नन्सी ऑर हायडेटेडी फॉर्मोल, फर्स्ट प्रेग्नन्सी असलं तर पण तसं होतंय. सो वी शुड बी केअरफुल ऑन ऑल दिस अँड नेवर नेग्लेक्ट दिस बिकॉज दॅट विल लीड टू वन अनदर. परंतु म्हणजे उलटी चालू झालं मग ते युरिनरी इन्फेक्शन वगैरे होईल, त्याच्याप्रमाणे दुसरं इफेक्ट होतं युरिनरी प्रीटर्म लेबर म्हणजे अवधीपूर्व डिलिव्हरी पूर्ण फुल टर्म नाही होते अँड दे डेव्हलप हाय बीपी, ऑल दीज आर देअर बिकॉज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन इज व्हेरी डेंजरस. दे शुड स्टार्ट टेकिंग दिस अँड दे शुड ईट व्हॉट दे लाईक, डोंट फोर्स देम टू ईट यु नो भाकरीच घ्या रोटीच घ्या चपातीच घ्या, ಅಂದ್ರೆ ನಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಲೈಕ್ ಆಗ್ತೈತಿ ಅದನ್ನ ಕೊಡಬಹುದು. ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ತಾಯಿ ಕಡೆ ಕಳಿಸಬಹುದು, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಪ್ರದಾಯ ಐತಿ, ಅವನ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಬೇಕಾದ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ತಿನ್ಸ್ಕೋ, ಅಷ್ಟು ಹಕ್ಕಿರ್ತೈತಿ. ಎಷ್ಟ ಕಾಳಜಿ ಮಾಡು ಮದರ್ ಇನ್ ಲಾ ಇದ್ರೂ ಮದರ್ ಇನ್ ಲಾ ಇಸ್ ಮದರ್ ಇನ್ ಲಾ ಅಂತ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ. ನಾನು ನನ್ನ ಈ 38 ವರ್ಷ ಅನುಭವದೊಳಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನೀವು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರ ಅವನ ಅವ ಅದು ಅಷ್ಟು ಹಕ್ಕಿರ್ತೈತೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಕಳಿಸಿದ್ರೆ ಅದು ತಾನಾಗೆ ವಾಂತಿನೂ ಹೋಗ್ಬೋದು ಅನ್ಸುತ್ತೆ.
2: ಕರೆಕ್ಟ್ ಸರ್. ಬರೀಷಿ ಮಾಹಿತಿ ಸಾಂಗಿತ್ಲಿತ್ ಸರ್ ತುಂಬಿ ಕಿ ಮಂಜೆ ಕುಟ್ಲ್ಯಾ ಗೋಷ್ಟಿ ಆಪಣ ಖಾಲ್ಯಾ ಪಾಯಿಜೆತ್, ಪಣ ಅಶೆ ಕೋಂತೆ ಪದಾರ್ಥ ಆಹೆತ್ ಕಾ ಜೆ ಆಪಣ ಪ್ರೆಗ್ನೆನ್ಸಿ ಪಿರಿಯಡ್ ಮಧ್ಯೆ ಟಾಳೆ ಪಾಯಿಜೆತ್, ಅವಾಯ್ಡ್ ಕೇಳೆ ಪಾಯಿಜೆತ್?
0: ಆ ಸಚ್ ದರ್ ಇಸ್ ತಸ ಕಾಯಿ ಪಣ ಆಹಾರ ನೈ ಆಹೆ.
2: ಬರ್
0: ಇವನ್ ತೆ ಆಮ್ಹೀ ಬೋಲ್ತಾತ್ ಕಿ ಪಪಾಯ ಖಾಯಚ ನೈ ಆಣಿ हे खायचं नाही, देर इज नो एव्हिडन्स.
2: उष्णतेचे पदार्थ खाऊ नयेत असं म्हटलं जातं, तर ते
0: देर इज नथिंग कॉल्ड देर इज उष्णताचे थंड म्हणजे हॉट फूड अँड कोल्ड फूड, देर इज नथिंग लाईक दॅट इन व्हॉट एव्हर वी ईट. द बॉडी टेक्स ओनली इट कम्स टू 37.2 degrees. आई तरी जर आईस्क्रीम खाल्लं तर काय आईस कोल्ड ब्रेस्ट मिल्क येत नाही, 37 degrees येते. ते माझा विनंती आहे त्याला काय रिस्ट्रिक्ट करू नकोस, मोस्ट इम्पॉर्टंट इज व्हॉट सी लाईक्स यू गिव्ह, बट जनरली जंक फूड अवॉइड करा, स्टोअर्ड फूड अवॉइड करा. प्रिझर्वेटिव्ह हॅव लॉट ऑफ डिसरप्टर्स, सो प्रिझर्वेटेड फूड खाऊ नकोस. ते माझं हे लेज कुरकुरे आणि हे नूडल्स वगैरे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात, ते पॉइझन. अँड इवन पण सम ऑफ द फॅक्टिसेस दे डोंट अप्लाय लिपस्टिक्स दे काजल वगैरे बिकॉज दे हॅव लेड कंटेंट.
2: अँड वन कॉलर जॉईन होत आहेत, आपण कंटिन्यू करूया. हॅलो.
3: हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम, आपलं नाव?
3: हा, मी सविता किलेकर बेळगाव बोलते.
2: हा मॅडम, आपला प्रश्न विचारा.
3: मला विचारायचं होतं की आपल्या

0: ರಾತ್ರಿ ಮಲಗಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ನೋಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಬಾವು ಐತಿ ಅಂತ ನೋಡ್ಕೋಬೇಕ್ರಿ. ಬೆಳಗ್ಗೆ ಬಾವು ಇದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಬಿ ಪಿ ಅದು ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಏಳು ತಿಂಗಳು ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ, ಮತ್ತು ಕೆಲವೊಂದು ವರ್ಕಿಂಗ್ ವುಮನ್ ಬರೆಸಿ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂಡೋರು ಅಥವಾ ಹಿಂಗೆ ಎದ್ದು ನಿಂತು ಕೆಲಸ ಮಾಡೋರು, ಆವಾಗ ಕಾಲಲ್ಲಿ ಬಾವು ಬರುತ್ತೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ. ಅದು ಈ ಎಂಕಲ್ ತನಕ ಅಷ್ಟೇ ಇರುತ್ತೆ ರೀ, ಇಟ್ ಈಸ್ ಕನ್ಫೈನ್ ಟು ಎಂಕಲ್ ಅಷ್ಟೇ ಇರುತ್ತೆ. ಆ ಬಾವು ನೀವು ರೆಸ್ಟ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಕಾಲು ಮ್ಯಾಲೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೋರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಕಾಲು ಕೆಳಗೆ ದಿಂಬಿಟ್ಕೋರಿ ಮತ್ತು ಎತ್ತರ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹೋಗ್ತದೆ. ಬಟ್ ಅರ್ಲಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಇಡಿಮ ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಲಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಅದು ಮುಖದ ಮೇಲೆ ಇಡಿಮ ಬಂದರೆ ಅದು ಒಳ್ಳೆಯ ಲಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಕೈಗಳಿಗೆ ಇಡಿಮ ಬಂದರೆ ಅದು ಒಳ್ಳೆಯ ಲಕ್ಷಣ ಅಲ್ಲ. ಆವಾಗ ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಬಿ ಪಿ ಒಂದು ಕಾರಣ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣ ಅದಾವೆ ರೀ. ಹಾರ್ಟ್ ತೊಂದರೆ ಇದ್ದರೂ ಕಾರಣ ಬರ್ತದೆ, ಲಿವರ್ ತೊಂದರೆ ಇದ್ದರೂ ಬಾವು ಬರ್ತದೆ. ಬಟ್ ಇದನ್ನು ನಾವು ಪ್ರೋಟೀನ್ ಅಂಶ ಬಾಡಿ ಒಳಗೆ ಕಡಿಮೆ ಇದ್ರೂ ಬಾವು ಬರ್ತದೆ. ಸೊ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ಕೋರಿ ಬಿ ಪಿ ಮೊದಲು, ಅದೇ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಇರ್ತದೆ. ಸೊ ದಯವಿಟ್ಟು ನೆಗ್ಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, ಮತ್ತು ಆಹಾರ ಪದ್ಧತಿ ಸರಿಯಾಗಿ ತಗೋ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ತಾಸು ಅವರು ಮಲ್ಕೋಬಾರ್ದು, ನಿದ್ದೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ನಿದ್ದೆ ಮಾಡಿದರೆ ರಾತ್ರಿ ನಿದ್ದೆ ಬರೋಲ್ಲ. ಸೊ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ತಾಸು ಅಡ್ಡ ಮಲ್ಕೋಬೇಕು, ಅವ್ರು ಬಲಭುಜ ಮೇಲ್ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಆಮೇಲೆ ಕಾಲು ಕೆಳಗೆ ದಿಂಬಿಟ್ಕೋ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ. ಇದು ಇಡಿಮ ಇದ್ದರೆ, ಕಾಲು ಬಾವು ಬಂದದಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಇದ್ದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರನೂ ಹೋಗಿ ಬೆಟ್ಟಾಗ್ರಿ. ಬಟ್ ಬಿ ಪಿ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಇರ್ತದೆ, ಎತ್ತರ ಮಾಡಿ ಮಲ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೇಳ್ರಿ, ಸರಿ ಹೋಗ್ಬೋದು. ಟೆನ್ಷನ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಸ್ಕೇರ್ಡ್ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರು, ನನ್ನ ಗರ್ಭಾವಸ್ಥೆ ಏನಾಗ್ತೈತೋ ಹೆಂಗೆ ಅಂತೇಳಿ. ಒಳ್ಳೆ ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಬೆಟ್ಟಾಗ್ರಿ, ಅವ್ರು ಸರಿಯಾಗಿ ನಿಮಗೆ ಸಮಾಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರ್ತದೆ.
1: ಕರೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ. ಹಾಟ್ಲೈನ್ ಸಂಖ್ಯೆ 9019904904. ಸ್ನೇಹಿತರೆ, KLE ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್ ನೀರವ್ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ, ಗರ್ಭಿಣಿ ಮಹಿಳೆಯರ ಆರೈಕೆ ಕುರಿತು ವಿವರವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅತಿಥಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಸೂತಿ ಮತ್ತು ಸ್ತ್ರೀರೋಗ ತಜ್ಞರು KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕುರಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ, ಹಾಗೂ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕರು ಪ್ರಸೂತಿ ಮತ್ತು ಸ್ತ್ರೀರೋಗ ವಿಭಾಗ KLE ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು ವೈದ್ಯಕೀಯ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಬೆಳಗಾವಿಯ ಡಾಕ್ಟರ್ MB ಬೆಲ್ಲದವರು.
2: सर बरेचसे प्रश्न घेतले आपण आणि बरीचशी चर्चा आपली सुरू आहे. तर प्रेग्नन्सी झाल्यानंतर म्हणजे एक प्रेग्नेंट वुमन किती दिवसांनी आपण चेकअप केलं पाहिजे, आणि असंही म्हटलं जातं की वरचेवर आपण स्कॅनिंग करू नये किंवा स्कॅनिंग केल्यामुळं मग बाळावर काहीतरी दुष्परिणाम होईल, असंही काहीतरी गैरसमज लोकांमध्ये आहेत. तर किती दिवसांनी आपण आपलं चेकअप केलं पाहिजे?
0: ते मी सांगितलं, ते ॲक्च्युली ते ॲज सून ॲज द प्रेग्नन्सी इज कन्फर्म्ड, इट इज ऑलवेज बेटर टू गेट वन इफ देर इज अ प्रोविजन, बिकॉज रेकमेंडेशन कम्स इज अप टू 3 months, ॲटलिस्ट वन्स यू गेट इट डन देसे. ते म्हणजे 3 महिन्याच्या आधी एकदा तरी टेस्ट करून घ्यायला पाहिजे. परंतु आम्ही काय बोलतात, एकदा ते 3 महिन्याच्या आधीच प्रॉब्लेम होते काय एक्टोपिक म्हणून. ते एकदम शॉकला गेलं तर सगळं यु नो पोट दुखायला चालू होतात, एकदम पेशंट अनकॉन्शियस पण होऊ शकते, म्हणजे सी विल फॉल ऑफ, ब्लॅकआउट्स वगैरे होते, म्हणजे अंधेरा अंधेरासारखं आलेलं, आणि ते पेशंट मे फॉल ऑफ. सो हे सगळं ते अर्ली प्रेग्नन्सीचं प्रॉब्लेम असतात, म्हणजे मोलार प्रेग्नन्सी वगैरे माहीत होते. तो त्याच्यामुळे चला लवकर केलं तर पिशव्यात आत आहे बाहेर आहे ते माहीत होते. एक तरी 9 आठवड्यामध्ये एकदा चेक करून घ्यायला पाहिजे, आणि बेस्ट इज ते 12 to 13 weeks आम्ही एंटी स्कॅन म्हणून करतात, न्यूकल ट्रान्सलुसन्सी ते करायला पाहिजे. म्हणजे डाऊन्स बेबी, डाऊन सिंड्रोम म्हणून एक बेबी होते ते, ते प्रिव्हेंट करू शकते. त्याच्यानंतर खूप टेस्ट्स आहे थोडं, ते डिपेंडिंग ऑन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू डोंट वॉन्ट युअर बेबी टू बी अबनॉर्मल, सडनली यू रिलाइज वेन द बेबी इज बॉर्न माझं मूल बरं नाही म्हणून. पैशाचं ह्यावेळेला थोडं विचार केलं तर हे सगळं पण प्रॉब्लेम होते, म्हणजे हे 4,000-5,000 खर्च येते, ते माहीत होते पुढं बी पी येईल काय, एफ जी आर येते, म्हणजे ग्रोथ रिस्ट्रिक्शन बाळाला होईल काय, आणि डाऊन्स बेबी आहे काय, ते थोडं टेस्ट आहे. ते न्यूकल ट्रान्सलुसन्सी केल्यानंतर तो पण टेस्ट करतात, आणि 5व्या महिन्यामध्ये एकदा स्कॅन पाहिजे, ते 22 आठवड्यात ते अनॉमली स्कॅन काहीतरी आणि मेजर प्रॉब्लेम्स आहे काय माहीत होते. एकदा 5व्या महिन्यामध्ये अनॉमली स्कॅन मिस व्हायची शक्यता असते, तेव्हा आम्ही ते 7 महिन्याच्या नंतर, म्हणजे इट्स अ ग्रोथ अँड इव्हॉल्विंग एनॉमली, म्हणजे बाळ बरोबर व्यवस्थित ग्रोथ व्हायलंय, आणि दुसरं एकदा ते डोक्यात पाणी भरलेलं ते माहीत 7 महिन्याच्या नंतर माहीत होते. देर आर सम अर्ली सायन्स विल बी देअर, एक्सपर्ट सोनॉलॉजिस्ट विल डिटेक्ट दोज, आणि ते आतडीचं, पोटात आतडीचं प्रॉब्लेम वगैरे, तर पण 7 महिन्याच्या नंतर माहीत हो

टेली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्य 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kleefarm.edu. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण AI बद्दल जाणून घेणार आहोत। AI म्हणजे नेमकं काय आणि रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, काय काय बदल झालेत त्यामुळं, हे सगळं आपण ऐकणार आहोत। आणि याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत, तसेच गोल्ड मेडलिस्ट आहेत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: थँक्यू मॅडम।
0: आज आपण AI शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं काय आहेत याबद्दल सांगणार आहोत। तर सुरुवात करते AI म्हणजे नेमकं काय त्यापासून।
1: हो, सो AI ला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता। म्हणजे जसं आपण काम करतो, आपण जसं बोलतो तसं मशीनला करणे, म्हणजे जसं आपण चालतो तसं मशीनला ट्रेन करणे कसं चालायचं, ह्यालाच AI म्हणतात।
0: अच्छा, ओके।
1: सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता संगणकाला शिकवणं म्हणजेच AI। जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे फळ आहे, तसंच संगणकाला हजारो फोटो दाखवले जातात, संगणक हळूहळू शिकतो हा मांजर आहे, हा कुत्रा आहे, ही कार आहे, हा माणूस आहे। काही काळानंतर संगणक स्वतः ओळखायला लागतो, यालाच आपण AI असं म्हणतो।
0: म्हणजे जवळपास माणसांचं सगळंच काम AI करणार आहे।
1: हो,
0: पण शिकवायला आधी माणसालाच लागणार, त्याला
1: लागणार।
0: बरोबर। मग याचा रोजच्या रुटीन मध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
1: आजकाल आपण भरपूर अशी AI डिव्हायसेस वापरत आहेत, पण आपल्याला माहित नाही त्याच्या मागे AI दडलेला आहे। एक उदाहरणात फर्स्ट आहे गुगल AI। जेव्हा पण आपण काहीही टाइप करतो मोबाईल वर, फॉर एक्झाम्पल एज्युकेशनचं करेक्ट स्पेलिंग आहे EDUCTION, बट बाय मिस्टेकली जर आपण कोणतं पण एखादं लेटर मिस केलं तरीही गुगल आपल्याला करेक्ट त्याचं स्पेलिंग दाखवतं,
0: होय ना।
1: ह्याच्या मागे AI दडलेला आहे। पुढचं आहे व्हॉइस असिस्टंट। ह्याच्यामध्ये आपण आवाजाने प्रश्न विचारू शकतो। फॉर एक्झाम्पल गुगलला, गुगल आजचं हवामान काय आहे असं म्हटलं बरोबर गुगल आपल्याला पटकन उत्तर देतो, आजचं हवामान हे आहे। पुढील उदाहरण आहे YouTube आणि Instagram। जेव्हा पण आपण YouTube वर किंवा Instagram वर काहीही सर्च करतो, फॉर एक्झाम्पल आज आपण सर्च केलं पुरणपोळी कशी बनवावी किंवा क्रिकेट मॅच, आणि उद्या आपण बघितलं आपल्याला सिमिलर व्हिडिओ दिसतात, हे कसं पॉसिबल आहे? तर AI काय करतो, आपल्या आवडी रुची जाणून घेतो। जेव्हा आपण एका व्हिडिओवर किती टाइम घातलेला आहे, कुठल्या व्हिडिओला आपण लाईक करतो, कुठल्या व्हिडिओला आपण डिसलाईक करतो, याच्यावरून YouTube किंवा कोणतेही सोशल मीडिया ऍप्स आपल्या आवडी निवडी जाणून घेत असतात। हे AI मुळेच पॉसिबल आहे। पुढचं एक्झाम्पल आहे गुगल मॅप्स। सो आपण बघितलं आहे गुगल मॅप्स मध्ये रस्ता लाल दिसतो, ते कशामुळे आहे? तो AI काय करतो, हजारो मोबाईलची लोकेशन ट्रॅक करतो। ओके, त्याच्यामुळे जिथे वेग कमी होतो तिथे ट्रॅफिक आहे असे आपल्याला समजते। पुढील एक्झाम्पल आहे ऑनलाइन शॉपिंग। जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण आपण काहीही लेट्स से अमेझॉन वरनं शॉपिंग केलं मोबाईल फोन, तर आपल्याला फेसबुक वर पण ते ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात। हे असं लिंक कसं होतंय, तर ह्याच्यामध्ये AI अल्गोरिदम्स दडलेले आहेत। आणि जेव्हा पण आपण काहीही खरेदी करतो, समजा मोबाईल खरेदी करणार आहे, तर आपण जेव्हा स्क्रोल डाऊन करतो तर आपल्याला दिसतं की मोबाईलचं कव्हर, चार्जर असे ऍक्सेसरीज त्याच्याबरोबर रेकमेंड केले जातात। सो रेकमेंडेशन सिस्टम हे पण एक AI चं उदाहरण आहे। पुढे आहे गुगल लेन्स। गुगल लेन्स म्हणजे मोबाईलचा कॅमेरा। जेव्हा पण आपल्याला कोणतीही वस्तू माहीत नसेल, समजा आता मी घड्याळ घातलेलं आहे, जेव्हा मी घड्याळचा फोटो मारेल गुगल लेन्सनं, तर गुगल काय करेल, ती वस्तू काय आहे आणि त्याची माहिती आपल्याला देईल। हे पण एक AI चं उदाहरण आहे।
0: बरोबर।
1: समजा आपण बागेमध्ये चाललो आहे आणि आपल्याला माहित नाही हे झाड कोणतं आहे, तेव्हा आपण गुगल लेन्स घ्यायचा, फोटो मारायचा, तो आपल्याला गुगल लेन्स त्या झाडाची माहिती, ह्याचे वापर कशासाठी होतात, सगळी माहिती आपल्याला मिळून जाईल।
0: बरोबर।
1: त्याचनुसार समजा तुम्हाला काही कोणती गोष्ट आवडली, समजा एक पर्स आवडला किंवा काही खुर्ची वगैरे आवडली, आपण फोटो काढायचं गुगल लेन्स वरून, तो आपल्याला ती वस्तू कुठं मिळेल, त्याची रेट काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला गुगल लेन्स वरून भेटेल। हे पण AI चे ऍप्लिकेशन आहेत। नंतर आहे लँग्वेज ट्रान्सलेशन। समजा आता आपल्याला काही वेळेला सर्क्युलर्स किंवा नोटीस कन्नड भाषेमध्ये येतात किंवा दुसऱ्या भाषेमध्ये येतात, आपल्याला माहित नसतंय, तेव्हा आपण गुगल ट्रान्सलेटर वापर करून ते दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो।
0: बरोबर।
1: आणखी एक आहे फेस अनलॉक। सो सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या मोबाईलमध्ये डिफरंट लॉक सिस्टम्स आहेत, त्याच्यामध्ये एक आहे फेस अनलॉक। जेव्हा त्या पर्टिक्युलर पर्सनचा चेहरा फोन समोर येईल तेव्हाच तो फोन अनलॉक होतो, नाही तर फोन उघडणार नाही। हे सुद्धा AI चं ऍप्लिकेशन आहे। आजच्या काळात आपल्याला माहित आहे की अशा दोन महत्वाचे टूल्स आहेत, एक आहे ChatGPT आणि सेकंड आहे गुगल जेमिनाय। ते वापरून आपण आपला भरपूर वेळ वाचवू शकतो। फर्स्ट आहे

0: येत नसेल तर आपण व्हॉइस इनपुट वापरून सुद्धा प्रश्न विचारू शकतो. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, त्याच्यानंतर समजा काही वेळेला काय होतंय आपल्याला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते समजत नाहीत, गणिताचे प्रश्न वगैरे, तेव्हा आपण काय करू शकतो त्या प्रश्नाचा फोटो मारायचा आणि जेमिनाय किंवा चॅट जीपीटीला द्यायचा. तेव्हा जेमिनाय काय करतोय तो फोटो स्कॅन करतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग हा एक नवीन फीचर आहे. ह्याच्यामध्ये काय असतंय, समजा एक चॅप्टर 10 पेजेसचा आहे आपल्याला आणि आपल्याला आपल्याकडे टाइम फार कमी आहे, तेव्हा आपण पूर्ण PDF अपलोड करायचं आणि गुगल जेमिनाय किंवा चॅट GPT आपल्याला 2 मिनिटांमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये संपूर्ण ते 10 पेजाचा सारांश देईल, संक्षिप्त माहिती देईल. त्याच्यानंतर ट्रान्सलेशनसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. सिमिलरली गुगल जेमिनाय, समजा आपल्याला कुठं पण एका ट्रॅव्हलिंगला जायचंय, सहलीला जायचंय, आपल्याकडे 5,000 रुपये एवढंच आहे, मग आपण त्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा, माझ्याकडे 5,000च बजेट आहे, ह्याच्यामध्ये मला हॉटेल, बस तिकीट आणि फिरण्याच्या जागांचा संपूर्ण संक्षिप्त प्लॅन बनवून दे. सो अशा प्रकारे आपण चॅट GPT किंवा गुगल जेमिनाय वापरून माहिती मिळवू शकतो. हे AI जे आहे हे फक्त सामान्य लोकांसाठीच नाही, ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. एकदा काय झालं, शेतामध्ये मक्याच्या पिकाला भयंकर रोग झाला, तेव्हा शेतकऱ्याला समजत नव्हतं नक्की याला काय रोग झालाय. तेव्हा शेतकऱ्यानं काय केलं, त्या मक्याच्या पिकांचा फोटो मारला आणि AI ऍपला दिला. सो AI ऍपने ते अनालाइज केलं आणि फाइंड केलं की ह्या पिकाला कोणता रोग झालाय आणि शेतकऱ्याला लिहून दिलं की ह्याला ही प्रकारची फवारणी करायला पाहिजे, तेव्हा हा मक्याचा रोग बरा होईल. सो अशा प्रकारे शेतकरी सुद्धा AI चा वापर करत आहेत. AI न आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये तर भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. नुकतंच अमेरिकामध्ये एक आर्टिकल मी वाचलं, त्याच्यामध्ये काय झालं, एका मुलाला एक दुर्मिळ आजार झालेला लहान मुलाला, डॉक्टरांनी त्याचे भरपूर स्कॅनिंग केले पण त्यांना त्याचं काय निदान आहे रोगाचं ते समजत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी काय केले, AI ला त्याचे सगळे डॉक्युमेंट्स दिले, तो AI ने काय केलं, अनालाइज केलं आणि डॉक्टरांना सांगितलं तुम्ही ही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, चालू करा. सो डॉक्टरांनी त्या प्रकारे ट्रीटमेंट चालू केली आणि त्या मुलाचा रोग बरा झाला. अशा प्रकारे AI डॉक्टरांना सुद्धा मदत करत आहे. आज मी PhD करत आहे आणि आता लास्ट वर्षाच्या PhD मध्ये आहे. सो जी माझी PhD आहे ती पण मेडिकल क्षेत्रामध्येच आहे. याच्यामध्ये मी शुगर लेवल जर इन्क्रीज झालं त्याचा डोळ्याशी काय परिणाम होतं आणि AI वापरून आपण डोळ्यांचे आजार कसं शोधू शकतो आणि डॉक्टरांना कसं मदत करू शकतो याच्यावर मी रिसर्च करत आहे. AI वकिलांना सुद्धा खूप मदत करत आहे. तो आपल्याला माहित आहे की वकिलांकडे मोठे मोठे डॉक्युमेंट्स असतात आणि त्यांना वाचण्यासाठी तेवढा टाइम नसतोय, तेव्हा वकील सुद्धा आजकाल काय करत आहेत, ते डॉक्युमेंट्स त्यांनी AI ऍपला देत आहेत आणि AI ऍप ते डॉक्युमेंट्स अनालाइज करून त्याची संक्षिप्त माहिती देत आहेत. पुढील आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार, त्याला आपण म्हणतो स्वयंचलित कार. तुम्ही व्हिडिओ मध्ये वगैरे बघितला असेल, आजकाल कार ड्रायव्हर शिवाय चालत आहेत. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, तर त्याच्यामध्ये लॉजिक आहे AI. सो आपल्याला फक्त आपलं डेस्टिनेशन घालावं लागतंय. सो ऑलरेडी AI मशीन्स ट्रेन केलेले आहेत, सो ते बरोबर रस्ता, सिग्नल्स, रस्त्यामध्ये कोण माणसं आलेली सगळं ओळखतात आणि ऑटोमॅटिकली ड्रायव्हिंग स्टार्ट होतं. याला सेल्फ ड्रायव्हिंग कार असं म्हणतात. नंतर पुढे आपण डिस्कस करणार आहे की कुठले कुठले AI चे डिव्हायसेस आहेत. सो तुम्ही न्यूज मध्ये वगैरे ऐकला असेल अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट, हे AI चे असे पॉवरफुल डिव्हायसेस आहेत की जेव्हा आपण हे AI चे डिव्हायसेस कोणत्याही आपल्या होम ऍप्लिकेशन लाईट किंवा फॅन बरोबर कनेक्ट करतो आणि जेव्हा आपण एखादी कमांड देतो ते त्याच्या प्रकारे वर्क करतात. फॉर एक्झाम्पल जर आज आपण म्हटलं अलेक्सा फॅन चालू कर, इमिडिएटली फॅन चालू होतं. अलेक्सा उद्या मला 5 वाजता उठायचं आहे, माझ्या फोन मध्ये अलार्म सेट कर. सो अलेक्सा अलार्म सेट करते. अशा प्रकारे AI डिव्हायसेस वर्क होत आहेत.
1: बरोबर, एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याला सांगितलेत की आपलं कळत न कळत आपण फार आधीपासून AI चा उपयोग करतोय. म्हणजे आता जरी ते जास्त प्रचलित झालं असलं तरी सुद्धा गुगलवर सर्च करणं आणि ते आपल्याला हेल्प करणं म्हणजे ते एक AI टूलच झालं. तर हे सगळे जे ऑप्शन आपण वापरतो त्याचा दुष्परिणाम पण काही होतो का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की युट्यूबवरती आपण जसं एखादा व्हिडिओ सर्च केला तर आपल्याला त्याच्याच रिलेटेड अनेक ऑप्शन येतात आणि तसेच येतात. कधी कधी असं होतं की हा आपल्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि तशा प्रकारचेच एखाद्या वेळेस व्हिडिओ आपण पाहतो, तर हे कसं शक्य आहे?
0: त्यालाच म्हणतात रेकमेंडेशन सिस्टम.
1: अच्छा,
0: समजा आता आपण आज लता मंगेशकर यांची गाणी ऐकत आहे, मग आपण काय करतो जेव्हा गाणी ऐकत आहे तेव्हा आपण त्या व्हिडिओवर टाइम स्पेंड करतो. समजा गाणी ऐकताना आपण 5 मिनिटं ती गाणी ऐकलं किंवा व्हिडिओ बघितलं, सो त्याच्या मागे दडलेला जे AI सिस्टम आहे ते अनालाइज करते की आपण एका व्हिडिओवर किती वेळ स्पेंड केलेला आहे. जर आपण जास्त वेळ स्पेंड करत आहे किंवा तीच गोष्ट आपण सारखं सर्च करत आहे तो एआय समजून घेतो की ह्या माणसाला ती पर्टिक्युलर गोष्ट आवडत आहे आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा आपण ओपन करतो की आपल्याला तेच पर्टिक्युलर व्हिडिओ दाखवले जातात, त्याच्यामागे रेकमेंडेशन सिस्टम वर्क होत आहे.

0: आणखी एक तुम्ही विचारला की गुगल आणि ए आय, सो काय होतंय जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो तेव्हा आपल्याला अक्युरेट आन्सर भेटत नाही, फक्त आपल्याला लिंक्स येतात. पण जेव्हा आपण ए आय चे टूल्स वापरतो जसं की चॅट जीपीटी, गुगल जेमिनाय, आपल्याला अक्युरेट माहिती भेटते.
1: बरोबर.
0: फॉर एक्झाम्पल जसं आपण सर्च केलं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय गुगलवर, तर गुगल काय करतोय आपल्याला 10 लिंक्स देतोय, फक्त लिंक्स देतोय.
1: बरोबर.
0: पण चॅट जीपीटी काय करतोय आपल्याला फक्त माहिती देतोय, त्याची सविस्तर माहिती देतोय, आपल्याला लिंक्स नाही देणार तो, फक्त त्याची अक्युरेट माहिती देतो. हा डिफरन्स आहे गुगल आणि ए आय टूल्स मध्ये.
1: पण याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करून आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावरतीच डिपेंड होतोय असं झालंय आता बऱ्याच ठिकाणी, तर मग ते आपण कसं त्याच्यावरती कंट्रोल ठेवावं?
0: खूप छान प्रश्न आहे. सो मी असं म्हणेल की आपण संपूर्ण ए आय टूल्स वर डिपेंड न राहता त्याची माहिती पडताळणी करणे खूप आवश्यक आहे. कारण ती एक मशीन आहे आणि मशीन कधीही 100% आउटपुट देईल असं नाही,
1: हो ना,
0: तिथं थोडे मिस्टेक्स पण होऊ शकतात. सो आम्ही माणूस म्हणून त्याचा वापर माहिती घेण्यासाठी करावा, पण ती माहिती बरोबर आहे की नाही ते पडताळणी करणे खूप गरजेचं आहे. नाही तर असं होईल की आमची विचार करण्याची क्षमताच कमी होईल. जर आपण पूर्णपणे ए आय टूलवरच डिपेंड राहिलो तर करण्याची क्षमता कमी होईल
1: नक्कीच.
0: त्याच्यामुळे फक्त माहिती घेण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
1: या ए आय मुळे जगामध्ये काय असे बदल दिसून आलेत आपल्याला?
0: हो. सो पूर्वी जे काम माणूस करत होता ते आता मशीन्स करत आहेत. आणखी एक बदल सांगायचं म्हणजे ए आय जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे डेव्हलपर्स असतात वेबसाईट बनवणारे, ते एक वेबसाईट बनवण्यासाठी 3 दिवस किंवा 4 दिवस घेत होते ए आयच्या आधी. पण आता जेव्हा ए आय आला तेच वेबसाईट बनवण्यासाठी ते 2 तास किंवा 1 तासामध्ये ते वेबसाईट ते कम्प्लीट करत आहेत. एवढा बदल होत चाललेला आहे. याच्यामुळे काय होत चाललेलं आहे की भरपूर जॉब्स कमी होत चाललेले आहेत. कारण ए आय हे एक असं पॉवरफुल टूल आहे की तिथं 10 माणसांचं काम एक माणूस करत आहे. त्याच्यामुळे ऑटोमेशन वाढत चाललेलं आहे, कामांचा वेग वाढलेला आहे, कमी जास्त आउटपुट मिळत आहेत, स्मार्ट सिस्टम्स तयार होत आहेत, शिक्षण पद्धती बदलत चाललेल्या आहेत.
1: बरोबर. मग हे जसं तुम्ही सांगितलात की म्हणजे जॉब पण लोकांचे गेलेत, मग ते म्हणजे एका बाजूनं प्रगती म्हणून चांगलं आहे पण एका बाजूला बघितलं तर नुकसानही आहे लोकांचं, म्हणजे जॉबलेस होत आहेत आता बरेचसे. मग हे कसं काय आपण म्हणजे मॅनेज करायचं किंवा काय करू शकतो याला?
0: खूप छान प्रश्न आहे. तर मी सांगेन की का त्यांचे जॉब जात आहेत, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी अपग्रेड करत नाही आहेत.
1: अच्छा.
0: सो आपण काय करायला पाहिजे, जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येतात ते शिकत राहायला पाहिजे, ते अपग्रेड करत राहायला पाहिजे. जर आपण जुन्याच टेक्निक जुन्याच मेथोडॉलॉजी वापरत राहिलो तर आपण पुढे जाणार नाही. जे नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत ते आपण वापर करत राहायला पाहिजे. सो आता मी सांगेन की ए आय शिक्षणात कसं वापरलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल. जेव्हा आपण आपल्याला अवघड विषय समजत नाही तेव्हा आपण ए आय वापरू शकतो. आणि ए आयचं एक गुड ऍडव्हान्टेज म्हणजे तो आपल्याला सेल्फ गतीनं किंवा सेल्फ पेसिंगनं आपल्याला शिकण्यास मदत करतो. सो आपल्याला माहित आहे की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सगळेच विद्यार्थी सारखे नसतात, काही हुशार असतात, काहींना थोडा टाइम लागतो समजण्यासाठी. तेव्हा ए आयचा वापर आपण कसा करायचा, त्याच्यामध्ये आपण घालायचं हा विषय मला डिफिकल्ट वाटतंय स्टेप बाय स्टेप सांग, तेव्हा आपल्याला काय करेल ए आय स्टेप बाय स्टेप सांगेल. सो हे वीक स्टुडंट साठी युजफुल होईल. जे फास्ट ग्रॅब करतात कॉन्सेप्ट त्यांनी काय करू शकतात, शॉर्टकट ट्रिक्स ए आय ला विचारू शकतात. सो अशा प्रकारे ए आय वीक स्टुडंट आणि स्ट्रॉंग स्टुडंट दोघांनाही मदत करत आहे. त्याच्यामुळे आपले डाऊट लवकर क्लिअर होत आहेत. म्हणजे ए आय एक तर आपला पर्सनल टीचर बनत आहे. पुढे जाऊन मी असं सांगेन की शिक्षकांसाठी ए आय कसा उपयोगी ठरत आहे. सो आपल्याला माहित आहे की जेव्हा पण आपल्याला एखादा लेक्चर डिलिव्हर करायचं आहे तर फर्स्ट आपल्याला वाचायला लागेल आणि आपल्याला थिंक करावं लागेल की ते कसं डिलिव्हर करू, कोणती उदाहरण देऊ की त्याच्यामुळे मुलांना लवकर समजेल. सो जर आपण असं केलं तर आपला 20-25 मिनिटं टाइम जाणार. पण तोच आपण जर ए आय चं टूल वापरलं तर ए आय आपल्याला भरपूर अशी दैनंदिन जीवनातील उदाहरणं देईल आणि आपलं कामही लवकर होईल. सो जो वाचलेला टाइम आहे तो आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो. आपलं रिपिटेटिव्ह काम कमी होईल, अध्यापन सोपं होईल, आपल्याला नवीन नवीन कल्पना मिळतील, त्याच्यामुळे इनोव्हेशन करता येईल, विद्यार्थ्यांना एंगेज करता येईल, प्रशासकीय कामात सुद्धा खूप मदत होत आहे ए आय जी टूलची. जसं की पालकांना नोटीस तयार करणं, पालकांसाठी अहवाल बनवणं, मूल्यमापन करणे. आपल्याला माहित आहे की काही काही सब्जेक्ट एमसीक्यू टाईप असतात, जसं 1 क्वेश्चन आणि 4 आन्सर असतात, त्याच्यासाठी आता ए आय टूल्स वापरले जातात मूल्यमापन करण्यासाठी. सो टीचिंगमध्ये ए आयचा वापर कसा करावा, सो लेसन प्लॅन बनवण्यासाठी आपण ए आय टूल वापरू शकतो. प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी, उदाहरणे समजून घेण्यासाठी, क्विज तयार करण्यासाठी आपण ए आय चा वापर करू शकतो.
1: हा तर शिक्षण पद्धतीतला तुम्ही उपयोग सांगितलात सर, पण ही तर एक गोष्ट होते की शिक्षक म्हणजे शिक्षक असं करतात की हा सगळ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्यावर सोडून देतात बऱ्याचदा. म्हणजे जेवढं लेक्चर आपलं आहे तेवढं संपवायचं आणि मग पुढचं काही एक्सप्लेनेशन केलं नाही केलं आणि मग मुलं आपोआप आता हे सगळे टूल्स वापरून शिकतील असं काही समज असावा कदाचित, आणि अशी शिक्षण पद्धती थोडीशी बदलतीये. तर त्यामुळं होतं काय की मुलंही ह्या ए आय वरती पूर्णपणे डिपेंडेंट होतात. आपल्याला नाही समजलं सरांचं तर सरांपर्यंत जाण्याचं कोणीही कष्ट घेत नाही, ए आय करतात आणि तिथं ते बघून घेतात. तर हा जो म्हणजे मग ह्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गॅप निर्माण होतो किंवा ते जे बॉन्डिंग आहे ते थोडंसं दुरावतं असं माझं एक पर्सनल मत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, ऍक्च्युली असं होत आहे. मी असं म्हणेन की जेव्हा शिक्षक शिकवतो तो काय करतो, जे प्रिस्क्राइब टेक्स्टबुक आहे ते वापरून त्यांनी शिकवत असतात. पण मुलांचं कसं आहे, त्यांना कसे असतात, जे ज्या टेक्निकनं आपलं लवकर उत्तर मिळेल त्यांना तसे टेक्निक्स हवे असतात. मग ते काय करतात, ह्याच्या आधी ए आय तरी टूल्स नव्हते, सो पूर्णपणे स्टुडंट टीचर्स वर डिपेंड होते. पण आता काय झालंय, ए आय चे टूल्स आलेले आहेत, सो ते ए आय चे टूल्स वापरत आहेत आणि ते शिकत आहेत. सो मी असं म्हणेन की जर ते ए आय चे टूल्स वापरत आहेत आणि शिकत आहेत त्याच्यात काही रॉंग नाही आहे, त्याच्यात काही वाईट नाही आहे, ते शिकू शकतात. पण जर आपण मूल्यमापन बघितलं तर जेव्हा मुलं उत्तरपत्रिका लिहितात एक्झामच्या टाइमला तर त्यांनी जे प्रिस्क्राइब टेक्स्टबुक आहे तेच रेफर करायला हवे आणि त्याच मेथड वापर करून त्यांनी आन्सर्स किंवा प्रश्नपत्रिका सोडवायला हवेत.
1: म्हणजे तुमचं असं मत आहे की फक्त समजून घेण्यासाठी त्यांनी ए आय वरती डिपेंड राहिलं तर हरकत नाही, पण जेव्हा आपल्याला आन्सर शीट मध्ये लिहायचं असतं आन्सर त्यावेळी थोडस टेक्स्टबुक रेफर
0: करावं लागेल. सो ए आय चा वापर आपण माहिती घेण्यासाठी करावा पण पूर्णपणे ए आय वर डिपेंड राहू.
1: ए आय च्या आपण सगळ्या चांगल्या बाजू सांगून दिल्या सर, पण काही अशा वाईट बाबी पण असतील किंवा एखाद्याचे इफेक्ट साईड इफेक्ट असतात तसं याचंही काहीतरी असेल, तर त्या कोणत्या आहेत आणि त्याची आपण कशी दक्षता घ्यावी?
0: हो, सो जसं मी म्हटलं ए आय चे भरपूर टूल्स आहेत जसं की जेमिनाय, चॅट जीपीटी. सो काय होतंय की आपण ए आय वर पूर्णपणे डिपेंड राहू नाही शकत, त्याचा वापर आपण माहिती घेण्यासाठी करू शकतो. पण जसं की आपली पर्सनल डिटेल्स असतात जसं की आपले एटीएम कार्ड नंबर, तेव्हा आपण ए आय ला आपले पर्सनल माहिती विचारू शकत नाही आणि विचारलं तरी काय होईल, तो डेटा सेव्ह होईल. म्हणजे काय आहे, ए आय हे एक टूल आहे ते ट्रेनिंग साठी वापरलं जातं, म्हणजे मशीनला ट्रेन करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण आपला पर्सनल डेटा कधीही घालू नये, नाही तर तो डेटा सेव्ह होईल. सो ह्याला कसं आपण वंचित राहू शकतो, सो जे ए आय चे टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होते आणि याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होत नाही. सो जेव्हा आपण आपल्याला काहीही पर्सनल गोष्टी विचारायच्या असतात तेव्हा आपण काय करायचं, टेम्पररी चॅट वापरायचं.
1: अच्छा,
0: सो ते काय होईल, सो टेम्पररी चॅट मध्ये आपले जे काही आपण पर्सनल चीजे विचारत आहे ते सेव्ह होणार नाहीत आणि याच्यापासून आपण सेव्ह होईल. आणखी एक मला सांगायचं आहे की शिक्षकांसाठी ए आय एवढा का महत्वाचा आहे. सो मी माझं उदाहरण मी सांगतो, काही वेळेला काय होते की आपल्याला भरपूर टाइम भेटत नाही प्रेझेंटेशन साठी. सो ए आय चं एक टूल आहे गामा ऍप म्हणून, ते एक असं पॉवरफुल टूल आहे की त्याच्यामध्ये आपण कोणताही विषय घातला आणि किती स्लाइड्स हव्या आहेत तो पटकन आपल्याला 2 मिनिटांमध्ये त्याची कम्प्लीट प्रेझेंटेशन होऊन मिळेल. सो अशा प्रकारे आपला वेळही वाचवू शकतो.
1: अच्छा.
0: आणि आणखी एक सांगायचं म्हणजे आजकाल मुलांना जे रेग्युलर लेक्चर्स आहेत ते आवडत नाही झालेत, सो त्यांना एंगेज करण्यासाठी आपण ए आय टूल्स वापरले पाहिजेत. जसं की quizzes.com आहे, त्याच्यामध्ये आपण मनोरंजक क्विझिस बनवू शकतो आणि मुलांना क्लासमध्ये गुंतवून ठेवू शकतो. सो मी असं सांगेन की टीचरांनी जे काही नवीन ए आय टूल्स आहेत ते वापरावं आणि मुलांना एंगेज करून ठेवावं, त्याच्यामुळे त्यांचं शिकणं मजेदार होईल.
1: तुम्ही सांगितलं सर की म्हणजे जॉब जाण्याचं कारण जेव्हा मी विचारलं तेव्हा तुम्ही म्हटलात की ते स्वतःला अपडेट ठेवत नाहीत किंवा अपग्रेड होत नाहीत. तर ए आयचा विचार केला तर प्रत्येक तासाला नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी लॉन्च होते, म्हणजे इतक्या फास्ट चाललंय ते. तर अशा वेळी आपण स्वतःला कसं मग अपडेट ठेवायचं किंवा काय आपण करू शकतो?
0: ओके, मी एवढं सांगेन की आता बघा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतीलच. ओके, जर आपण ते अपग्रेड केलं नाही तर आपण पुढे जाणार नाही. जसं की आता ह्याच्या आधी स्मार्टफोन्स कीबोर्ड कीपॅड जे होते पण आता जसं जसं टेक्नॉलॉजी आले स्मार्टफोन्स आले आणि तुम्ही स्मार्टफोन्स मध्ये पण बघू शकता किती टेक्नॉलॉजी चेंज झालेले आहेत. आधी स्मार्टफोन भरपूर हेवी होते पण आता लाईट वेट स्मार्टफोन्स आलेले आहेत. अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत राहणार. सो आपलं काम आहे की जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजीज येतात जेव्हा आपल्याला टाइम भेटतो तेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहायला पाहिजे आणि अपग्रेड होत राहायला पाहिजे. तरच आपण पुढे या जगामध्ये टिकू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो.
1: मग इतर सर म्हणजे जे स्टुडंट आहेत ते तरी आपल्या आपल्या लेवलला शिकत असतात किंवा ऑनलाईन शिकतील किंवा त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकत असतील. पण जर शिक्षकांसाठी म्हटलंय किंवा आय टी फील्डमध्ये काम करणारे असतील तर त्यांनी स्वतःला कसं अपडेट ठेवावं?
0: हो, आता आय टी प्रोग्रामर त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग फार महत्वाचं आहे. सो ए आय चे टूल्स ह्याच्या आधी काय होतं जेव्हा आपण आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचे असतात तर प्रोग्रामिंग म्हणजे काय ही एक भाषा आहे जी कम्प्युटर समजतं. जसं आपण मराठी कन्नड इंग्रजी भाषेतून समजतो तसं मशीन प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू शिकतोय. जसं की सी सी प्लस प्लस जावा पायथॉन प्रोग्रामिंग. सो जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे जे ए आय टूल्स आहेत त्याचा वापर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी करावा. जसं की पायथॉन प्रोग्रामिंग किंवा सी प्रोग्रामिंग. जर आपण सी प्रोग्रामिंग वापरलं तर एक कोड आपल्याला 5 लाईन मध्ये लिहिता येतो पण जो तोच कोड जर आपण पायथॉन प्रोग्रामिंग वापरलं तर 1 लाईन मध्ये लिहिता येतो. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांची भाषांमध्ये डिफरन्शिएशन करू शकतो ए आय टूल्स वापरून. ओके, आणि प्रत्येक जी भाषा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं मिनिंग काय आहे हे ए आय टूल थ्रू आपण समजून घेऊ शकतो.
1: म्हणजे त्यांनी हे सतत शिकत राहिलं पाहिजे.
0: हो, अपग्रेडेशन राहिलंच पाहिजे, करायलाच पाहिजे मॅडम.
1: तर आपण ए आय बद्दलच शिक्षणातला वापर सांगितला, काय काय आव्हान आपल्या समोर येतील हे आपण सांगून दिलं, पण ए आय आपण शिकल्यामुळं आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात हे थोडस सांगून देऊ.
0: ओके, सो जसं मी म्हटलं ए आय चा वापर माहिती घेण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट समजण्यासाठी वापरू शकतो. जर तुम्ही एखादी ए आय गोष्ट शिकला तर ऑटोमेशन होईल. जसं की आपण नवीन नवीन प्रोजेक्ट बनवू शकतो ए आय चे ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघू शकता ह्याच्या आधी जे अटेंडन्स सिस्टम होतं ते डायरी सिस्टम होतं ज्याच्यामध्ये आपण साइन करायचं पण आता फेस रेकॉग्निशन सिस्टम आलेलं आहे. हे ए आय चं ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये काय होतंय की आपला फेस रेकॉग्नाइज केलं जात आहे आणि आपली अटेंडन्स मार्क केली जाते. ओके, त्याच्यानंतर जर ए आय तुम्ही शिकला तर काय होईल की आपण भरपूर सॉफ्टवेअर्स मध्ये अपग्रेड करता येतील. नवीन नवीन आपण वेबसाईट बनवू शकतो, नवीन नवीन आपण ऍप्स बनवू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही ए आय जर टीचर असाल, ए आय जर वापरला तर तुम्ही छान छान उदाहरणे घेऊन मुलांना शिकवू शकता, मुलांना गुंतवून ठेवू शकता. त्याच्यामुळे तुमचे लेक्चर्स एंगेज होतील आणि मुलं तुमचे कधीच क्लास मिस करणार नाहीत आणि त्यांना तुमचे लेक्चर्स आवडतील. आणि ए आय ची संधी स्टुडंटनी कशी घ्यावी म्हणजे जर तुम्हाला कुठलीही गोष्ट डिफिकल्ट वाटली तर तुम्ही ए आय वापरायचं. त्याच्यामुळे तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की हा विषय कठीण आहे, हा कॉन्सेप्ट मला समजत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही ए आय ची माहिती घेऊ शकता आणि कुठंही तुम्ही कधीही फिरायला गेला कोणतीही गोष्ट तुम्हाला समजली नाही फक्त तुम्ही फोटो मारायचं आणि ए आय ला विचारायचं, तुम्हाला ए आय त्याची सगळी माहिती देईल. अशा प्रकारे आपण ए आय ची संधी घेऊ शकतो.
1: नक्कीच. मग याच्यामध्ये आणखीन काही आपण अशा गोष्टी सांगू शकतो का की जिथं ए आय वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे?
0: हो, सो मी असं म्हणेन की ए आय वर आपण अंधपणे किंवा ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही. त्याची माहिती व्हेरीफाय करणे खूप गरजेचं आहे. कधी कधी ए आय आपल्याला रॉंग पण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ए आय म्हणजे हे एक मशीन ऑलरेडी ट्रेंड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण ए आय ला विचारलं 2030 मध्ये काय होणार आहे तो ए आय असंच उत्तर देईल आपल्याला, मला फक्त 2018 पर्यंत ट्रेन केलेलं आहे, 2018 नंतर काय होईल मला माहिती नाही. सो जेही उत्तर ए आय देईल ते आपल्याला पडताळणी करून स्वीकारावं लागेल.
1: बरोबर,
0: त्याच्यावर पूर्णपणे आपण ब्लाइंडली विश्वास ठेवता कामा नये. नंतर ए आय चा वापर आपण समजून करावा लागेल, नाहीतर आपली जी थिंकिंग पॉवर आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे कमी होईल. सो मी असं म्हणेन की ए आय काही शिक्षक बनू शकणार नाही, कारण ए आय हे एक मशीन आहे, ते फक्त आपल्याला माहिती देऊ शकेल. जे काही संस्कार, जे काही योग्य दिशा दाखवायचे आहे ते शिक्षकच करू शकेल. सो शेवटी मला असं म्हणावं लागेल, कन्क्लूड करावं लागेल की आपण जे आपल्याला जर आपले या वाढत्या युगात राहायचं असेल तर आपलं स्किल्स अपडेट करणे खूप गरजेचं आहे. आपण टेक्नॉलॉजी फ्रेंडली राहायला पाहिजे. जर सेम स्किल्स ठेवलं तर आपलं जॉब रिस्क मध्ये येईल. सो ए आय आपल्याला रिप्लेस करणार नाही, पण जो व्यक्ती ए आय वापरेल तो नक्की आपल्याला रिप्लेस करेल, एवढंच मी म्हणेन.
1: बरोबर, खूप सुंदर गोष्ट सांगितली सर शेवटी तुम्ही, आणि खूप छान विषय होता खरं तर आजचा, म्हणजे आताच्या ज्या पिढीला गरजेचा आहे तो आजचा आपला विषय होता, आणि तुम्ही या विषयासाठी वेळ दिला आम्हाला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅडम, थँक्यू मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, थँक्यू सो मच.
1: आणखीन एका वेगळ्या विषयासोबत तुम्ही आमच्या सोबत असाल अशी आशा करते, आणि आजचा विषय इथंच थांबवते. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणू धोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. एआयचा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं हा आजचा विषय होता, आणि या विषयावरती मार्गदर्शन करत होते प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत. ही आहे केली वेणू धोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
1: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಸಮತೋಲನ ರಸಗೊಬ್ಬರ ಬಳಕೆ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಮತ್ತು ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಮೇಲು ಗೊಬ್ಬರ ಹಾಕುವ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಸಮತೋಲನ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸುವುದು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಹೆಸರು ಬೆಳೆಗೆ 10 ಸಾರಜನಕ, 20 ರಂಜಕ ಒದಗಿಸುವ ರಸಗೊಬ್ಬರ ಹಾಕುವಾಗ ಯೂರಿಯಾ ಮಾತ್ರ ಬಳಸದೆ 20-20-0-13 100 kg, 16-20-0 complex 100 kg ಅಥವಾ 12-32-16 complex 60 kg ಬಳಸಿದರೆ ಪೂರಕ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸದಂತಾಗುತ್ತದೆ. ಇದೇ ರೀತಿ ವಿವಿಧ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಯೂರಿಯಾ ಒಂದೇ ಬಳಸದೆ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಒಳ್ಳೆಯ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಯೂರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬಳಸುವುದರಿಂದ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ನೀರು ಕಲುಷಿತವಾಗಿ ಹಳ್ಳ ಕೊಳ್ಳ ನೀರಿನ ಮೂಲ ಸೇರಿ ಮಾನವನ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾಗುವುದು. ತಾಯಿಯ ಎದೆಯ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಯೂರಿಯಾ ಅಂಶ ಸೇರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬ್ಲೂ ಬೇಬಿ ಸಿಂಡ್ರೋಮಾ ರೋಗ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಮಿತವಾಗಿ ಬಳಸಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡಿರಿ. ಯೂರಿಯಾ ಬದಲಾಗಿ ನ್ಯಾನೋ ಯೂರಿಯಾ ಸಿಂಪರಣೆ ಕೈಗೊಂಡು ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಡಿಎಪಿ 18-46-0 ಸಾರಜನಕ ರಂಜಕ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಒದಗಿಸುವ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರವಾಗಿದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅಂಶ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಾರಣ, ಇದರ ಬದಲಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಇತರ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರಗಳಾದ 15-15-15, 17-17-17, 19-19-19, 20-20-0-13, 10-26-26, 12-32-16 ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಸಮತೋಲನ ಪೋಷಕಾಂಶ ಒದಗಿಸಿ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಡಿಎಪಿ ರಸಗೊಬ್ಬರದ ಬದಲಾಗಿ ನ್ಯಾನೋ ಡಿಎಪಿ ಗೊಬ್ಬರ ಸಿಂಪರಣೆ ಮಾಡಿರಿ ಹಾಗೂ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಿ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಈ ರೀತಿ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಶಿಫಾರಸು ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ವಿವೇಚನೆಯಿಂದ ಬಳಸಿ ಭೂಮಿಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡುವುದರೊಂದಿಗೆ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ಲಾಭ ಪಡೆಯಲು ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರುವ

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट आहे www.kleparm.edu।

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला. स्वरनियोजन केलंय

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
1: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಸಮತೋಲನ ರಸಗೊಬ್ಬರ ಬಳಕೆ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಮತ್ತು ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಮೇಲು ಗೊಬ್ಬರ ಹಾಕುವ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಸಮತೋಲನ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸುವುದು. ಉದಾಹರಣೆಗೆ ಹೆಸರು ಬೆಳೆಗೆ 10 ಸಾರಜನಕ, 20 ರಂಜಕ ಒದಗಿಸುವ ರಸಗೊಬ್ಬರ ಹಾಕುವಾಗ ಯೂರಿಯಾ ಮಾತ್ರ ಬಳಸದೆ 20-20-0-13 100 kg, 16-20-0 complex 100 kg ಅಥವಾ 12-32-16 complex 60 kg ಬಳಸಿದರೆ ಪೂರಕ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಒದಗಿಸದಂತಾಗುತ್ತದೆ. ಇದೇ ರೀತಿ ವಿವಿಧ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಯೂರಿಯಾ ಒಂದೇ ಬಳಸದೆ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಒಳ್ಳೆಯ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಯೂರಿಯಾ ಗೊಬ್ಬರ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬಳಸುವುದರಿಂದ ಮಣ್ಣು ಮತ್ತು ನೀರು ಕಲುಷಿತವಾಗಿ ಹಳ್ಳ ಕೊಳ್ಳ ನೀರಿನ ಮೂಲ ಸೇರಿ ಮಾನವನ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಉಂಟಾಗುವುದು. ತಾಯಿಯ ಎದೆಯ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಯೂರಿಯಾ ಅಂಶ ಸೇರಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬ್ಲೂ ಬೇಬಿ ಸಿಂಡ್ರೋಮಾ ರೋಗ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಮಿತವಾಗಿ ಬಳಸಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲರ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡಿರಿ. ಯೂರಿಯಾ ಬದಲಾಗಿ ನ್ಯಾನೋ ಯೂರಿಯಾ ಸಿಂಪರಣೆ ಕೈಗೊಂಡು ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಡಿಎಪಿ 18-46-0 ಸಾರಜನಕ ರಂಜಕ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಒದಗಿಸುವ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರವಾಗಿದ್ದು ಇದರಲ್ಲಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅಂಶ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಇದರ ಬದಲಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಇತರ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಗೊಬ್ಬರಗಳಾದ 15-15-15, 17-17-17, 19-19-19, 20-20-0-13, 10-26-26, 12-32-16 ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಸಮತೋಲನ ಪೋಷಕಾಂಶ ಒದಗಿಸಿ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಡಿಎಪಿ ರಸಗೊಬ್ಬರದ ಬದಲಾಗಿ ನ್ಯಾನೋ ಡಿಎಪಿ ಗೊಬ್ಬರ ಸಿಂಪರಣೆ ಮಾಡಿರಿ ಹಾಗೂ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡಿ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಿರಿ. ಈ ರೀತಿ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಶಿಫಾರಸು ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ವಿವೇಚನೆಯಿಂದ ಬಳಸಿ ಭೂಮಿಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡುವುದರೊಂದಿಗೆ ಉತ್ತಮ ಇಳುವರಿ ಹಾಗೂ ಆರ್ಥಿಕ ಲಾಭ ಪಡೆಯಲು ಕೋರಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ರೈತ ಸಂಪರ್ಕ ಕೇಂದ್ರ ಅಥವಾ ಸಹಾಯಕ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರ ಕಚೇರಿಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಂಟಿ ಕೃಷಿ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಶ್ರೀ HD ಕೋಳೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या केली फार्मसी कॉलेज बेळगाव. शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक, A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
1: ರೈತ ಬಾಂಧವರ ಗಮನಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದ ಕುರಿತು ಸಲಹೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಹಂಗಾಮಿನ ಸಿದ್ಧತೆ ಭರದಿಂದ ಸಾಗಿದೆ. ರೈತರು ಮುಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗೆ ಬೇಕಾದ ಬೀಜ ಗೊಬ್ಬರಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿರುವರು. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೀಜೋಪಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡ್ಡಾಯ. ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸಾಕಷ್ಟು, ಅಂದರೆ 75 ರಿಂದ 100 ಮಿಲಿಮೀಟರ್ ಮಳೆಯಾಗಿರಬೇಕು. 6 ಇಂಚು ಮಣ್ಣು ಹಸಿಯಾಗಿರಬೇಕು. ಮಣ್ಣಿನ ಉಷ್ಣಾಂಶ ಕಡಿಮೆಯಾಗಿರಬೇಕು. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರಬೇಕು, ಅಂದರೆ ತಂಪಾದ ವಾತಾವರಣವಾಗಿರಬೇಕು. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಸೋಯಾ ಅವರೇ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲಾ ಅಂಶಗಳನ್ನು ಗಮನಿಸಿ ಬಿತ್ತನೆ

Computer Science and Engineering UG courses, Computer Science and Engineering AI, Electronics and Communication Engineering, Electrical and Electronics Engineering, Mechanical Engineering BCA, PG courses MCA, MBA, MTech in Structural Engineering Civil, Infosys, Juniper, HPE, Federal Bank आणि Bosch यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस विजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kle tech.ac.in या वेबसाइटला विजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर धीरज शिवराम पोळ यांना, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडीचे MD आहेत आणि त्यासोबत अतिदक्षता विभाग स्पेशालिस्ट सुद्धा आहेत. तर त्यांना आपण भेटणार आहोत आणि चिकोडीमध्ये जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आहे तिथं कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या लोकांना त्याचा कसा फायदा होतो याबद्दल आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम, नमस्ते.
0: आज आपण चिकोडीमध्ये जे आपलं केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आहे त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीपासूनचं थोडंसं आपण सांगूया की कशी त्याची सुरुवात झाली आणि किती वर्ष झाली वगैरे.
1: मॅडम, चिकोडी हे ग्रामीण भाग असल्या कारणाने तिथे कोणतंही मोठं हॉस्पिटल नाहीतर ICU सुविधा नाहीतर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण ज्याला म्हणतो ते कधीही नव्हतं. आपल्या चेअरमन सरांच्या सहाय्याने आणि लोकांच्या सपोर्टने आपण पहिला 2016 त्याचं 60-bed ICU म्हणून ओपनिंग झालं होतं. त्यानंतर ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण कन्वर्ट केलं. 2017 आजपर्यंत हे हॉस्पिटल पूर्ण चिकोडी जिल्ह्याला आणि व आसपास ग्रामीण भागाला पूर्णपणे सपोर्ट असा मिळतो की जे आपण मल्टी सिटी लेवल म्हणजे बेळगाव, कोल्हापूर, मिरज हे जे चिकोडीच्या आसपास जी पण गावं आहेत त्यातमध्ये जी पण आपल्याला एमर्जन्सी केअर नाहीतरी आपली जी म्हणतो जी स्पेशालिटी केअर पाहिजे ती आपण चिकोडी भागामध्येच आज देत आहोत.
0: अच्छा,
1: त्यासाठी आय थिंक चिकोडी हॉस्पिटल हे एक सेंटर पॉईंट झालेलं आहे की जे ग्रामीण पॉप्युलेशन आहे त्यांना क्षुल्लक छोट्या मोठ्या आजारासाठी नाहीतर ज्या गंभीर आजारासाठी त्यांना मिरज नाहीतर बेळगाव नाहीतर कोल्हापूर नाहीतर इकडे बागलकोट ह्या सिटीमध्येच जावं लागत होतं. आज चिकोडीमध्ये हे हॉस्पिटल झाल्यामुळे तर ते पूर्ण आजार आपण 100% चिकोडीमध्ये ट्रीट करण्याची आपली क्षमता आहे.
0: म्हणजे फक्त 60-bed पासून सुरू झालेलं हॉस्पिटल हे आता ते खूप वाढलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. पण सध्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
1: मॅडम, आज आपल्यामध्ये अतिदक्षता विभाग आहे, ICU स्पेशालिटी आहे, आपल्यामध्ये 24 गायनेकोलॉजिस्ट अवेलेबल असतात, ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट आहे, पीडियाट्रिक्स डिपार्टमेंट आहे, डायबेटोलॉजी डिपार्टमेंट आहे, आपल्या इथे 24 फार्मसी अवेलेबल असते, आपल्या इथे 24 लॅबोरेटरी आहे, CT स्कॅन आहे आणि 24 हरेक इमर्जन्सी सर्व्हिसेस आपण देतो. फार्मसीबद्दल जर बघितलं जे पण आपल्याला मेडिसिन्स जे पण हाय एंड मेडिसिन्स जे कोल्हापूर आणि बेळगावला आणायला जावं लागत असे पहिला, आता आपण ते सगळे मेडिसिन्स आपल्या चिकोडीमध्येच अवेलेबल केलो आहोत. जे पण ब्लड टेस्ट क्षुल्लक ब्लड टेस्टसाठी जे पण पॉप्युलेशन बाहेर जावं लागत होतं नाहीतर कोल्हापूरला जावं लागत होतं नाहीतर बेळगावला यावं लागत होतं ते आज आपण चिकोडीमध्येच अवेलेबल करत आहोत. हाय एंड टेस्ट प्रत्येक टेस्ट चिकोडीमध्ये अवेलेबल आहे, प्रत्येक औषध चिकोडीमध्ये अवेलेबल आहे, प्रत्येक जे पण इमर्जन्सी प्रोसिजर्स आहेत जे पण इमर्जन्सीला जीव वाचवण्याची जे पण इमर्जन्सी असते ती प्रत्येक इमर्जन्सी आपण चिकोडी हॉस्पिटलमध्ये ट्रीट करत आहोत.
0: ग्रेट. म्हणजे जी खेडीपाडी आहेत, छोटी छोटी गावं आहेत, त्यांनाही सगळ्या मेडिकल सुविधा मिळाव्यात हा पूर्णपणे प्रयत्न केला गेला आहे.
1: प्रयत्न केला आहे आणि आम्ही आजपर्यंत खूपशा इमर्जन्सीस म्हणजे हजारोंच्या संख्येमध्ये आपण आज तिथे जीव वाचवलो आहोत. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपल्याला हार्ट अटॅक आला आहे, जर हार्ट अटॅक आला तर टाइम इज मसल म्हणतो आपण, म्हणजे ज्याला हार्ट अटॅक असतो त्याचे हृदयाची रक्तवाहिनी ही ब्लॉक असलेली असते. ती रक्तवाहिनी जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत हृदयाचं जे मास असतं त्याला रक्त पोहोचत नाही. जेवढ्या लवकर आपण ती हृदयाची रक्तवाहिनी ओपन करतो तितकं हृदयाचं जीव म्हणजे हृदयाचं मास आपण वाचू शकतो.
0: बरोबर.
1: जे त्याला म्हणतो आपण टाइम इज मसल. मग आता समजा आपल्याला एक चिकोडीच्या 10-15 आसपास मध्ये जर पेशंटला अटॅक आला तर तो पेशंट बेळगाव पर्यंत पोहोचूपर्यंत नाहीतर कोल्हापूर पर्यंत पोहोचूपर्यंत त्याला कमीत कमी 1.5-2 तरी जातं.
0: ओके,
1: तोच पेशंट आपल्याला 10-15 चिकोडीला पोहोचू शकतो. जर चिकोडीमध्ये त्याला तोच पेशंट बेळगावला पोहोचून नाहीतर कोल्हापूरला पोहोचून त्याचं थ्रॉम्बोलायसिस म्हणजे जे रक्त गुठळी विरघळण्याचं इंजेक्शन असतं नाहीतर जे रक्त गुठळी जीव वाचवण्याचं जे प्रोसिजर करावी लागते त्याला त्याला तिथून बेळगावला नाहीतर कोल्हापूरला येईपर्यंत कमीत कमी 4 जातात. ते आपण 1/2-1 तासामध्ये चिकोडीमध्येच आपण ट्रीटमेंट देऊ शकतो आणि याचमध्ये त्याचं खूप जणांचे जीव वाचतात. ऑब्व्हियसली टाइम हृदयाचं जे पंपिंग असतं तेही जसं आहे तसं राहतं नाही तर बऱ्यापैकी डॅमेज होत नाही. पण मेनपणे त्यांचा जीव वाचू शकतो. म्हणून हे हॉस्पिटल आणखी ही अतिदक्षता विभाग हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या चिकोडीच्या लोकांसाठी आणि चिकोडीच्या आसपास खेड्यांसाठी.
0: होय ना, म्हणजे अशा तालुका लेवलला एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज मिळणं हॉस्पिटलच्या, आणि सध्याचं जीवन जर बघितलं तर कधी कुणाला काय होईल हे सांगता येत नाही, आणि अशा वेळी ज्या ह्या इमर्जन्सी सेवा आपण देतोय त्या लोकांसाठी त्याचा नक्कीच त्यांना फायदा होत आहे.
1: हो.
0: मग सर, आता जसं मेडिसिन बद्दल आपण बोललो की वेगवेगळे मेडिसिन सुद्धा तिकडं अवेलेबल आहेत, किंवा 24 तास आपलं हॉस्पिटल कार्यरत असतं, लॅब बद्दल तुम्ही सांगितलं, आता प्रत्येक गोष्ट ही रक्तलघवी तपासल्याशिवाय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे जाऊ शकत नाही.
1: हो.
0: तर ह्या सगळ्या आपण सुविधा तिथं आहेत.
1: हो, आहेत मॅडम. जे पण आपल्याला टेस्ट करायची असते ती प्रत्येक टेस्ट आपल्या चिकोडी लॅब मध्ये होते. आणि समजा जर आपल्याला एक हाय लेवलची टेस्ट करायची असेल जी फक्त मुंबई नाहीतर दिल्ली मध्ये होते, नाहीतर थोडे टेस्ट जे फॉरेन मध्ये होतात, प्रत्येक मुंबईत तरी दिलो तरी आपण ते US मध्ये पाठवतो, अशा ज्याही टेस्ट असतील त्याही आपण तिथे सॅम्पल कलेक्ट करून आपण पाठवून त्याचे रिपोर्ट आपण तिथेच कलेक्ट करतो. पेशंटला कुठे जायची गरज नाही आहे. पेशंट चिकोडी हॉस्पिटलमध्ये येऊन तिथेच रक्त लघवीचं सॅम्पल दिलं तर आम्ही पूर्ण बाकी पुढचं जे पण प्रोसिजर आहे ते आम्ही करतो पूर्ण, तेही एकदम कमी दरामध्ये.
0: हो, ते महत्वाचं आहे, कारण मोठं हॉस्पिटल म्हटलं की लोक आधीच घाबरतात आणि किती रेट असतील वगैरे हे सगळं डोक्यात येत आहे त्यांच्या.
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे आणि हा खूप मोठं मिथ आहे की मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप रेट जास्त आहेत, नाहीतर आपल्याला खूप दिवस राहावं लागेल, नाहीतर खूप पैसे भरावे लागेल. हे खूप मोठं गैरसमज आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये वन ऑफ द चिपेस्ट, तुम्ही जर कोल्हापूर बेळगाव तर सोडाच, जर तुम्ही चिकोडीचे लोकल रेट जरी बघितला तरी आपण 100-bed ICU वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल असून पण आपले ICU रेट्स नेमके 2000 rupees आहेत. जे जनरल वॉर्डचे बेड चार्जेस 2000 असतात ते आपले ICU बेड चार्जेस 2000 आहेत. आपण पूर्ण सगळं ICU नर्सिंग डॉक्टर चार्जेस बाकी कन्झ्युएबल्स हे सगळं जर आपण विचार केला ICU तर आपण 3000 rupees टोटल घेतो एक दिवसाचे.
0: अच्छा.
1: व्हेंटिलेटर वगैरे असेल ते चार्जेस वेगळे असतात, पण ICU पेशंट आपण ऍडमिट करतो आणखी त्यांचं 2 दिवस पेशंट असेल तर त्यांचे चार्जेस 6000 होणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही.
0: म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्त सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय.
1: हो मॅडम. आता जर आपले डॉक्टर्स बघितले तर तुम्ही मला जर विचारला तर मी माझं एज्युकेशन पूर्ण टॉप कॉलेजेसमध्ये केलं मॅडम. मी MBBS माझं बँगलोर मेडिकल कॉलेजमध्ये केले. बँगलोर मेडिकल कॉलेज आपले कर्नाटकचं टॉप कॉलेज आहे मॅडम, बँगलोर मेडिकल कॉलेज. मी माझी MD BJMC अहमदाबादला केलं, ते गुजरातचं टॉप कॉलेज आहे आणि भारतातलं top 10 एक कॉलेज आहे मॅडम. मी सुपर स्पेशालिटी क्रिटिकल केअर अतिदक्षता विभाग मी ना बॉम्बे हॉस्पिटलला मुंबईला केले मॅडम, ते हॉस्पिटल मुंबईचं वन ऑफ द टॉप कॉलेज आहे मॅडम. तर आपल्याला अशा प्रकारचे डॉक्टर्स चिकोडीमध्ये अवेलेबल होणे हे खूप खूप कमी असतं, कारण की डॉक्टरांचं मुलांचं शिक्षण नाहीतर डॉक्टरांचे स्वतःचे आवडीनिवडी नाहीतर राहण्याच्या फॅसिलिटीज नाहीतर बाकीचे जे पण मनोरंजन फॅसिलिटीज हे रुरल लेवलमध्ये नाहीतर तालुक्या लेवलमध्ये मिळणं हे खूप कठीण असतं. पण ते सॅक्रिफाईस करून ह्या लेवलला येणे नाहीतर हे सर्व्हिस देणे, सॅलरी असो काही पण असो हे कुठे पण मिळू शकतं, बेळगावला पण मिळू शकतं आणि चिकोडीला पण मिळू शकतं. पण ते जे आपल्याला सर्व्हिस असते नाहीतर पण जे रुरल सर्व्हिस नाहीतर एक काय म्हणतो सोशल सर्व्हिस आपण जे म्हणतो ती आय थिंक आम्हा लोकांना म्हणजे आमच्या सगळ्या कन्सल्टंटला इथे काम करून वर्क सॅटिस्फॅक्शन मिळतं मॅडम. आपले तुम्ही डायबेटोलॉजिस्ट जर आमचे बघितलं तर शी इज ऑल्सो, त्यांनी पण BMC मधून MBBS केले, त्यांनी जिपमेर मधून MD केलेत, आणखी RLA UK मधून त्यांनी डायबेटोलॉजी फेलोशिप केलेले आहेत. आपले पीडियाट्रिशियन आहेत, पेरियाट्रिशियन आपले बेळगाव KLE मध्ये MD पीडियाट्रिक्स करून ते पीडियाट्रिक न्यूनेटोलॉजी फेलोशिप केलेले आहेत. ऑर्थोपेडिशियन आहेत, ते पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बीदरमध्ये त्यांनी MS ऑर्थोपेडिक्स केलेलं आहे. आपले गायनेकोलॉजिस्ट आहेत, ते पण मणिपालमध्ये MD गायनेकोलॉजी केलेले आहेत. आपले पॅथॉलॉजिस्ट आहेत, सो 24/7 पॅथॉलॉजिस्टची पण अवेलेबिलिटी आहे. सो आपले जे डॉक्टर वर्ग आहे आणि जो सपोर्टिंग स्टाफ आहे वेल क्वालिफाईड, आणखी तुम्ही जर बाहेर बघितला तर हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर असतात पण जो सपोर्टिंग स्टाफ असतो तो 10th pass 12th pass असा असतो, पण आपल्या इथं बघितलं तर BSc नर्सिंग GNM नर्सिंग सोडून काही

0: कुठलाही स्टाफ आपण घेत नाही. त्यांचे क्वालिफिकेशन आणि पेशंट केअरमध्ये बराचसा फरक असतो.
1: बरोबर.
0: जे क्वालिफाईड स्टाफ असतात, जे मेडिकल ऑफिसर्स असो नाही तर नर्सिंग स्टाफ असो, जी क्वालिटी आपण मेंटेन करतो हे पेशंट केअरमध्ये दिसून येते.
1: बरोबर ना. आणि एवढे सगळे तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला एका छताखाली भेटणं, तेही एवढ्या रुरल एरियामध्ये, हे खरंच त्या तिथल्या लोकांचं भाग्य समजायला पाहिजे त्यांनी. कारण एवढ्या सगळ्या सुविधा देणं कठीण जातं आणि एवढे चांगले डॉक्टर असणं एकत्र आणि त्यांची सेवा मिळणं, ते खरंच म्हणजे खूप कमी लोकांना भेटतं. ते आता आपण कितीतरी गोष्टी ऐकत असतो किंवा वाचत असतो न्यूजमध्ये की या गावामध्ये या सुविधा नाहीत, मेडिकल सुविधा नाही आहेत म्हणून लोकांचे हाल होत आहेत वगैरे वगैरे. म्हणजे साधं डिसेंट्री सारखा सुद्धा प्रॉब्लेम एखादा जीवघेणा होऊ शकतो एखाद्या गाव लेवलला. तर असे सगळे प्रॉब्लेम्स आपण ऐकत असतो, त्यामुळे खूप छान सुविधा आणि सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडी येथे अवेलेबल आहेत.
0: आता तुम्ही डिसेंट्री बोलला नाही तर लूज स्टूल बोलला, त्यामध्ये काय होतं मॅडम, त्यामध्ये तुर्तात एक छोटीशी समजा 10 रुपयाची गोळी घेतली तरी ते बरं होऊ शकतं.
1: हो ना.
0: पण जर तो प्रॉब्लेम वाढला आणि जर टाइमली ट्रीटमेंट जर घेतलं नाही तर तुम्ही एक महिना ऍडमिट होऊन आयसीयू मध्ये पण जीव वाचवण्याचं गॅरंटी नसते.
1: हो ना.
0: ह्या पेशंट्सला आपण टाइमली डायग्नोसिस की कुठल्या प्रकारचं डायरिया आहे त्याला आणि कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट मिळावं लागतं, ओपीडी बेसिस की आयपीडी बेसिस, हे टाइमली डायग्नोसिस आणि टाइमली ट्रीटमेंट जर मिळालं तर रुरल एरियामध्ये आपल्याला ते पॉप्युलेशनला खूप अर्ली सर्व्हिस आणखी करेक्ट डायग्नोसिस देण्याची शक्यता खूप वाढते.
1: बरोबर. मग याच्यामध्ये सर आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून काही अवेअरनेस प्रोग्राम वगैरे किंवा कॅम्प वगैरे काही ऑर्गनाईज केलाय का आणि ज्याच्यातून लोकांना फायदा झाला?
0: हो मॅडम, आपण प्रत्येक महिन्याच्या लास्ट गुरुवारी फ्री ओपीडी ठेवतो. प्रत्येक महिन्याच्या लास्ट चौथ्या गुरुवारी फ्री ओपीडी असते आपल्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यामध्ये ओपीडी कन्सल्टेशन पूर्णपणे मुफ्त असतं, 1 रुपयाही आम्ही घेत नाही.
1: ओके.
0: प्लस आणखी बाकीचे छोटे मोठे टेस्ट असतील, शुगर असो, ईसीजी असो, एक्सरे असो, ते पण आम्ही डिस्काउंटेड रेट्स मध्ये त्या दिवशी पेशंटला करून देतो. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटल मार्फत जे पण जवळचे गाव आहेत, जेही लोकांना म्हणजे अरेंजमेंट जे सोशल वर्कर्स सोबत मिळून जे पण अरेंजमेंट लागते आपल्याला कॅम्प कंडक्ट करण्यासाठी, तर तेही वारंवार आपण महिन्या 2 महिन्याला एकदा करत असतो. जे पण डेज असतात म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे असो, हार्ट डे असो, ते आपण स्फूर्तीपूर्वक सेलिब्रेट करतो आणि त्या दिवशी आपण आणखी मुफ्त सर्व्हिस आपण हॉस्पिटलमध्ये ठेवतो. कोरोनाच्या काळात आपण खूपशा पेशंटला वाचवलं. कोरोनाच्या काळामध्ये आपलं हॉस्पिटल पूर्णपणे कोविडमध्ये कन्वर्ट केलं होतं. मोर दॅन 60 पेशंट्स ऑर 70 पेशंट्स ॲट अ टाइम आपल्या इथे ॲडमिट होते आणि मोर दॅन 99 or 98% जीव आपण वाचवलेत मॅडम. क्वचितच पेशंट्स आपल्या इकडे दगावलेत कोविडमध्ये, पण 98 to 99% पेशंट्स आपल्या इथे वाचले. मोर दॅन 500 पेशंट्स आपण ऍडमिट केलं होतं कोविडच्या काळात. आणखी ती लेवल ऑफ सर्व्हिस आपण दिलो आहोत मॅडम. प्रत्येक हरेक कन्सल्टंट आपल्या हॉस्पिटलमधले तेवढेच जिद्दीचे आणि तेवढेच स्फूर्तीपूर्वक पेशंट केअर करण्याला सक्षम आहेत.
1: बरोबर ना. तुम्ही जसं म्हटलात की अगदी क्वालिफाईड स्टाफ आहे तुमचा, इवन नर्स ज्या आहेत त्या सुद्धा क्वालिफाईड आहेत आणि त्यामुळं ती जी सेवा देण्यामध्ये फरक पडतो तो नक्कीच पडत असतो. कारण 10वी 12वी किंवा ट्रेनी म्हणून एखाद्याकडे काम करणं आणि ती सेवा किंवा ती ट्रीटमेंट नक्कीच त्याच्यामध्ये फरक असतो. तर हे सगळं झालं सर कोविड बद्दलचं पण सांगितलं तुम्ही, लोकांच्या कडून कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला? म्हणजे एवढे सगळे आता तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम म्हणा किंवा फ्री हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज करता त्यावेळी
0: मॅडम लोकांचा साथ आम्हाला मोर दॅन एक्सपेक्टेड आहे.
1: म्हणजे
0: जे आम्ही असा एक काळ येतो की आम्हाला बेड्स नसतात पेशंट ऍडमिट करण्यासाठी, म्हणून आम्ही 2 फ्लोअर आता वाढवलेत.
1: अच्छा.
0: पहिला 60 बेड होता, आम्ही आता 100 बेड केलेत. कारण की लास्ट 2-3 वर्ष जर आम्ही भेटलो तर आम्हाला पेशंट ऍडमिट करायला म्हणेल एवढी जागा नव्हती.
1: ओके.
0: आणि मेजॉरिटी पेशंट्सना रूम सर्व्हिस लागते, नाही तर रूम्स पाहिजे असतात, नाहीतर आयसीयू बेड्स टोटली फुल असतात. गायनॅक डिपार्टमेंट आहे, जे डिलिव्हरीचे पेशंट असतात, जे सिझेरियनचे पेशंट असतात, त्यांना प्रायव्हेट रूम लागत होतं. तर त्याच्यामध्ये आपण अपुरं पडत होतो. पण आज आपण फॅसिलिटीज आपले अपग्रेड केलं आहोत, आपण फॅसिलिटीज जास्त प्रमाणे वाढवलं आहोत. मग आता इथून पुढे ती गैरसोय होणार नाही. आणि पेशंट्स आणि रिलेटिव्हचा सपोर्ट असेल, तर समजा एक पेशंट आपल्याकडे दाखवत असेल तर त्यांचा पूर्ण गल्ली नाही तर त्यांचं पूर्ण फॅमिली आपल्याकडे येते मॅडम. तो सपोर्ट आपल्याला आहे आणि वी आर व्हेरी थँकफुल. आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे. कारण सपोर्ट वाईज तुम्ही म्हणला तर खूप, आणि लोकल पीपल, नॉन अलाइन पीपल पण आपल्याला खूप सपोर्ट करतात मॅडम. आणखी एनी एमर्जन्सी, आम्ही कुठलेही

0: इमर्जन्सी इथे होत नाही, तुम्ही पुढे जावा असं म्हणत नाही. आम्ही प्रत्येक इमर्जन्सीला हँडल करतो, भलेही कुठलाही ऍक्सिडेंट असो, कुठलंही मेडिकल इमर्जन्सीज असो, काही गायनेक इमर्जन्सीज असो, पीडियाट्रिक इमर्जन्सीज असो, हे जे पण इमर्जन्सीज येतात, हे प्रत्येक इमर्जन्सी हँडल करण्यामध्ये आणि ते मॅनेज करण्यामध्ये आपला पूर्ण स्टाफ डॉक्टर्सही सक्षम आहात, हॉस्पिटल सक्षम आहे. मग हे नाही आहे आपल्याकडे आणि तुम्ही बेळगावला घेऊन जावा असं काहीही नाही आहे. हा, सुपर स्पेशालिटी आणि प्रोसिजर फॅसिलिटीज असतील त्याच्यासाठी आम्ही बेळगावला पाठवतो. फॉर एक्झाम्पल, आता अटॅक पेशंट आलेला आहे आणि आम्ही थ्रॉम्बोलाइज केले त्यांना, त्यांचा जीव वाचवला आणि त्यांना स्टेबल केले, पुढे एंजियोप्लास्टी लागते त्याला, ती फॅसिलिटी आपल्या इथे नाही आहे. तर एंजियोप्लास्टीसाठी आम्ही बेळगावलाच पाठवतो. मग आपल्या केएलए हॉस्पिटल बेळगावला पाठवतो आणि तो पेशंट तिथे पूर्णपणे बरा होतो. ज्यावेळेला फॉलोअप असेल तर इथले कार्डिओलॉजिस्ट पण तिथे व्हिजिट करतात, चिकोडीमध्ये डॉक्टर विश्वनाथ व्हिजिट करतात. मग त्यांच्यामध्ये फॉलोअप होतं, नाही तर ते माझ्याकडे दाखवतात, नाही तर विश्वनाथ सरकडे दाखवतात. आणि पेशंटला बेळगावला येणं जाणं, नाही तर कोल्हापूरला येणं जाणं आणि त्यांच्याबरोबर एकटे दोघं जण, त्यांचा तिघांचा पगार, ते त्यांचा येण्याजाण्याचा खर्च, जेवण्याचा खर्च, कधीतरी राहण्याचा खर्च, हा जो पण खर्च होतो हा चिकोडी हॉस्पिटलमध्ये शून्य होतो. कारण की तो पेशंट एकटा स्वतः येऊ शकतो चिकोडीला, त्याच्या गावावरून 10 किलोमीटर
1: होय ना,
0: त्याला काही राहायची गरज नाही, तो स्वतःचा डबा घेऊन येऊन जेवून दुपारी परत जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: तर ही जी पण सोय चिकोडी हॉस्पिटलमध्ये होते ती लोकांसाठी खूप फायदेशीर आहे.
1: आता चिकोडी म्हटलं की एक छोटस गाव झालं, म्हणजे तालुका प्लेस आहे तो. मग तालुक्याचा विचार करता करता छोटी छोटी गावं पण आसपास आहेत, जसं आपण सुरुवातीपासून बोलतोय, तर त्या गावांमधली जर काही अनएज्युकेटेड लोक किंवा तेवढी जास्त शिकलेले नाहीत लोक, अशी लोक जेव्हा आपल्या हॉस्पिटलला येतात, तर त्यांच्यासाठी इझी वे मध्ये काय आपल्याकडे सुविधा आहेत, म्हणजे फॉर्म भरण्यापासून असेल किंवा नवीन काही फॅसिलिटी असेल, तर ती कशी आहे?
0: गुड मॅडम, तुम्ही जे विचारला हे खूप चांगलं क्वेश्चन आहे. आम्ही ह्याच्यावर खूप भर देतो मॅडम, कारण की आमचं 80% पॉप्युलेशन हे रुरल आहे. 80% जे पेशंट आमच्याकडे येतात हे रुरल एरियामधून येतात. चिकोडी म्हणजे अर्बन एरियाज तुम्ही 20% पकडू शकता. ह्या पेशंटची काही गैरसोय होऊ नये याची खूप काळजी आम्ही घेतो. राईट फ्रॉम आमचं ऑफिस स्टाफ, क्लरिकल स्टाफ आणि PROs हे पूर्णपणे त्यांच्या मदतीसाठी असतात मॅडम. फॉर्म भरणे आणि कंपल्शन असं काही नाही, त्यांनी नुसतं त्यांचं आधार कार्ड दिलं तर बस आहे. आधार कार्ड जरी नसेल, ते कुणाला फोन लावून दुसऱ्यांचे जर सांगितलं तरी आम्ही पूर्ण डिटेल्स आमच्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांचे भरून घेतो आणि त्यांना काही गैरसोय व्हावं असं आम्ही काही ठेवलेलं नाही मॅडम. PROs असतात, ते मदत करतात. क्लेरिकल स्टाफ एक्स्ट्रा आहेत. जे पेशंट असतील, जे वयस्कर असतील, त्यांना आम्ही व्हीलचेअरची फॅसिलिटी देतो. जे वयस्कर असतील त्यांना OPD नाहीतर IPD पहिला प्राधान्य असतं. जे पेशंट्सना इमर्जन्सी असते त्यांना इमर्जन्सी रूम मध्ये बघितलं जातं. ज्या पेशंटला जशी गरज आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना कॅटेगराईज करून बघतो.
1: कारण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे एकदा एकटेच आलेले असतात, ते सोबत कोणी नसतं आणि मग तेवढे शिकलेले नसतात आणि मग अशा वेळी काय करायचं, नेमकं कुठून सुरुवात करायची, या गोष्टी लक्षात येत नाहीत पटकन. आणि मग एकदा असाही विचार येतो की एवढं मोठं हॉस्पिटल आहे, आपण आज जावं की नको, असाही प्रश्न पडतो.
0: राईट फ्रॉम गेटच्या सिक्युरिटी पासून ते डॉक्टर कन्सल्टंट पर्यंत त्यांना पूर्णपणे सपोर्ट मिळतो हॉस्पिटल स्टाफ कडून. जर पेशंट असेल तर आमचे अँब्युलन्स ड्रायव्हर असो, नाहीतर आमचे सिक्युरिटी गार्ड असो, नाहीतर ऑफिस स्टाफ असो, जर कोणी असं बघितलं की एक आजीबाई आलेले आहे, त्यांच्यावर कोणी आणि त्यांना दाखवायचं आहे, तर त्यांना गेट टू गेट आम्ही सर्व्हिस देऊ शकतो मॅडम आणि देतो आम्ही. म्हणजे त्यांना आम्ही 100% लोकांना नाही, पण ज्यांना पाहिजे, ज्यांना गरज आहे आणि ज्यांना आम्ही बघितलो असतो की नाही बाबा ही आजी एकटे चालत आणि त्यांना काही समजेना, तर आम्ही स्वतःहून जाऊन विचारतो की काय पाहिजे, कशासाठी आलाय. समजा ते फार्मसीला नुसतं औषध घ्यायला आलाय तर त्यांना तिथे गाईड करतो, आणि लॅब टेस्टला आले तर त्यांना तिकडे गाईड करतो. बट तो प्रॉब्लेम मॅडम ह्या हॉस्पिटलमध्ये नसणार आहे फॉर शुअर. आणखी आम्हाला आणि स्टाफ जर त्याच्यासाठी जर भविष्य काळामध्ये वाटेल की नाही बाबा आपल्याला स्टाफ अजून पाहिजे, तर आम्ही अजून स्टाफ त्या कामासाठी रेक्रूट करायला आम्हाला काही हरकत नाही.
1: अच्छा, म्हणजे असे काही प्रॉब्लेम्स तुम्ही येऊच दिलेले नाही?
0: येऊच दिले नाही मॅडम. तुम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री केला तर तुम्ही जागोजागी फोन नंबर बघाल, जागोजागी सजेशन नाही तर कंप्लेंट बॉक्स बघाल.
1: ओके.
0: आम्ही तिथे आमचे कन्नडमध्ये फोन नंबर लिहिलेले आहेत, म्हणजे जे की जेणेकरून रुरल पॉप्युलेशन जे कन्नड वाचता बोलता येतं, नंतर जे ज्यांना म्हणजे प्रत्येकांना इंग्लिश यावं असं काही नाही, मग ते कन्नडमध्ये आम्ही स्वतःचे फोन नंबर लिहित, माझा स्वतःचा फोन नंबर आहे, नाहीतर आमच्या ऍडमिनिस्ट्रेटर प्रशांत पुजारीचा फोन नंबर आहे. त्यांना कधीही काही वाटलं की बाबा मला कोणतरी बघत नाही, नाहीतर मला वेळ करतात, नाही तर त्यांना डायरेक्टली ते नंबरवर फोन करू शकतात. आणि ते एका जागी नाही मॅडम, तुम्ही जसे 20-25 पाट्या बघशील आमच्या हॉस्पिटलमध्ये, की तुम्ही डायरेक्ट यू कॅन कॉन्टॅक्ट द मेन पर्सन, म्हणजे तुम्ही मेन पर्सनला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता वया थ्रू, नाहीतर कोणी ते सप्रेस करणे, नाहीतर काही कंप्लेंट्स असेल, नाही सजेशन असेल, ते डायरेक्ट आमच्यापर्यंत येतात. आणि ज्या वेळेला येतात बरेचसे सजेशन्स, चांगले सजेशन्स येतात, थँकिंग मेसेजेस येतात, रिव्ह्यूज चांगले येतात, थोडे कंप्लेंट्स येतात, हे जे पण असतात हे आम्ही प्रॉम्प्टली त्याच्यावरती ऍक्शन घेतो आणि ते 99 to 100% सॉल्व्ह करायची लगेचच आम्ही प्रयत्न करतो.
1: म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहे तुमचं काम आणि तुमच्या टीमचं सगळ्यांचं, आणि त्यामुळे तिथल्या लोकांना चांगला याचा फायदा होतोय.
0: होतोय मॅडम.
1: आपल्या हॉस्पिटलमध्ये सर मग काही स्कीम वगैरे अशा म्हणजे ऍप्लिकेबल होतात का लोकांसाठी?
0: मॅडम, स्कीमसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आता आपल्याकडे वी केअर फॅसिलिटी आहे, जे KLE वैद्यश्री आहे ते फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणखी आपल्याकडे आयुष्यमान भारत आहे, जे पीडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये आपण यूज करतो. एक काही पण शिशूंना नाहीतर निओनेट्सना ऍडमिशन लागेल, NICU ऍडमिशन काही पण लागेल, हे पूर्णपणे आपण मोफत करतो, फ्री ऑफ कॉस्ट. त्यांचा येण्या जाण्याचा खर्चही आम्ही देतो.
1: अच्छा.
0: सो निओनेटल डिपार्टमेंट जे पीडियाट्रिक डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यमान भारत हे असाईंड आहे, म्हणजे आयुष्यमान भारत स्कीम आम्ही पीडियाट्रिक डिपार्टमेंटला घेतो. आणखी त्याच्या विरोधात प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या पण आपल्याकडे टायअप आहेत, ICICI आहे, बजाज अलायन्स आहे, आणि खूपशा कंपन्या आहेत ज्याला आपण ऍप्लिकेशन दिलो आहोत पण त्यांच्याकडून रेस्पॉन्स आणायचा, कारण की बरेचशे कंपन्याचे रूल्स कसे असतात, त्यांना प्रायव्हेट रूम्स लागतात, त्यांना प्रत्येक सेपरेट फॅसिलिटीज लागतात. मग आपले प्रायव्हेट रूम्स थोडे कमी होते पण आता वाढलेले आहेत. सो नाव प्रायव्हेट इन्शुरन्स आणि आपण अर्बन पॉप्युलेशनला पण केटर करायला सक्षम झालो आहोत. आपल्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे मॅडम, ज्या ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटर आहे, स्टाफ 24 तास असतो, आणखी 24 तास आपण कार्डियक ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी देतो. चिकोडीच्या आजूबाजू जेवढे पण खेडे नाही तर जेवढे पण गाव आहेत त्याला आपण काही पण आपल्या हॉस्पिटलच्या फोनवर फोन केला तर आपण ॲम्ब्युलन्स डायरेक्ट त्यांच्या घरी पाठवू शकतो. जे पण पेशंटला आहे, जे पण इमर्जन्सी आहे, ते पेशंटला आपण चिकोडीमध्ये ट्रीट करू शकतो. समजा जर चिकोडीमध्ये होत नसेल तर आपण चिकोडीमधून त्यांना बेळगावला शिफ्ट करतो मॅडम. तेवढी फॅसिलिटी, ICU ऑन व्हील्स, म्हणजे पेशंटच्या घरी जर ॲम्ब्युलन्स आली पेशंटचा जीव सुरक्षित आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे आम्ही घरातून ज्या वेळेला पेशंटला घरातून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवतो त्या पॉईंट त्या सेकंड पासून आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू करतो. डायग्नोसिस तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर होईल, ECG करायचं, ब्लड टेस्ट करायचं, जे पण असेल. पण पेशंटला जी इमिडिएट ट्रीटमेंट पाहिजे, समजा पेशंटला श्वास घेता येत नसेल, इंट्युबेशन लागेल, तोंडामध्ये पाईप घालायचं असेल आणि पेशंटचं श्वासोच्छवासची प्रक्रिया चालू ठेवायची असेल तर ते आम्ही ॲम्ब्युलन्समध्येच करतो. ते काय पेशंटला हॉस्पिटलमध्ये येऊपर्यंत तेवढी वाट आणि तेवढा टाइम पेशंटकडे नसतो, ते आम्ही ॲम्ब्युलन्समध्येच करून पेशंटचा जीव सिक्युअर करून आम्ही हॉस्पिटलला मध्ये प्रॉपर डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट देण्यासाठी म्हणजे आमचे फॅसिलिटीज तयार आहेत.
1: अच्छा. म्हणजे 24 तास ॲम्ब्युलन्सची सेवा सुद्धा आहे?
0: आहे. ओनली ॲम्ब्युलन्स नाही म्हणून, इट इज अ कार्डियक ॲम्ब्युलन्स.
1: कार्डियक ॲम्ब्युलन्स,
0: कार्डियक ॲम्ब्युलन्स मध्ये इट इज ICU, म्हणजे तो त्यांच्या घरीच ICU जातो.
1: बरोबर बरोबर. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी शंका असते की आताचे जे डॉक्टर्स आहेत ते वेट करत नाहीत नॉर्मल डिलिव्हरीसाठी आणि लगेचच ते सिझरला घेतात वगैरे वगैरे. तर आपल्याकडे असं चिकोडीच्या हॉस्पिटलमध्ये जे KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आहे तिथं हे जे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत किंवा प्रसूती विभाग आहे त्याचं काम कसं चालतं?
0: मॅडम, प्रसूती विभाग स्त्री रोग तज्ज्ञ डिपार्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग डिपार्टमेंट मॅडम आमच्या हॉस्पिटलचं. तिथे डिलिव्हरीज आणि सिझेरियन सेक्शन हे 24 तास आम्ही करतो मॅडम. रात्री 2 असेल तरी आमचे कन्सल्टंट येतात आणि ते डिलिव्हरी करतात, नाहीतर CS म्हणजे जे सिझेरियन सेक्शन म्हणतो आपण ते करतात. मॅडम, जे पण रजिस्टर्ड केसेस असतात, जे पण आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखवतात पहिल्यापासून त्या केसेस आम्हाला सगळं माहिती असतं त्याच्याबद्दल. ते आम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी 100% नॉर्मल डिलिव्हरीसाठीच आम्ही प्रयत्न करतो. भलेही पेशंट समजा ब्रिज प्रेझेंटेशन म्हणजे डोक्यातून बाळ नसेल, ब्रिज प्रेझेंटेशन असेल, नाहीतर बाळ आडवा असेल, ट्रान्सवर्स लय असेल, मग ह्याच्यामध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी ट्राय करू शकत
1: नाही.
0: तर बाळाला नाळ गळ्यापुरती भोवती अडकली असेल हे सगळं आपल्याला स्कॅनमध्ये समजतं. आणि जर तशी कंडिशन असेल तर हे नॉर्मल डिलिव्हरीचा चान्स देणं हे खूप धोकादायक असतं, म्हणजे बाळाला पण आणि आईला पण. मग त्यावेळेला आपल्याला सिझेरियन सेक्शनला जावंच लागतं. नेक्स्ट, जे रजिस्टर्ड केसेस नसतात, म्हणजे जे पेशंट बाहेर दाखवलेले असतात आणि इमर्जन्सी टाइमला आपल्याकडे येतात मॅडम, त्या टाइममध्ये आम्ही असेस करतो की पेशंट काय आहे, कसं आहे त्याला. आणि बरेचसे पेशंट असे येतात मॅडम जे टोटली क्रिटिकल असतात, म्हणजे ज्यांचा BP वाढलेला असतो, ज्यांना सिझेरियन इमर्जन्सी लागतंच लागतं, ज्यांनी शुगर खूप हाय असते, नाहीतर बाळाचे हृदयाचे ठोके कमी जास्त होत असतात, नाहीतर आईचे BP खूप कमी झालेले असतं. हे असे जे पण डायर इमर्जन्सी असतात, ज्यांना ICU गरज असते, नाहीतर ज्यांना इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीची गरज असते, ते पेशंट इमर्जन्सीमध्ये आमच्याकडे येतात मॅडम. पण आम्ही ते पेशंट डिनाय करत नाही मॅडम, आम्ही सर्व पेशंट ऍडमिट करतो आणि 100% आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊन, जर डिलिव्हरी असेल तर डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन असेल तर सिझेरियन सेक्शन, हे आम्ही करून त्यांना म्हणजे त्या लेवलचं आम्ही ट्रीटमेंट देतो मॅडम.
1: मग अशा वेळी म्हणजे हे डिसिजन कसे फास्ट व्हायला पाहिजेत, आपल्याकडे वेळ कमी असतो मग अशा वेळी त्या लोकांची मेंटॅलिटी पण जराशी बदललेली असते, मग काउन्सिलिंग वगैरे असं करणं म्हणजे गरजेचं पडतं का तेव्हा?
0: हो मॅडम, काउन्सिलिंग करायला आमची फुल टीम आहे मॅडम. स्वतः कन्सल्टंट काउन्सिलिंग करतात, त्यांचे असिस्टंट्स काउन्सिलिंग करतात, नर्सिंग स्टाफ असतो काउन्सिलिंग करतात. ओनली ओरल काउन्सिलिंग नसते मॅडम, ते विथ प्रूफ विथ रिपोर्ट आम्ही देतो त्यांना. सो

0: सोनोग्राफी आमच्या हॉस्पिटलमध्ये इनहाऊस आहे. जर पेशंटचे रिलेटिव्हजला इंटरेस्टेड असतील ते बघण्याचं, तर आम्ही त्यांना सोनोग्राफी म्हणजे असे इश्यू आहेत म्हणून आम्ही सांगू शकतो त्यांना की ह्या बाळाचा असा प्रॉब्लेम आहे. एनएसटी म्हणून एक टेस्ट असते मॅडम, त्याच्यामध्ये आपल्याला समजते की बाळाचं हृदयाचे ठोके कसे आहेत. ते जर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटलं तर आपण म्हणजे जो डिसिजन असेल ते सेकंड्समध्ये घ्यावं लागतो, नाहीतर आपल्याला बाळाचं जीवाचा धोका खूप जास्त असतो.
1: त्याचबरोबर सर, आता लाईफस्टाईल डिसीज आपण म्हणतो ज्याच्यामध्ये आता हायपरटेन्शन आणि शुगर वगैरे आपण पाहतो, असे ज्यावेळी डिसीज होतात आणि याचं प्रमाणही खूप वाढलंय आता, म्हणजे घरटी एक दोन तरी मेंबर असतातच पेशंटचे, तर अशा लोकांना म्हणजे समजावणं किंवा लाईफस्टाईल आपली कशी असावी हे थोडंसं सांगणं, जागरूकता निर्माण करणं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात.
0: मॅडम, आम्ही जास्त सोशल मीडियावर नाही आहे, पण आम्ही जे पण पेशंट आपल्या इथे येतात आणि वारंवार म्हणजे महिन्याच्या महिन्याला जे मी कॅम्प्स घेतो, नाहीतर जे सोशल सर्व्हिसमध्ये म्हणजे जे कॅम्प्स बाहेर घेतो, त्या कॅम्पच्या माध्यमातून आम्ही हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी, नाहीतर काय जगावं, कसं करावं, हे आम्ही सांगतो. आम्ही म्हणतो की रुरल लाईफस्टाईल चांगली असते आणि अर्बन मध्ये शुगर बीपी आहे, हे पण चुकीचं आहे. रुरल लाईफमध्ये खूप जास्त असतं पण अनडिटेक्टेड असतं. त्यांना रहिताला म्हणजे एक फार्मर आहे, एक शेतकरी आहे, आणि त्याला बीपी शुगर होणं शक्य नाही आहे, म्हणजे दिवसभर तो शेतात काम करतो मग त्याला कसं हार्ट अटॅक येईल, हे चुकीचं आहे. कुणालाही काही होऊ शकतं, कारण की आपण केमिकल्सनं घेरलेलो. आज मी जर भाजी चपाती खाल्लो असेल सकाळी, तर त्या भाजीवर काय केमिकल होतं हे मलाही माहिती. ओके, तर आपण पूर्णपणे सगळेजण जे शेतकरी असो नाहीतर प्राईम मिनिस्टर असो, हे सगळेजण थोड्या ना थोड्या प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये काही ना काही कृत्रिम भाग नाहीतर काही ना काही केमिकल्स हे येतच. लाईफस्टाईलमध्ये आपण जर भारतीय बघितलं तर आपण भारतीय कार्बोहायड्रेट्स खूप कमी करावं लागतं. आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त खातो. कार्बोहायड्रेट्स जेवढं आपण कमी करेल, नाहीतर ज्या दिवशी आपण कमी करू कार्बोहायड्रेट्स, त्यावेळेला आपलं लाईफस्टाईल थोडंसं नाहीतर हेल्थ आपली इम्प्रूव्ह होईल. आपल्या आहारामध्ये प्रोटीन खूप कमी असतं. आपल्या आहारामध्ये प्रोटीन हे वाढवावं लागतं. प्रोटीन म्हणलं तर पनीर असो, नाहीतर आपले डाळी असो, नाहीतर कडधान्य असो, हे खूप जास्त आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांनी अंडी नाहीतर पण चिकन असेल हे त्यांच्या आहारामध्ये जर रॉ वाढवलं तर प्रोटीनचं इंटेक खूप वाढतं. जो माणूस प्रोटीन जास्त खातो त्या माणसांना शुगर बीपी होण्याची शक्यता कमी असते. असं नाही की नाही होत, पण शक्यता खूप कमी असते. पण जो कार्बोहायड्रेट जास्त सेवन करतो त्याला शुगर होणं हे खूप म्हणजे नेमकं होण्याची शक्यता खूप वाढते. त्याचबरोबर त्यांना सेडेंटरी लाईफस्टाईल, आपण काही चालत नाही, एक्सरसाइज करत नाही, एक्सरसाइज आणि चालणे नाहीतर नॉर्मल छोटी मोठी एक्सरसाइज, जर शेतकरी असेल तर तो काम करतो, त्याला तुम्ही सकाळी संध्याकाळी 5 किलोमीटर चालत जा म्हटलं तर ते चुकीचं आहे. ते लाईफस्टाईलमध्ये करत, पण ते सिगरेट पितात नाहीतर बीडी पितात नाहीतर मिश्री खातात नाहीतर तंबाखू लावतात, हे ते बंद करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: जर आपण अर्बन लाईफस्टाईल समजा कोणतरी ऑफिसमध्ये बसणार आहे, त्याला आपण सिगरेट बीडी तो घेतच नसतो नाहीतर घेत नसेल, पण त्याला तो खुर्चीवरून उठून 2-4 किलोमीटर चालणं हे त्याची गरज आहे.
1: बरोबर.
0: सो लाईफस्टाईल जो जसा आहे त्याच्याप्रमाणे ते चेंज होतं. मॅडम,
1: आपल्या हॉस्पिटलच्या सगळ्या सोयी म्हणा किंवा काय काय फॅसिलिटीज आहेत त्या आपण सांगून दिल्या सर. बऱ्याचदा लोकांना ऑपरेशन पर्यंत जावं लागतं किंवा किरकोळी काही ऑपरेशन्स होतात, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स कोणकोणत्या प्रकारचे होतात, काय आहे याच्याबद्दलची माहिती?
0: मॅडम, आपल्या इथे फुल टाइम ऑर्थोपेडिशियन आहेत, फुल टाइम गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि पार्ट टाइम जनरल सर्जन आहेत. ह्या डिपार्टमेंटचे जे पण सर्जरीज असतील, समजा आपण ऑर्थोपेडिक्स घेतले, डॉक्टर अभिषेक रायकर आपले ऑर्थोपेडिशियन आहेत, इज अ वेल क्वालिफाईड पर्सन. मॅडम, त्यांचं म्हणजे MS हे विम्स बेल्लारी मधून झालं, जे आपलं कर्नाटकचं एक टॉप कॉलेज म्हणू शकतो, आणि त्यांचा हात पण चांगला आहे. मॅडम, तर जे पण ट्रॉमा केसेस येतात म्हणजे जे पण ऍक्सिडेंट येतात, जे पण फ्रॅक्चर असतील, हे सगळे आपण अटेंड करतो. मॅडम, सगळे अटेंड करतो आणि प्रत्येक ऑपरेशन आपल्या चिकोडी KLE मध्ये होतं. ओनली न्यूरोसर्जरी पॉसिबल नाही आहे, कारण की आपल्या इथे न्यूरोसर्जन नाही आहे, पण जे पण ट्रॉमा केसेस असतील, जे पण ऍक्सिडेंट फ्रॅक्चर जे पण असतील, प्रत्येक प्रकारचे केसेस आपण तिथे ऑपरेट करतो. जर आपण गायनेकोलॉजी म्हणलं तर सिझेरियन सेक्शन आहेत, पिशवी काढणे, जे हिस्टेक्टॉमी म्हणतो आपण, गर्भाशय काढणे, ते ऑपरेशन होतात. जे पोटात गाठ असते, ओव्हरियन सिस्ट असतो नाही तर ओव्हरियन गाठ असते, ती आपल्या इथे ऑपरेट केलं जातं. जे पण स्त्रियांना जे पण स्तन रोग असतो नाहीतर ब्रेस्ट फायब्रोएडिनोमा असतो नाहीतर ब्रेस्टमध्ये काहीतरी गाठ असते, तर ती त्याचं ऑपरेशन होणे नाहीतर त्याचा तपास करण्यासाठी त्याचा तुकडा काढणे, हे आपल्या इथं होतं. आपण जर जनरल सर्जरी बघितलो, जनरल सर्जरीमध्ये हर्निया ऑपरेशन होतं, अपेंडिक्स ऑपरेशन होतं, पित्तकोष काढणे, हे आपल्या इथे होतं. जर का आतड्याचं काही रोग असेल नाहीतर आतड्याचं उलटं पडलं असेल नाहीतर टॉर्शन असेल, ते आपल्या इथं होतं. लघवीचे जे पण रोग असेल, प्रोस्टेट असेल नाहीतर हायड्रोसिल असेल, हे आपल्या इथे ट्रीटमेंट होतं. जर मूत्रपिंडात खडा असेल, ज्याला आपण रिनल स्टोन्स म्हणतो, त्याची सर्जरी आपल्या इथे होतात.

0: आणि बरेचसे जनरल सर्जरीज और युरोलॉजिकल प्रोसिजर्स आपण चिकोडीमध्येच फॅसिलिटी आहे मॅडम.
1: अच्छा, म्हणजे ऑपरेशनचंही बऱ्यापैकी तिथं फॅसिलिटी आहे.
0: हो मॅडम, जे पण स्पेशालिटी ऑपरेशन्स आहेत कुठल्याही पार्टचे, जे सुपर स्पेशालिटी थोडे आहेत म्हणजे युरोलॉजी आपण करू शकतो, बाकी स्पेशालिटी ऑपरेशन जे पण लागतात ते पूर्णपणे चिकोडीमध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये करतो.
1: बरोबर. म्हणजे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडी येथे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि त्याचा चिकोडी आणि त्याच्यासोबत आसपासची जी खेडेगावं आहेत त्यांना याचा चांगला लाभ होतोय. चांगली टीम आहे तुमची आणि चांगलं काम करते ती, याबद्दल आपण सगळी माहिती सांगितली सर. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडीचं टायमिंग काय आहे आणि कोणत्या नंबरला कॉन्टॅक्ट करावा?
0: मॅडम, आपल्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5.
1: बर.
0: 24 तास एमर्जन्सी सर्व्हिसेस असतात. प्रत्येक डिपार्टमेंटचे एमर्जन्सी सर्व्हिसेस 24 तास आहेत मॅडम. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही PROला कॉन्टॅक्ट करू शकता, नाहीतर ॲडमिनिस्ट्रेटरला कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 99 45 98 29 94. 9945 98 2994. तर काही इश्यूज असतील चिकोडीच्या आसपास, नाहीतर ज्या पेशंटला जे पण मी इंटेन्सिव्हिस्ट आहे म्हटलं तर जे पण आयसीयूची गरज असेल, नाहीतर त्याच्याबद्दल जे पण माहिती हवी असेल तर तुम्ही बिंदास मला कॉन्टॅक्ट करू शकता.
1: खूप सविस्तर अशी माहिती दिलीत सर आणि या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही आलात, वेळ दिलात, त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅडम. थँक्स अ लॉट.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर धीरज शिवराम पोळ आपल्या सोबत होते, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल चिकोडीचे MD आहेत आणि त्याचसोबत अतिदक्षता विभागाचे स्पेशालिस्ट सुद्धा. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
3: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು 2-wheeler ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th Cross, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08314069685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಇಂದೇ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.